103 मेगाहर्ट्ज एफएम डॅरिनवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज सोमवार भारतीय रौर एक आषाढ 1947 सरद दिनांक 22 जून 2006 सकाळी 5 वाजून 58 मिनिट होत मंगल दिनाच्या प्रसारणाला आता सुरुवात करीत आहोत.

सुमन कर्णपूर यांच्या स्वरात हे होतं ग माडगुळकरचं गीत, संगीत राम कदम यांचं होतं. आता शुभाडकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वरांचा ऐकूया, संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

लय उपाध्याय यांनी गायलेली, मंगेश गावकर ही रचना आता आपण एक संगीत यशवंत दे यांचं होतं. मंगेश पाडवकर यांचंच गीत ऐकूया. संगीत आहे मधुकर पाठकचं, गायक सुरेश वाडेर आणि सहकार.

0: मंगलव्रत हा भक्ती संगीचा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला. चिन्ह अंतर्गत उत्सव याविषयी डॉक्टर मदन कुलकर्णी याचे विचार जाणून घेऊया.
1: उत्सव या शब्दाचा अर्थच सण, आनंद, उल्हास असा आहे. कोणतरी कारणांमुळे एखाद दिवस सामूहिकरित्या आनंदानं साजरा करणं म्हणजे उत्सव होय. उल्लस वातावरण उत्सव साजरा केला जातो. आपण नेहमी सणवार उत्सव असा जोड शब्द वापरतो. गणेशोत्सव, दुर्गापूजा उत्सव, रामजन्मोत्सव असे काही उत्सव हे हिंदू धर्मीयांचे उत्सव धर्मकार्याशी निगडीत आहेत. त्यामागं श्रद्धा आणि भक्तीची भावना प्राधान्यानं दिसते. सामूहिक सामाजिक पाळीवर असे उत्सव आनंदात जल्लोषात साजरे केले जात. मुस्लिम समाजाचा ईद मिलन सारखा कार्यक्रम किंवा ख्रिस्ती बांधवांचा ख्रिस्त सारख्या उत्सवाची आठवण इथे करून देता येईल. महापुरुषांची जयंती आणि स्मृती समारंभ संपन्न करण्यामागं त्याच्या विचार आणि कार्याचा गौरव करावा आणि त्यांचे नित्य स्मरण करावे हा असतो. महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमाचे उत्सवी स्वरूप हे सहज लक्षात येते. भारत हा कृषीप्रधान देश असल्यानं शेतीची महत्वाची कामं संपली, ऋतुमानानुसार शेतात पिकं डोलायला लागली, आपल्याकडे सणोत्सवांना आरंभ होतो. जीवती, नागपंचमी, पोळा अशा सणांचा क्रम सुरू झाला. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी अशी सणांची रांग लागते. पावसाळा संपायला आलेला असतो, हवे थोडा हलका गारवा येऊ लागलेला असतो. या प्रसन्न वातावरणात मग हे सण साजरे करता आनंदाला उधाण येतं. या सणांच्या जोडा पुन्हा जत्रा मेळेही असतच. या सणांना भारतीय संस्कृतीने धर्माचे अवंठन दिलेले आहे. शिवाय सणवारांच्या सोबतच एक अर्थशास्त्री आहे. प्रत्येक उत्सवाशी कोणता कोणता व्यवसाय जुळलेला आहे. जीवतीचा सण म्हणजे ज्योतिपूजाचा सण आहे. जीवती माय, जीवती मायेचं पूजन असं ग्रीण भागात या सणाला संबोधतात. पूर्वी आणि क्वचित आजही सुवर्णकार हे जीवतीचे समक्ष घर जाऊन लावत, त्याबद्दल लोक त्यांना अन्न किंवा पैसे देतात. शंकर समाजात ह्या सणाला विशेष महत्व असं, कारण ज्योतिपूजेनंतर जीवमाय मांगठा पोरोबार तोरोस हाय अशी विनंती केली जाते. अशीच विनंती या शब्दात घरोघरी केली जात. सजावटीसाठी प्रचंड खर्च केला जातो. चांगला भाग उरलेल्या पैशात समाजोपयोगी कामं केली जातात. जसे विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप, पारितोषिके दिली जात. पण वीज तुटवडा असता रोषणाईसाठी होणारा वीजचा वापर मर्यादित झाला पाहिजे. कांठा बसणाऱ्या आवाजातील डीजेचा आवाज मर्यादित ठेवला गेला पाहिजे. लहान मुलं, म्हातारी, आजी माणसं यांचा किती त्रास होतो हे समजून घेतलं पाहिजे. सणवार उत्सवात आनंदाचं उधाण यावं हे सहज. परस्परांच्या सामाजिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. सामाजिक सामंजस्य संपुष्टात येणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. व्यापकदृष्ट्या भारतीय समाज सांस्कृतिकदृष्ट्या एक असला तरी त्यात अनेक उपसंस्कृती आहेत, त्या धारणा आहेत. हे लक्षात घेऊन हे उत्सव सामंजस्य पार पाडले पाहिजेत. तरच उत्सव संपन्न करण्यातून सर्वांना निखानंद प्राप्त होऊ शकेल.

0: चिंतन अंतर्गत उत्सव याविषयी डॉक्टर मदन कुरकर यांचे विचार आता आपण ऐकलेत. चिन्हाचा हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
1: शेतकऱ्याक्ष द्या, जाऊ देऊ नका. रवी सीडचा लोटेचे सोयीन बियाणे उन्नत संधी भरस उत्पादन खपरी मर्यादित सा आजच पेरा. शेतकऱ्यांनो लक्ष द्या, जाऊ देऊ ना. रवी सीडा लोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खपरी मर्यादित सा आजच पेरा.
0: आकाशवाणीचे हे चंद्रपूर आहे. श्रोता अच्छा आणि परिताने सहवेत होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेऊया. सालून 40 मिनिटं कृषी वाणी, यानंतर 6:45 आणि आरोग्य धनसंपदा आणि 6:50 परिसर कार्यक्रम मुंबई केंद्र, 6:55 तुमचा कार्यक्रम सुप्रभात, 7:10 प्रादेशिक बातम्या पुणेरावरून, त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रयत्न कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही साक्षेपित करतो. 7:40 सुगम सीतापणे काल सकाळी 8 समाचार प्रभात केंद्रावरून, सकाळी 8:15 निरामय आरोग्य अंतर्गत आयुर्वेद आणि योग याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर रुपाली उत्तरवार यांचं भाषण, 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून, त्यानंतर 8:40 सुगम संगीत, सकाळी 9:10 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम, 10 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 बाह्य ध्वनी मुद्रणावर आधारित विक्रम चलता बोल, 11 हिंदी गानांचा कार्यक्रम, त्यानंतर 9:30 मराठी चित्रपट सत्यापण ऐका, 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम मुंबईवरून, यावेळी डॉक्टर वर्षा भावेची मुलाखत मुलाखतीचा आज भाग पहिला, दुपारी 1:00 भारतीय प्रसार सेवेचे कार्यक्रम, संध्याकाळी 7:30 माझे माझा शिवार यामध्ये विविध फनसोबत वेगवेगळ्या आंबा फळ पिकाची लागवड करणा भगिनी अर्चना नगर यांची गोबाडे यांनी मुलाखत शेतकरी भगिनी येऊ शकतील. तर ही होती आज प्रसारित आणि साक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: Ata dhe rëhëbja, cik e dinë mirësh. ज्येष्ठ अभिनेते कुशल सूत्रधार निर्माते अबुराव पेंढारकर यांचा आज जन्म त्यांचा जन्म कोल्हापूर इथं 1896 मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव होतं दामोदर ग्वाय पेंढारकर. भारतीय चित्रपटाचे अर्धवयू एल व्ही प्रसाद यांचा आज दिन आहे. 1994 साली त्यांचं निधन झालं. भारतीय वंशाचे अमेरिकन राळवीर सुनीता विल्यम्स आपल्या 195 दिवसांच्या अवकाशातील संशोधनानंतर पृथ्वीवरच्या 7 सहकाऱ्यांचा सुखरूप परले तो दिवस होता. आजचाच 22 जून 2007. तथ्यो आज 22 जून. आजचे काही दिवशेष आता निघलेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ नका. रवी सिसालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, घोस उत्पादनाची खाती, व्याधीत साठा, आजच घ्या. शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ नका. रवी सीड सालोटेचे सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, भरघो उत्पादनाची प्री, मर्यादे साठा, आज घ्या.
0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते होता कृषीवाणी हा आश्चर्य दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकूया.

0: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. कालच्या कृषी या कार्यक्रमात आपण भात रोप लागवडीसाठी लागणारे यंत्र याबद्दल जाणून घेतलं. चला तर याचविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, वॉकिंग टाईप रोणी यंत्र याविषयी जाणून घेऊया. या रोणी यंत्राच्या मागे ऑपरेटर चालत असतो. त्यांना यंत्र वेगवेगळ्या नियंत्रण प्रणालीद्वारे नियंत्रित करावे लागते. या यंत्रामध्येही पुढील भागात इंजिन फ्लोटर स्थापित केलेले असते. त्यामागे गेअर बॉक्स आणि दोन्ही बाजूस दोन चाक असतात. यंत्राच्या मागच्या भागात रोपे ठेवण्यासाठी रे फिंगर यंत्रणा आणि यंत्र नियंत्रित करण्यासाठी हँडल आणि त्यावर वेगवेगळे कंट्रोल्स दिलेले असतात. रोपे ठेवलेले ट्रे फ्लोट स्थापित केले जातात. ट्रेच्या खालील बाजूस फिंगर दिलेले असतात. त्या ट्रे मध्ये रोपे उचलून चिखला रोवली जातात. जास्तीचे रोपे ठेवण्यासाठी इंजिनच्या वर वेगळा ट्रे माउंट दिलेला असतो. या यंत्राद्वारे एक वेळी चार ओळींमध्ये रोणी होते. दोन ओळींमधील अंतर हे 30 सेंटीमीटर, दोन ओळींमधील अंतर 16 ते 22 सेंटीमीटर गरजेनुसार ठेवता येईल. या यंत्राची कार्यक्षमता ही 0.22 ते 0.52 प्रति एकर तास अशी असते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तण काढणी यंत्र याविषयी जाणून घेऊया. कोनो विडर हे दोन ओळींमधील गवताच्या काढणी करता यंत्राचा वापर करतात. हे मानवचलित फूल आणि पुष प्रकारचे तण काढणी यंत्र आहे. या यंत्रामध्ये एक चकट चाक, एक हँडल आणि 5 वक्र बोटे असतात. बोटांमधील अंतर समायोजन योग्य आहे. ऑपरेटर हँडल इकडे तिकडे हलवता बोटांनी जमिनीत ढकलले जाते. ते सोडताना तण उपटून टाकते. यंत्राची क्षमता 0.022 ते 0.025 हेक्टर प्रति तास असे असते. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पॉवर रोटरी बीडर या यंत्राबद्दल जाणून घेऊया. हे यंत्र 8.38 HP डिझेल इंजिन वर चालते. इंजिनची शक्ती व्ही बेल्ट पुलीद्वारे जमिनीच्या चाकांवर प्रसारित केली जाते. कामाची खोली म्हणजेच ऑपरेटिंग डेप्थ राखण्यासाठी मागील बाजूस एक टेल व्हील दिले जाते. रोटरी खुरपणी जोडद्वारे तण काढले जाते. रोटरी बीडर मध्ये डिस्क 3 ओळी असतात. त्यातील प्रत्येक डिस्क मध्ये वैकल्पिकरित्या विरुद्ध दिशेने 6 संख्येने वक्र ब्लेड असतात. हे ब्लेड फिरताना माती कापण्यास आच्छादन करण्यास सक्षम करतात. रोटरी व्हीलरच्या कव्हरेज रुंदी 500 मीटर आहे. माती पिकाला लावणेही शक्य होते. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात आपण भात रोप लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांबद्दल माहिती जाणून घेतली. चला तर भेटूया पुढील कृषीवाणी कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कार्यक्रम आता आपण ऐकला. या माहितीचं वाचन केलं होतं हेमा बहादे यांनी.

आकारणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. राजे 6:45 होत आहेत. सूर्यदा आरोग्य संपदा आणि त्यानंतर परिसर हे दोन कार्यक्रम आम्ही ह्या मुंबईकरून संक्षेपित करीत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. आरोग्यम धनस्वदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत स्त्रोगतज्ञ डॉक्टर ज्योती उकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी दिलेल्या माहितीचा दुसरा भाग. आजच्या कार्यक्रमामध्ये एचपी म्हणजे काय, पासून कोणते आजार होतात, गर्भाशयाचा खाचा कॅन्सर कसा होतो याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.

0: एचपीव्हीमुळे कोणकोणते आजार होतात? अनेक लोकांना वाटतं की एचपीव्हीमुळे फक्त गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो, परंतु हे पूर्ण सत्य नाही. एचपीव्हीमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सर व्यतिरिक्त युनीचा कॅन्सर म्हणजेच वजायल कॅन्सर आणि बाह्य जननेंद्रियाचा कॅन्सर म्हणजे वल्वल कॅन्सर होऊ शकतो. एवढेच नव्हे तर पुरुषांमध्ये पेनिस कॅन्सर म्हणजे अंगाचा कॅन्सर आणि स्त्री पुरुष दोघांमध्ये एनल कॅन्सर म्हणजेच गुदद्वाराचा कॅन्सर आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या शरीरात भागांवरील वॉर्ड्स किंवा मस हे देखील निर्माण होतात. म्हणूनच एपीव्ही हा केवळ महिलांशी विषय नसून हा संपूर्ण समाजाच्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे. गर्भाशयाच्या मुखा कॅन्सर कसा होतो? गर्भाशय खालच्या भागाला गर्भाशयाचे मुख किंवा सर्विक्स असं म्हणतात. एचपी संसर्ग झाल्यानंतर बहुतेक महिलांमध्ये शरीराची प्रतिकार शक्ती तो विषाणू नष्ट करते, परंतु काही महिलांमध्ये हा विषाणू अनेक वर्ष शरीरात राहतो आणि त्यामध्ये सूक्ष्म बदल निर्माण करतो. सुरुवातीला या पेशी कॅन्सरपूर्व अवस्थेत असतात, परंतु या अवस्थेमध्ये जर योग्य तपासणी आली तर कॅन्सर पूर्णपणे टाळता येऊ शकतो. गर्भाशय मुखाची नेमकी कारणं काय? आता साधारणपणे 15 ते 20 वर्षाच्या कालावधीनंतर कॅन्सर उद्भवतो आणि जेव्हा हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा बऱ्याच वेळा कोणतीही लक्षणे नसतात, परंतु काही लक्षणे आपणास सतर्क करत. ती म्हणजे दोन पाळीमध्ये होणार अचानक रक्तस्राव. ही पाळी नियमितपणे येत असते, तारखेला तारखेला येत असते. त्याच्या अधमध्ये जर रक्तस्राव होत असेल तर किंवा लैंगिक संबंधानंतर रक्तस्राव होत असेल, तसेच एखाद्या स्त्रीला रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉजला आहे आणि मेनोपॉज नंतर काही वर्षांनी अचानक रक्तस्त्र सुरू झाला तर, तसेच स्त्राव येत आहे त्याला एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी असेल तर, आणि कंबरदुखी, अशक्तपणा, वजन कमी होणे अशी वेगवेगळी लक्षणं ही या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरची असू शकतात. परंतु अशी लक्षणं दिसण्याच्या वेळाच त्वरित स्त्रीरोग तज्ञांचा म्हणजे गायनेकोलॉजीचा सल्ला खूप महत्वाचा आहे. जसं मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याच्या अगोदरच्या स्त्रीमध्ये सुद्धा आपण काही तपासण्या करता येतात. साधारणपणे स्त्री वय 35 वर्षाच्या आल्यापासून आपणास विविध प्रकारच्या या तपासण्या करता येतात. यापैकी सगळ्यात सोपी आणि महत्वाची तपासणी आहे ती म्हणायचं पॅप स्मियर. हा जो पॅप स्मियर आहे ही 35 वर्षानंतर दर वर्षातून एकदा करणं महत्वाचं आहे. सदर तपासणी सरारी रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. ती बाह्य रुग्ण विभागात म्हणजे ओडीतूनच करता येते. ही अतिशय साधी तपासणी आहे, परंतु त्यातून आपणास कॅन्सरयुक्त पेशी आहेत किंवा नाहीत किंवा कॅन्सरकडे रूपांतरण होत आहे का नाही हे सुद्धा समजून येतं. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची तपासणी म्हणजे एचपीव्ही डीएनए म्हणजे ह्यूमन पॅपिलोमायरस डीएनए. त्या पॅपस्मियर बरोबरच जर आपण कोणत्या प्रकारचा एचपी त्या ग्रंथीमध्ये म्हणजे सर्विक्समध्ये किंवा गर्भाच्या मुखमध्ये आहे त्याचा सुद्धा शोध लावू शकतो. आणि जर तो एचपी 16-18 म्हणजे कॅन्सर करणारा एचपीव्ही असेल तर आपण जास्त सतर्क राहून पेशंटच्या तपासण्या पुढे जास्त म्हणजे वर्षातून 6 महिन्यातून बोलवून त्या तपासण्या आपण करू शकतो.
1: हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांनी एचपीव्ही लस याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्र निवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर पटवर्धन सादर करते मुक्सित मुरावरे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीत सहभागी करून घेतले पाहिजे. जसे की वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पावसाचे पाणी साठवण प्रकल्प, कंपोस्ट तयार करणे इत्यादी. त्याचबरोबर शिक्षक स्वतःही आदर्श ठेवू शकतात. प्लास्टिकचा कमी वापर, कागदाचा कमी वापर, डिजिटल नोट्सचा वापर अशा सवयी विद्यार्थ्यांवर परिणाम करतात. शिक्षकांनी जर पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारली तर हजार विद्यार्थी यातून प्रेरित होऊ शकतात. शाळेमध्ये कार्यानुभव याचा मुलांकडून शाळेचा छान तयार करून घेतली किंवा आता शासनामार्फतही शाळेमध्ये परसबाग तयार करायची आहे असा नियम आहे तर तो आवडीने सुरू केला आणि फक्त मुलांना मातीत निवांत सोडले तरीही मातीशी कनेक्ट ठेवून तुला पुढे शेती ही त्यांची आवड होऊ शकते ही शक्यता नाकारता येणार नाही. आता कुठेही जरा माती लागली की तर शी घाण अशा पद्धतीचे उद्गार न काढता उलट मातीत खेळणे कसे छान फायदेशीर आहे किंवा किती गमतीशीर आहे हे शिक्षकांनी स्वतः त्यांच्याबरोबर माती उतरून दाखवले तर मुलांच्या मनावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो आणि ती मुले पुढे कुठेही फील्डवर प्रत्यक्ष काम करताना करणार नाहीत. या शाळेच्या परसबागेत आलेला एखादा टोमॅटो, एखादी ढबू मिरची किंवा हिरवी तिखट मिरची, मेथी, पालक असे छान भाज्या कौतुकाने वाढवून एक वर्गाची एक छोटी जबाबदारी असं आगेचे विभाजन करून दिले आणि त्यात नंबर काढले तर खूप छान परिणाम साधता येईल. यामध्ये आपण मुलांच्या पालकांचीही मदत घेऊ शकतो. बरेच जण असे असतात जे घरात टेरेस गार्डन किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी घरी भाजी करणे असे करत असतात. योग्य ती माहिती घेऊन तर हा उपक्रम यशस्वी करून दाखवला तर खूप मोठा परिणाम आपल्याला दिसून येईल. आयुष्यभराच्या आठवणी त्यासाठी तयार होतील. वर्गामध्ये डबा खात असताना सांडायचं नाही, तसेच समजा चुकून सांडले तर ते स्वच्छ करायचे अशा छोट्या छोट्या सवयी जर आपण मुलांना शिक्षणामार्फत शिकवू शकलो तरी कष्टात मूल्य त्यांना समजते, अन्नात मोल कळेल, खऱ्या अर्थाने कष्ट करण्याची सवय मुलांना लागेल आणि याचा परिणाम पुढे जाऊन अशा मुलांना कुणालाही कष्ट करण्याची आज वाटणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी कुठेही करा करू नये. आपण केलेला कसाही आपली जबाबदारी आहे, आपण ते निभावली पाहिजे हे आपस त्या मुलांना मनावर बिंबवले जाते. हे लहानपणापासून शिकवले तर आणि तर उत्तम प्रतीचा समाज तयार होणे ही आत्ता भारत देशाची फार मोठी गरज आहे, ती पूर्ण होईल. आत्ताचे एकत्र सामाजिक भान पाहता मला काय त्याचे किंवा मी का करू असे जे उय्यम प्रतीचे विचार आहेत, जबाबदारी झटकणारे विचार आहेत, हे समाज स्वास्थ्य बिघडवणारे आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी ही पालकांच्या बरोबरीने किंबहुना थोडीशी जास्तच हा उत्तम समाज तयार करण्यासाठीची आहे. आपण लहान मुलांचे शाळेत शिक्षक कसे मुलांना घडू शकतात हे थोडक्यात पाहिले. पुढच्या कार्यक्रमात आपण बालांचे पहिले गुरु म्हणजे त्यांचे पालक, घरातील सर्वजण, आई, वडील, आजी, आजोबा, आत्या, मामा, काका, काकू, मावशी हे सर्वजण काय करू शकतात ते पाहू.
1: श्रोते हो सर, या कार्यक्रमाच्या भागात आपण पर्यावरण अभ्यासक तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी शिक्षकांची जबाबदारी याविषयी सांगलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: थोड्याच वेळात
3: आकाशवाणीचे चंदूर केंद्र आहे. आकाशवाणी मुंबई केंद्रून प्रसारित झालेले आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हे कार्यक्रम आता आपण कार्यक्रम आम्ही सहकारित केले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत सुप्रभात. नमस्कार, श्रोतेवाच्या सुप्रभात या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. श्रोतेव, पाणी म्हणजे जीवनाचा आधार, पाणी हेच जीवन असं आपण म्हणतो. मानवासोबतच जनावर, पशु पक्षी यांचं जीवन पाण्यावर अवलंबून आहे. एवढंच नव्हे तर झाड, वेली, गवत यांना पाणी लागतं, ते सुद्धा पाण्याविना जगू शकत नाही. जमिनीला पाणी हवं असतं, जर कोरडी राहिली तर पीक घेता येत नाही. आपला देश तर प्रामुख्यानं कृषीप्रधान देश आहे आणि देशभर सगळीकडे बहुतांशी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती. शेती हा व्यवसाय असला तरी मानवी जीवनाला अन्नधान्य तर शेतीतच पिकवावं लागतं, म्हणजे पाण्याशी पीक.

आणि पीक उत्पादन घेऱ्याशिवाय मानवी जीवनाची धान्याची गरज भागवता येत नाही. एवढंच नव्हे तर अनेक उद्योगांना आणि वीज निर्मितीसाठी सुद्धा पाण्याचीच गरज असते. त्यांना प्राधान्य पिण्याच्या पाण्याला द्यावं लागतं. वीज निर्मितीसाठी उपलब्ध पाणी साठ्याच्या विशिष्ट प्रमाणामध्येच वीज प्रकल्पांना किंवा उद्योगांना पाणी वापरत येतं. म्हणजे सगळी भिस्त आहे ती पावसाच्या पावरच. पाऊस जोरदार पडेल नद्या गावांमध्ये पाण्याचा साठा वाढवणे त्याचा वापर करता येईल. तर आता इतका महत्वाचा पाऊस जून महिना संपायला आला तरी दडी मारून बसले अशी स्थिती आहे. भारतीय परंपरेने मान्सूनच्या पावसाशी संबंधित 9 पर्जन्य नक्षत्र मानले जात. त्यात पावसाळ्याच्या सुरुवातीचं म्हणजे पहिलं नक्षत्र असतं ते रोहिणी नक्षत्र. रोहिणी नक्षत्र हे पावसाच्या आगमनाचं नक्षत्र मानलं जातं. सामान्यतः 25 मे ते 7 जून हा रोहिणी नक्षत्राचा काळ आहे. त्या काळामध्ये उंची तीव्रता जास्त असते आणि मान्सून पूर्व पावसाची शक्यता असते. पण रोहिणी नक्षत्रामध्ये पावसाचं आगमन झालं नाही. दुसरं नक्षत्र ते 7 जून ते 21 जून या काळातलं मृग नक्षत्र. या नक्षत्रामध्ये मान्सूनचं बऱ्यापैकी आगमन होत आणि शेतीची पेरपूर्व सुरू होतात. परवा 20 जूनला रात्री हलक्याशा पावसाच्या सरी बरसल्या आणि थोडीशी आशा वळवली होती पण पुन्हा पावसानं दडी मारली. पावसाअभावी शेतीची कामं खोळंबली आहेत. शेतकरी बांधव चिंतातूर आहे. प्रचंड गर्मीमुळे आपण सगळेच वैतागलो आहोत आणि मोठ्या आतुरतेनं वाट बघतो आहोत पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची आणि त्याचं सातत्य कायम राहण्याची. सध्या आपल्या परिसरात प्रचंड गर्मी आणि उष्णतेची लाट आपण अनुभवतो आहोत. तापमानात पारा सामान्यतः 42-44 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहतोय. एवढ्या गर्मीमुळे उष्माघाता धोका सबतो म्हणून तापमान कमी होऊस पाण्याच्या वेळी विनाकारण घराबाहेर पडणं टाळलं पाहिजे. काय घेतली पाहिजे आपली पाळीव जनावरं पक्षी यांनाही पिण्याच्या पाण्याची सोय पशुपालक किंवा पक्षालक बंधूंनी करणं आवश्यक आहे. काळामध्ये तहान लागली असली तरी वेळोवेळी पाणीत राहणं आपल्यासाठी आवश्यक आहे. उष्णतेचा जोरदार पाऊस पडेपर्यंत गर्मीचा काळ सर्वांसाठी सुरक्षित राहावी आपण साऱ्याची इच्छा बाळगा. आज आषाढा सुरू होते आहे त्याचं स्वागत करूया.

0: कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूर केंद्रानं प्रसारित केला.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेट चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएम नर्सिंग, पोस्ट सिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश सुविधा. अनुभवी शैक्षणिक लॅब, क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती, करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049444. शिक्षण यशाकडे जाऊया. मानवट कॉलेजकडे.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे येईल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावर.
2: हा डॉक्टर या कार्यक्रमात
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 0 1 5 4 6 4 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणी चंद्रपूर यांच्या माध्यमातून वैद्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: स्वतःच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.

मोहम्मद रफी आणि सहकारी गायलेलं आनंदवक्षणचं गीत आवडलं संगीत लक्ष्मीकांत प्यारेल यांचं होत. आकाशवाणीचे चंद्रपूर केंद्र आहे. असे अजून 7 मिनिटं होत आहेत. ठीक अजून 10 मिनिटे पुणे केंद्राहून प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर अजून 25 मिनिटं खुलासा प्राइड कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून.

0: इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र आपल्याला माहित असते, पण लिव्हिंग विल याविषयी आपल्याला माहिती आहे का?
1: म्हणजे एखादी व्यक्ती जर पूर्ण शुद्धीत असताना भविष्यासाठी आपली वैद्यकीय इच्छा ठेवते, हा एक कायदेशीर दस्तावेज आहे.
2: स्त्री पुरुष हा भेद नाही, त्या महिलांना पुरुषांसारखाच जगण्याचा राईट लिव्ह विथ डिग्निटी म्हणजे आपण लिव्हिंग विल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.
0: मुलाखतीच्या माध्यमातून हा विषय आपल्यासमोर मांडणार आहेत डॉक्टर माधव केळकर आणि ऍडव्होकेट मोहना गद्रे. लिव्ह विल महत्वाचे जरूर का? या बुधवारी अर्थात 24 जून दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आणि हाच कार्यक्रम 25 जूनला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती 101 FM वरून आम्ही प्रसारित करू. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची पनस्पे, सादर करा नीलिम पटवर्धन.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे मंजिरी अनु प्रादेशिक बातम्या येत आहे. ठळक बातम्या. योगाभ्यास मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो. पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ वृद्धत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह हा विधेयक पावसाळी अधिवेशनात मांडली जाणार. अकरा जिल्हा प्रशासनाच्या ई मिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. एफआयएच नेशनल करंडक भारतीय महिला संघानं जिंकला. आणि पाठ फिरवलेल्या मान्सूनची काल अनेक दिवसांनी हजेरी. आता सविस्तर बातम्या. योगाभ्यासानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त हो प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल योगदिनाच्या निमित्तानं बोलणं केलं. भारतासह जगभरात 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. कोलकाता इथं झालेल्या योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः योग शिक्षक होत स्वच्छ हजारो नागरिकांना

0: मार्गदर्शन केलं. योग ही केवळ शारीरिक कसरत नसून मानवी चैतन्याची अभिव्यक्ती असल्याचं सांगून योग आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग व्हायला हवा, योग सर्वांना जोडण्याचं काम करतो असं पंतप्रधान आले.
1: योग इसी एक आयु वर्ग के लिए सीमित नहीं है. भारत हम जानते हैं और देखते आए हैं, योग मानव के जीवन का चेतना के साथ ऊर्जा के साथ एक प्रकाश भी है. इसलिए इस वर्ष अंतर्राष्ट्रीय योग दिवस की थीम रखी गई है योगा फॉर हेल्दी एजिंग. उम्र बढ़ने पर भी हम स्वस्थ रह सकते हैं, हम ऊर्जावान और सक्रिय रह सकते हैं. योग हमें इसके लिए मार्ग दिखाता है.
0: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मध्य प्रदेश जबलपूर इथं आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. राज्यपाल जिष्णू वर्मा यांनी काल महाराष्ट्र लोकभवनात भारतीय तटरक्षक दलातील अधिकाऱ्यांसह योग सत्रात सहभाग घेतला. यावेळी कैवल्य धामचे योग प्रशिक्षक दीप दौनिया यांनी योग आणि प्राणायाम सत्राचं मार्गदर्शन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राज्यपालांनी राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांना योगाचा प्रचार प्रसार करण्याचं तसंच जगासाठी उत्तम योग शिक्षक आणि प्रशिक्षक घडवण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जुहू चौपाटीवर झालेल्या योग दिन कार्यक्रमात सहभागी झाले होते. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे आयोजित योग कार्यक्रमात सुमारे 5,000 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिन प्रताप सिंह आणि शिक्षण उपसंचालक डॉ गंट मोरे यांनी पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रंगबाग प्रशात झालेल्या योगासन प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका शांमध्येही योग दिन उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्हा परिषदेत योग प्रशिक्षक माधवी आगलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनं प्राणायाम आणि ध्यानधारणा केली. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित योगाभ्यासाच्या कार्यक्रमांमध्ये प्रशासकीय अधिकारी विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग होत योगाभ्यास केला. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून मुंबईत सुरू होत आहे. 3 आठवडे चालणाऱ्या या अधिवेशनात शेतकरी महिला कायदेशीर दर्जा देण्यासह 10 विधेयकं मांडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनील पवार यावेळी उपस्थित होते. यावेळी कर्जमाफीविषयी सरकारची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: असा विचार केला नाही, कारण आमच्या आता कर्जमाफी हा राजकीय विषय नाही. आमच्या आता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला कर्ज घ्यायची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताच एक इन्स्ट्रुमेंट एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. त्यापूर्वीही जेव्हा आम्ही कर्जमाफी केली होती तेव्हाही मी सांगितलं होतं की कुठल्याच कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत झाला नाही, कर्जमाफी हा परमनंट उपाय पण नाही, पण परिस्थिती अनुरूप आपल्याला कर्जमाफी करावी लागते.
0: कमी पाऊस ही चिंतेची बाब असली तरी शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पेरणी करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीनं पावसाळी अधिवेशनाच्या संध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानं बहिष्कार टाकला. विरोधी नेत्यांनी घेतलेल्या पत्रक परिषदेत राज्यावर दुष्काळाचं संकट असून सुका दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली. विधान परिषदेचे काँग्रेस गटनेते सतेज पाटील यांनी राज्यावरील कर्ज 9.5 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यानं महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक बनल्याची टीका केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कोमडल्याचा आरोप केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नांदेड इथं दि नांदेड शीख गुरुद्वारासाठी 1956 करण्यात आलेला कायदा रद्द करून त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाच्या वतीनं हा प्रस्ताव सादर केला. नांदेडच्या गुरुद्वारामध्ये देशविदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षात प्रचंड वाढ झाली असून प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर 1956 कायद्यातील अनेक तरतुदी कालबाह्य झाल्या.

असल्याचं समोर आलं होतं. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकी मतमोजणी आज होणार आहे. 6 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. अकोला जिल्हा प्रशासनाच्या नाविन्यपूर्ण ई भूमिती गव्हर्नन्सच्या प्रकल्पाला देशातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा स्कॉच पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 118 स्कॉच समिटमध्ये जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रशासन सुशासन डिजिटल परिवर्तन सामाजिक विकास वित्तीय समावेशन आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जाणारा स्कॉच पुरस्कार हा देशातील अत्यंत मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मानला जातो. ई भूमिती हा जिल्ह्यात विविध शासकीय मालमत्ता सुविधा आणि सेवांचं भूस्थानिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल मॅपिंग करणारा अभिनव उपक्रम आहे. या प्रकल्पांतर्गत शाळा अंगणवाडी केंद्र रेशन दुकानं आरोग्य संस्था जसरोत डिजिटल सेवा केंद्र शासकीय कार्यालय तसंच इतर सार्वजनिक सुविधांची अचूक भौगोलिक माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट यूजी 2020 ची पुनर्परीक्षा काल कडक सुरक्षा व्यवस्थे पार पडली असं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं सांगितलं. भारतातील 5,000 जास्त आणि परदेशातील 14 केंद्रांवर 20,000 अधिक उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली. 10,000 अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांचा यात समावेश होता. तसंच वैद्यकीय समस्या असलेल्या 81 उमेदवारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. महिलांच्या हॉकीमध्ये FIH नेशन्स करंडकासाठी ऑकलंड इथं काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून दुसरं विजेतेपद पटकावत महिला प्रो लीगमध्ये स्थान निश्चित केलं. अंतिम सामन्यात लाल रेमसियामीनं सामनावीर पुरस्कार पटकावला तर दीपिकानं स्पर्धेत एकंदर 6 गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूचा सहपुरस्कार मिळवला. संपूर्ण स्पर्धेत भारत अपराजित राहिला. हॉकी इंडियानं संघातील प्रत्येक खेळाडूला 3,00,000 रुपये आणि सहकारी सदस्याला 1,00,000 रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेत्या संघाचं अभिनंदन केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दार प्रवेश केल्यानंतर लगेचच पाठवलेल्या मान्सूनच्या पावसानं काल अनेक दिवसांनी हजेरी लावली. सकाळी 11 वाजल्यानंतर ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही भागांमध्ये पावसाच्या काही सरी कोसळल्या. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांनाच थोडा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरासह तालुक्यातील विविध भागात काल जोरदार पावसाला सुरुवात झाली. पुणे आणि परिसरात काल दुपारी 3:30 वाजल्यानंतर अर्धा तासांच्या विधांसह पावसाच्या जोरदार सरी पडल्या. या बहुप्रतीक्षित पावसामुळे सर्वत्र गारवा आला. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुढील बातम्या. योगाभ्यानं मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे मार्ग प्रशस्त होतो. पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुदृढ प्रभुत्वासाठी जगभरात योग महोत्सव साजरा. महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणाऱ्या विधेयकांसह 10 विधेयकं पावसी अधिवेशनात मांडली जाणार. अकोला जिल्हा प्रशासनाच्या ई भूमिती गव्हर्नन्स प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार. FH नेशन्स करंडक भारतीय महिला हॉकी संघानं जिंकला आणि 8 फिरवल्या मॉन्सची अनेक दिवसांनी हजेरी. आकाशवाणी पुणे केंद्रचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई निळे डोंगर पक्षाची किलबिल टाळणारे झर
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड पाहायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवना रसिकांनी आप सदैव स्वागत करणार नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गुड गाणी.
2: दूर दूर सदूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाश
2: ज्ञान माहितीचा अर्जना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुक त्यांच्या सोबत नातं दृढ होत जात. याच परवारीला नवी झळाळी देणारा सहसंवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 11:05 ते 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळ रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा जराणा देणे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित कंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशती वर्षाची सांगता होती. त्यानिमित्ताने पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायक डॉक्टर वर्षा हवे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर. अवश्य दिनांक 22 आणि 23 जून ला दुपार 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मय वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर गुणसागर गंभीर.

सकाळचे 7:25 झाले आहेत. यानंतर उद्घोषणा लगेच. आकाशवाणी मुंबईची आहे अस्मी वाहिनी. 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आयोजित कार्यक्रम दिलास.

0: श्रोतो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी सुचा गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहानं सगळ्या जगभर साजरा केला जातो. आपण सगळ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. श्रोते, आपल्याला माहीत आहे की सध्या धावपळीचं, स्पर्धेचं आणि तणावाचं जीवन आहे सगळ्यांचं, पण त्यातून जर आपल्याला समतोल जीवन जायचं असेल तर ते शक्य आहे का? हो, नक्कीच शक्य आहे. तर आता तुम्ही म्हणाल ते कसं शक्य आहे, तर ते योगाच्या माध्यमातून शक्य आहे. ते हो, योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम नाही, तर ती एक जगण्याची, मला ताब्यात ठेवण्याची, शरीर लवचिक बनवण्याची आणि श्वासावर नियंत्रण ठेवण्याची एक कला. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, आध्यात्मिक यांचं एकत्रीकरण म्हणजे योग आहे. तर श्रोते हो, या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण नेमका योग कसा करायचा, कधी करायचा, यासारखे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण दिलखुलास या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास या कार्यक्रमात आमंत्रित केलेला आहे रा आ पोदार वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वस्थ वृत्त आणि योग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉक्टर वृषाली उजाडे मॅडम यांना. डॉक्टर वृषाली उजाडे, दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचित.
0: डॉक्टर, आपल्याला आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप शुभेच्छा.
1: धन्यवाद तुम्हाला पण आणि रसिकांना देखील माझ्यातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: डॉक्टर, पहिल्याच प्रमाणामध्ये येतो की दरवर्षी 21 जूनला आपण आंतरराष्ट्रीय योग दिन जगभर साजरा केला जातो, तर नेमका हा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे, यावर्षीची थीम काय आहे?
1: योगशास्त्राबद्दल सर्व जगामध्ये सध्या उत्सुकता आहे आणि उत्सुकता म्हणण्यापेक्षा सर्व जगाने योगशास्त्राला एक्सेप्ट पण केलं आहे. तर ऍक्च्युली याचा उद्देश काय आहे, म्हणजे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचा. खरं बघायला गेलं तर आज जगामध्ये इतकं संघर्ष वातावरण निर्माण झालेलं आहे, पूर्ण जगभरच. कुणाला पैशाचा व्यास, कुणाला सत्तेचा, कुणाला कशाचा, आणि त्यानुसार का बघितलं आपण, आज कुणीच जगात घे नाही. पैसा पूर सगळ्यांना सगळं काही अवेलेबल आहे, प्रगती होती आहे, तरी सुद्धा सुख मात्र काही कोणा सापडत नाही. मग काय केलं पाहिजे, तर योगशास्त्र ही एक जीवनशैली आहे जे आपण म्हणतोय, तर योगशास्त्र तुम्हाला सुखी राहायचं कसं, समाधानी कसं राहायचं आणि स्वतःची आत्मिक उन्नती कशी करून घ्यायची याच्याबद्दल तुम्हाला शिकवतं. आणि सर्व जला ह्या गोष्टीची गरज आहे, म्हणून योगशास्त्र लोकांनी घ्यावं, म्हणजे त्याचा अनुभव घ्यावा लोकांनी, यासाठी आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस सुरू केलाय. आणि यावर्षीची थीम जर म्हणत असाल तर यावर्षीची थीम अशी आहे की निरोगी वृद्धत्वाकरिता योग, अशी यावर्षीची थीम ठेवली आहे. म्हणजे बघा की पूर्वी कसं असायचं, लाईफ एक्सपेक्टन्सी असते की नाही, म्हणजे मला आलेला किती, म्हणजे साधारणतः किती वर्ष जगू शकतो. तर पूर्वी कसं असायचं की 60, 62, 64 वर्षापर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी होती, पण आता थोडी वाढली आहे. म्हणजे सगळे आरोग्य, सगळे आपल्याला सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध झाल्या आहेत आणि आपली लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे कमीत कमी भारतातली ती 72 ते 74 वर्ष झालेली आहे. हे वृद्धत्वातली जे वाढले वर्ष आहेत हे मात्र माणूस औषध गोळ्या घेऊनच काढतोय. जेवण कमी करेल एकदाचा, पण औषधं मात्र नक्की येणार. का? कारण की त्या तब्येतीच्या तक्रारी ह्या सगळ्या वृद्धत्वामध्ये खूप सुरू आहे. आणि भारतामध्ये वृद्ध लोकांची पॉप्युलेशन खूपच जास्ती आहे, आणि मुळातच मग या वृद्धत्वामध्ये जर तुम्हाला स्थ राहायचं असेल, जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल, तर मला योगशास्त्राशिवाय पर्याय नाही.
0: मेन म्हणजे मला वाटतं डॉक्टर की कोणा ते अवलंबून राहायचं असेल तर योग सारखा पर्याय खूप चांगला आहे.
1: बिलकुल सुचित, हे इतकं खरं आहे की शेवटच्या काळात म्हातारपण हे खूपच कठीण जातं, नाही का? म्हणतात म्हातारपण हे दुसरं लहानपण असतं म्हणतात. लहानपणी कमीत कमी समजून तरी घेतात ना लहान मुलांना. आता इथे म्हातार झाल्यानंतर जर इतकं प्रावलंबित वाढेल तर मग कठीण जातं म्हातारपण. त्या दृष्टीने जर का तुम्हाला पूर्णपणे स्वावलंबी राहायचं असेल तर मात्र योगशास्त्राचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही राहणार.
0: नक्कीच डॉक्टर, खूप छान सांगितलं की डॉक्टर, तुमची ओळख करून देताना एक शब्द थोडासा नवा वाटला माझ्यासाठी, तो नवा वाटला मला, श्वास

0: वृत्त आणि योगाच्या सहप्राध्यापिका आहात कॉलेजमध्ये, तर काय स्वस्थवृत्त
1: स्वास्थ्यवृत्त सुचेता हे कसं आहे, हे याला स्वस्थवृत्त म्हणायचं असतं. म्हणजे तुमचं स्वास्थ्य जे आहे त्याच्याबद्दल जे शास्त्र आहे, जे तुम्हाला स्वस्थ राहण्याकरता काय करायला पाहिजे किंवा काय करायला नको ह्याच्याबद्दल जे शास्त्र सांगतं त्याला स्वस्थ वृत्त असं म्हणतो. म्हणजे तुमच्या आयुष्याला हितकर काय आणि अहितकर काय, म्हणजे चांगलं वाटतं म्हणजे हितकर आहे असं नसतं. तुम्हाला काय हितकर आहे, बेनिफिशियल ज्याला म्हणतो, तुमच्या आयुष्याला बेनिफिशियल काय आहे आणि तुम्हाला अहितकर काय याच्याबद्दल मार्गदर्शन करतो. आणि ह्यामध्ये औषधी वगैरेचा उपयोग जास्त करत नाही आम्ही. म्हणजे स्वस्थ वृत्तामध्ये प्रिव्हेन्शन खूप मोठं हे आहे. स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम तुरस व्याधी परिमक्ष हा म्हणतो, म्हणजे स्वस्थ मांडाच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हे प्राईम इम्पॉर्टन्स, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. मग ते स्वास्थ्याचं रक्षण कसं करायचं, तर मग ह्याच्यामध्ये आमच्या सब्जेक्टमध्ये सगळं दिनचर्या शिकवतो लोकांना. म्हणजे सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत काय करायचे, दिनचर्या, मग इव्हन आत घासा किंवा झोपा सांगावं लागतं आजकाल लोकांना. म्हणजे वेळ झाली आहे झोपा आता रातची, तर हे सगळं जे नियम ज्या शास्त्रात ते स्वस्थवृत्त आहे. याच्यामध्ये आम्ही आहार मार्गदर्शन करतो, आम्ही योगा एक्सरसाइज किंवा सामाजिक स्वास्थ्य कसं असेल, माणसाचं वैयक्तिक स्वास्थ्य कसं असेल, या सगळ्यांबद्दलची जी माहिती आहे ती सगळी आम्ही या विषयांच्या अंतर्गत देतो. स्वस्थ वृत्त एवं योग असं माझ्या विषयाचं नाव आहे.
0: डॉक्टर मला सांगा की तुम्ही मगाशी बोलता बोला म्हणालात की यावेळीची थीम आहे ती आपलं वृद्धापकाळ जो आहे निरोगी निरोगी राहण्यासाठी. आपण अगोदर पहिल्यापासून जर आपण रोगी राहिलो किंवा योगासारखा अभ्यास जर अंगीकारला आपल्या ह्याच्यात, ते आपली जीवनशैली जर योग करून घेतली तर वृद्धापकाळ आपला चांगला जाईल असं म्हणताय. पण मला सांगा की योग करायचा म्हटल्यानंतर तो कसा सुरू करायचा, कधीपासून सुरू करायचा, आता एवढं मग तुम्ही ते पण सांगितलं की कधावपीचं आपलं सध्याचं लाईफ आहे, तणाव खूप आपल्याला आहेत, सगळं असून आपण हॅपी नसतो. तर आता समजा फॉर एक्झाम्पल मला सुरुवात योगाला करायची आहे, तर सामान्य माणसाने ती सुरुवात कशी करायची? पहिल्यांदा मला वाटतंय की आपण मनाने ठरवलं पाहिजे आपल्याला हे करायचं आहे.
1: खरं सांगू का, योग सुरू करायला कुठलाही मुहूर्त लागणार नाही, अजिबात नाही. तुम्ही अजिबात वाट पाहू नका की मला आता सुरू करायचं, आज रविवार आहे नाही, सोमवार ना करूया, पुढल्या आठवड्यात करूया वगैरे असं काही करायचं नाही आहे. मला ज्या क्षणी वाटतंय की नाही मला योग करायला सुरुवात केली पाहिजे, बिलकुल द्या. त्यानंतर योग कुणी केला पाहिजे हे सगळ्यांनी करा. सर्वसामान्य माणसाला जमेल, पटेल, रुचेल. सगळ्या सगळ्या जे व्याधी अवस्थे म्हणा किंवा कुठल्याही अवस्थेमध्ये योगशास्त्राचा अभ्यास केला जाऊ शकतो किंवा केला पाहिजे. एखादी गोष्ट जर जीवनशैली म्हणून आपण एक्सेप्ट करत असू ना, तर त्याच्यासाठी तुम्हाला असं वाट नाही बघित राहणं की बाबा मी आता कधी करू सुरुवात. तर असं नाही ना आपल्याला त्या परीक्षा द्यायची आहे वगैरे, असं काहीच नाही आहे. आपण आपलं जीवन सुधारावं, आपलं शरीर स्वास्थ्य सुधारावं याच्याकरिता योग करतो. काय सांगू का, लोकांना थोड्याशा गैरसमजुती असू शकत. म्हणजे योगशास्त्र हे चिकित्साशास्त्र नाही. कधी कधी काय म्हणणं माहितीये, मी असं ऐकलंय की योगा वगैरे ना ते हातारपणी करावं म्हणतात माणसं, नाही का? म्हणजे असं ऐकते नवीन मुलांना जेव्हा सांगते ना, म्हणजे माझ्या मुलाच्या बरोबरच्या ते माझ्या लोकांचं काम आहे म्हणतात. ते मला ते माझं काम नाही असं नाही. लक्षात घ्यायला पाहिजे की जरा ही जीवनशैली आहे, तर ही लाईफ तुम्ही लहानपणापासून सुरुवात करायची. त्याच्यामुळे योगाचा अभ्यास सुरू करायला कुठलाच वेळ असा नाही आहे. तुम्ही केव्हाही करू शकता, तुमच्या जीवनातल्या कुठल्याही टप्प्यावर करू शकता आणि कुठेही असाल तरी करू शकता. म्हणजे असं काही आवश्यकता नाही, अगदी मिनिमम रिक्वायरमेंट.
0: अच्छा, मग डॉक्टर मला सांग की जर सुरुवात करायची असेल तर कशापासून सुरुवात करायची?
1: बिलकुल, पहिले मनाने घ्यायचं की मला यायला पाहिजे. कधी कधी काय असतं माहितीये का, आपल्या मनातच कॉन्सेप्ट असतात की मला येईल का नाही, मी करू नाही, मग ह्याच्याने त्रास होईल का, मग कधी कोणाला ऐकून आलेलो असतो आपण नाही त्याला असा त्रास झाला म्हणून मी करत नाही वगैरे, हे सगळे मनातून काढून का. कॉन्फिडन्स पहिले ठेवा स्वतःमध्ये की नाही मला हे येणार. आणि त्याच्यामध्ये असं असतं की आपल्याला खूप कठीण कठीण असणार नसत करायचे, म्हणजे अगदीच मयूर असंच केलं पाहिजे बा असं काही असतं. आपल्याला साध्या साध्या गोष्टी सुरुवात करता येऊ शकते.

0: आणि योगशास्त्र म्हणजे काय नुसतंच आसन केलं पाहिजे असं नाही, त्याच्यामध्ये खूपच व्हेरायटी, साधा प्राणायाम, ब्रीथिंग एक्सरसाइजेस, तुम्ही मन चंचल न ठेवता शांत कसं ठेवणार, या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे योगशास्त्राचा अभ्यास करताना अवलंबवायच्या असतात. म्हणून त्याबद्दलची भीती काढून टाकायची सगळ्यात पहिल्यांदा नातनं आणि सुरू करायचं. आणि गोष्ट ती म्हणजे हे सांगावीशी वाटते मला अशी, योग्य मार्गदर्शनाखाली करा. म्हणजे अगदी टीव्हीवर एखादी रील वगैरे बघली आणि मग तसंच करून बघते असं करू नका. तुम्ही प्रॉपर गायडन्स, आपल्याकडे बरेच योग शिक्षक अवेलेबल आहेत, तुम्ही त्यांच्या जा किंवा काय जे असेल त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि योग्य मार्गदर्शनाखाली करा. जे छोटे छोटे नियम पण आहेत ते पण आपण जसं सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, सैलर कपडे घालायचे आसनात असताना, वाशी पोट केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की बाबा आता जेवण केलं आणि तासाच्या आताच नाही मला करायचं जावं एखाद्या मनाने धरलं असं नाही. तर एवढं लक्षात ठेवायचं की कमीत कमी 3 तासापूर्वी तुमच्या पोटात अन्न गेलं असेल, मग त्यानंतर 3 तासपर्यंत तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे त्यावेळेस का, मग त्याच्यानंतर शक्यतो घरातली एखादी जागा निश्चित करा की इथे बसूनच मला अभ्यास करायचा माझा. म्हणजे असं होऊ नाही द्यायचं आज मी बेडरूम मध्ये केलंय, मी त्या ड्रॉइंग रूम मध्ये करेल, नंतर बॅल्कनीत करेल वगैरे. तसं एक जागेच व्हाईब्स असतात त्या आणि त्या असं मला कॉन्सन्ट्रेट व्हायला मदत करतात. तसं ठेवा आणि काय चटई लागते आपलं, फार तर काही लागत नाही, छोटंसं आसन असेल त्याच्यासोबत तुम्ही करू शकता. सैलसर कप घालायचे आणि खूप काही फॅन लावून का, म्हणजे एसी तर असलं पाहिजे असं काही नाही, एकदम शांत ठिकाण बसा आणि आपला अभ्यास सुरू करा.
1: आणि वेळ कोणती चांगली योग,
0: शक्यतो सूर्योदयाची वेळ आहे, अत्यंत सात्विक वातावरण असतं त्या वेळेत आणि त्याच्यामुळे त्याचा आपल्याला पण बेनिफिट होतो खूप जास्त. योगाचा अभ्यास करताना पण चांगला आपल्याला फायदा होतो, पण त्यावेळेस नाहीच शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी पण करू शकता. म्हणजे तसं टाळ नाही बसू शकत की बाबा आता काही नाही झालं तर मी काही करत नाही, पण संध्याकाळी पण करू शकता. फक्त अन्न पोटात 3 तासच्या आधीच आलेलं असेल एवढं मात्र काळजी घ्यायची.
1: श्रोते हो, डॉक्टर वृषाली उडे यांच्याबरोबर आपला संवाद आज चालू राहणार आहे, तेव्हा भेटूया त्याच्या दिलास या बाबत सकाळी 7:25. तोपर्यंत मी सुचेता गोरे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सकाळचे 7:40 झालेली आहेत. आता प्रसंग करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडीकर मसेवाले.
1: आकाशवाणी हे चंद्रपूर केंद्र आहे. सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित आहोत. सुरुवातीला ऐकूया हे संदेश.
2: शेतक्रम द्या, वेळ देऊ नका. रीडचा लोटेचे सोयाबीन गाणे, उन्नती समृद्धी भरघोस उत्पादन खात्री मर्यादे साठा आज घ्या.

0: प्रशिक्षण केंद्र चिस्पल येथे बांब तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2027 ही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
1: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 6 असल्याने आजच प्रवेश नोंदवा.
0: निःशुल्क प्रवेश फी,
1: राहण्याची जेवणाची उत्तम सुविधा.
0: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिस्पल, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
1: अधिक माहितीसाठी 9552729996
0: या क्रमांकावर संपर्क करा.

0: शेतकऱ्यां शिद्या विसाऊ देऊ नका. री सीड साठेचे सोयाबीन दाणे नती समृद्धी भरस उत्पादनाची खात्री मदित साठा आजच घ्या.
1: मानवत कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी बोर्ड चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात गुगल करिअर सी आजच प्रवेश घ्या. बी एस नर्सिंग जीएनएम सिंग पोस्ट बेसिक बी एस सी नर्सिंग डी फार्मसी डी फार्मसी फार्मसी पूर्ण केलेल्या बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशची सुविधा अनुभव शिक्षक आणि लॅब क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती करिअर मार्गदर्शन संपर्क 0491111444 शिक्षण यशाकडे जाऊया. मानकर कॉलेज

0: शिव थोडके यांनी गायलेले, त्यांचं संगीत केलेलं सुरेश भाटीचं गीत आपण ऐकलं. शुभ संगीत आपण ऐकत आहात.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी बोर्ड पे चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात डबल करिअर सी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसरं वर्ष थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षकांनी क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशडे जुया मानवटकर कॉलेज.
2: दहावी तर सरकारी नोकरी व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिखली बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रक्रिया सुरू झाली आहे.
2: 3 वर्षे या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा साठ असल्यानं आज प्रवेश नोंदणी.
3: निःशुल्क प्रवेश फी.
2: राहण्याची जेवणाची उत्तम सुविधा.
3: आज संपर्क करा बांबू संशोधन आणि शिक्षण केंद्र चिखली मूल रोड जिल्हा चंदोरी येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552429996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
4: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ देऊ नका. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बिने समृद्धी भरघोस पादनाची मर्यादित साठा आजच घ्या.

0: सुरे वाडकर यांनी गायलेलं हे होतं सुरेश भट यांचं संगीत रवी दाते यांचं होतं.
1: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया
2: आणि यासाठी येतो एक आगळावेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम.
1: चटा बुटा
2: रस्त्यावर चालताना,
1: कॉलेजच्या परिसरात,
2: बाजारात किंवा दुकानात
1: मी भेट राहोत
2: थेट तुम्हाला
1: काही हलक्या गप्पा,
2: काही रंग प्रश्न
1: आणि तुमच्या मनात दडलं पडतं गाणं,
2: तुमची इष्ट,
1: तुमचा आवाज
2: आणि तुमचंच गाणं
1: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर किराहून.
2: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
1: चालता बोलता
0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून पण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर. सुगम संगीत ऐकत होता आकाशवाणी चंद्रपूर केंद्रावरून. आता 8 वाजता प्रभात दिल्ली केंद्रावरून आक्षेपित आहोत.

नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी चंद्रपूरच्या सर्व श्रोत्यांना माझा सपन नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर संवाद साधणार आहोत, हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे आणि ज्याने आज संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे, तो विषय म्हणजेच योग आणि आयुर्वेद शास्त्र. पतंजली ध्यानमंत्रापासून आपण सुरुवात करूया. योग

अनंतोस मी हा अतिशय सुंदर असा मंत्र आहे. याचा अर्थ असा आहे योगिन चित्तस्य, चित्त म्हणजेच मन, योगाद्वारे चित्ताचे, पदेन, पदेन म्हणजे व्याकरणाद्वारे वाणीचे, आणि आयुर्वेद वैद्यकशास्त्राद्वारे शरीराच्या सर्व विकारांचे शुद्धींचे निर्हरण केले अशा ऋषिमुनींमध्ये श्रेष्ठ महर्षी पतंजलींना मी हात जोडून नमन करते. हे पतंजली योगसूत्र इसनापूर्वी साधारण 200 सुमारात लिहिले गेले आहेत. आता योग म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की सगळे जे आसन करतात निराळ्या प्रकारच्या शारीरिक स्थिती त्यांना आपण आसन म्हणतो तोच जे योग आहे, तर असं नाहीये. पतंजलींनी अष्टांग योगाचे वर्णन केले आहे आणि जेव्हा आपण अष्टांग योगामध्ये नियम आसन या पायऱ्यांनुसार जातो, या अंगाला जातो, तेव्हा केलेल्या आसनांचा प्राणायामाचा आपल्याला 100% फायदा होत असतो. तर आपण जाणून घेऊया अष्टांग योग म्हणजे काय. यामध्ये पहिलं अंग आहे यम. यामध्ये सामाजिक वर्णाचे नियम त्यांनी घालून दिले आहेत, जसं की सत्य, अहिंसा, अस्तेय, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे वस्तूंचा संचय न करणे. या पाच गोष्टींचा समावेश यम यामध्ये होतो. यानंतर दुसरे अंग आहे नियम. यामध्ये स्वयंशिस्तीचे, सेल्फ डिसिप्लिनचे नियम आहेत. शुच, शुच म्हणजे शुद्धता, संतोष म्हणजे समाधान, म्हणजे शारीरिक कष्ट करण्याची तयारी, स्वाध्याय म्हणजेच पुन्हा स्वयं अध्ययन किंवा अभ्यास करणे, आणि ईश्वर प्रणिधान म्हणजेच ईश्वरापी समर्पण भाव स्नेह. यम आणि नियम या दोन अंगानंतरच महर्षी पतंजलींनी आसन नावाचे तिसरा अंग वर्णन केले. त्यामध्ये त्यांनी विविध शारीरिक स्थितीमधल्या आसनांचे वर्णन केलेले आहे. जेव्हा आपण यम आणि नियमांचे काटेकोर पालन करतो तेव्हा केलेल्या आसनांचा 100% उपयोग होतो आणि यामुळे आपली सामाजिक आणि मानसिक स्थिती सुद्धा स्थिर व्हायला लागते, जी आसन स्थिती दीर्घकाळपर्यंत स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते. ही आसन स्थिती साध्य केल्यानंतर पतंजलींनी चौथे अंग सांगितले आहे ते म्हणजे प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय, तर श्वास आणि उच्छ्वास यावर नियंत्रण ठेवून केलेला अभ्यास. यामध्ये भस्का, ओंकार, भ्रामरी, नाडीशोधन, शीतली, सीतकारी असे विविध प्रकारचे प्राणायाम येत. प्राणायामांचा शास्त्रशुद्ध पद्धतीने सराव केल्यास आपल्या मनाचे नियमन होऊ लागते, कारण प्राण म्हणजेच श्वास. म्हणूनच यासाठी मी उदाहरण देते, जसं की एखादी आपण खूप चिडलेलो असो, खूप आपला राग आला असेल, तर आपल्या श्वासांची गती साहजिक खूप जास्त होते. आपला आवाज वाढतो तसा आपल्या श्वासाचा वेगही वाढलेला असतो. परंतु तेच आपण शांत झाल्यानंतर आपला मन जेव्हा शांत तेव्हा आपला श्वासोश्वासही हळूहळू व्हायला लागतो, एवढा आपल्या मनाचा आणि आपल्या श्वासांचा निकटचा संबंध असतो. म्हणून जर आपण श्वासांवर नियंत्रण ठेवू शकलो तर आपल्या रागावर, आपल्या भावनांवर आपण नियंत्रण करू शकतो. यानंतर पाचवा येतो तो प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजेच मला बाह्य विषयांपासून दूर आणि अंतर्मुख ठेवणे. मनाचे जे ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांचे जे विषय आहेत त्यापासून संतुलन ठेवणे आणि बाह्य विषयांपासून दूर ठेवणे, अंतर्मुख ठेवणे, यालाच प्रत्याहार म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार. यानंतर सहावं अंग ते म्हणजे धारणा. धारणा म्हणजे काय, तर मनाला एकाच ठिकाणी किंवा एका विचारांवर केंद्रित करणे. आणि त्यानंतर तो ध्यान. ध्यान म्हणजे एकाग्रतेचा प्रवाह अखंड किंवा दीर्घकाळपर्यंत सुरू राहणे. म्हणजे धारणेमध्ये आपली धारणा जो विचार आणला आहे त्यावर मन एकाग्रने ती ध्यावस्था असते. आणि सर्वात तोटी ती प्राप्त होते ती समाधी अवस्था असते. आपण ऐकले आहे किती ऋषी यांना सहज समाधी अवस्था प्राप्त व्हायची, त्यांचे शरीर निश्चल असायचे, दीर्घकाळ पर्यंत एका स्थितीत बसलेले व्हायचे. ही समाधी अवस्था खरोखरच आत्मानंदाची अद्भुत

देते जो कुठल्याही भौतिक सुखी बरोबर करू शकत नाही. हा झाला अष्टांग योग. याशिवाय योग आणखी व्याख्या सांगितली आहे, योग कर्मसु कौशलम. म्हणजे काय? तर आपण आपले कार्य अधिक कुशलतेने परफेक्शनने करणे हा देखील योग आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपण आपलं कार्य अधिक प्रामाणिकपणे जीव ओतून करणं हा देखील एक प्रकारची योग साधनाच आहे. याशिवाय योगाची आणखी एक सुंदर व्याख्या आहे, योगस्तु चित्तवृत्ती निरोधा. म्हणजे मनातील चित्त म्हणजे मन, वृत्ती मनाचे विषय, मनाच्या विषयांना आवर घालणे याला देखील योग असे म्हणतात. समतम योग उच्यते, शरीर मन व आत्मा यांचे संतुलन या देखील योग असे म्हणतात. आणि याचमुळे आज आपली जीवनशैली कशी आहे, आज आपल्याकडे खूप इन्फेक्शियस डिसीजेस नाही, जसं सर्दी खोकला ताप किंवा व्हायरल बॅक्टेरियल अशा प्रकारचे इन्फेक्शियस डिसीज तुलनेत कमी आहे. कारण मॉडर्न मेडिसिनने खूप प्रगती केली आहे, नवीन नवीन आजार येतात, नवीन नवीन उपचार येतात. परंतु आज सर्वात जास्त कुठले आजार असतील तर ते लाईफस्टाईल डिसीजेस आहेत, जीवनशैलीजन्य आजार आहेत. आणि अशा जीवनशैलीजन्य आजारांमध्ये मुख्य कारण असतं सेडेंट लाईफस्टाईल, म्हणजेच आरामदायक जीवनशैली, आणि दुसरं म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. म्हणून आज जगाला योग वेड यासाठीच लागले आहे, कारण लाईफस्टाईल डिसीजेसवर मात देण्यासाठी योगासारखा सर्वोत्तम उपायच नाही आहे. जेव्हा आपण योग आसनांद्वारे करतो तेव्हा आपल्या शारीरिक हालचालींमधून आपल्या शरीराला लवचिकता मिळते. याशिवाय जर आपण व्यवस्थित आपलं मन शांत असेल, आपण रात्रीची झोप पूर्ण घेतली तर आपली मेटाबॉलिक सिस्टम रात्री व्यवस्थित रेस्ट करते आणि शरीरात सिक्रेट होणारे हॉर्मोन्स व्यवस्थित प्रमाणात स्रवतात. आणि मेटाबॉलिक डिसीजेस किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स याचं मुख्य कारण हॉर्मोन हे आहे. जसं डायबिटीज, डायबिटीजचं कारण काय आहे? इन्सुलिन रेझिस्टन्स. इन्सुलिन काय आहे? हॉर्मोन. थायरॉइड, थायरॉइड डिसीजेस कारण असणारी थायरॉइड ग्लँड याचे देखील हॉर्मोन्स असतात. पीसीओडी काय आहे? हॉर्मोनच्या असंतुलनामुळे झालेला आजार आहे. म्हणून जर आपण आपले हॉर्मोन्स नियंत्रित करू शकतो तर आपण लाईफस्टाईल डिसीजेस देखील मात करू शकतो. आणि यासाठी आपल्याला योग्य निद्रेची आवश्यकता असते. आणि योग्य निद्रा ही तेव्हा होते जेव्हा आपलं मन शांत असेल, आपली शारीरिक हालचालींमधून आपल्या शरीराला थकवा आला असेल. आणि हे सगळं साधण्यासाठी योग महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन देत. म्हणून आज पूर्ण जगाला योगाने वेड लावलेला आहे. भारतच नव्हे, सगळ्याच देशात योग केला जातो. आणि भारत मातेने संपूर्ण जगाला दिलेलं एक सुंदर शास्त्र आहे, आयुर्वेद शास्त्र. योग आणि आयुर्वेद जणू का एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याप्रमाणे आहे. मुळात आयुर्वेदामध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्याधींचं वर्णन, त्याचे उपचार हा भाग नंतर येतो. आयुर्वेदाचे उद्देशच हा दोन आहे, स्वस्थ स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे काय? स्वस्थ व्यक्तींचे स्वास्थ्य अबाधित ठेवणे हा आयुर्वेदाचा पहिला उद्देश आहे. आणि यानंतर जर आपल्याला जर आजारले असतील तर त्याचा उपचार करणे हा दुसरा भाग आहे. म्हणून आयुर्वेदाने आपलं स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी दिनचर्या, ऋतुचर्या, आपण काय करायचं काय नाही करायचं याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. स्वस्थ असण्याची आयुर्वेदाने केलेली सुंदर व्याख्या अशी आहे, सदोषा समाग्निश समधातु मलत्याह प्रसन्न आत्मेंद्रिय मना स्वस्थ अभिधीयते. म्हणजे काय? तर समदोषा वात पित्त कफ या तीन दोषांवर शरीर संतुलन असतं. ह्या तीन दोष सात धातू रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र हे सात धातू तीन हे समस्थिती असणे. याशिवाय प्रसन्न आत्मेंद्रिय महा म्हणजेच आत्मा मन आणि इंद्रिय प्रसन्न अवस्थेत असणं हे स्वस्थ असण्याची व्याख्या आहे. म्हणजेच आयुर्वेद हा फक्त शारीरिक स्वास्थ्याला स्वस्थ म्हणू शकत नाही म्हणत नाहीये. शरीर सत्व आणि आत्मा, शरीर मन आणि आत्मिक आनंद ज्याला भेटतो तोच खरा स्वस्थ असतो. खूपच सुंदर आणि परिपूर्ण अशी व्याख्या आहे ही. आणि म्हणूनच आयुर्वेदिक जीवनशैलीचे जर आपण पालन केले तर आपण निश्चितच या जीवनशैलीजन्य रोगांपासून आजारांपासून दूर राहू शकतो. यासाठी आयुर्वेदिक मुख्य काय सांगितलं आहे? सर्कॅडियन रिदम. सर्कॅडियन रिदम म्हणजे काय? निसर्ग चक्राप्रमाणे आपलं जीवनमान असतं. सर्कॅडियन रिदम मध्ये सूर्योदय सूर्य असतं अशी जीवनचर्या चालते. यामध्ये आपलं खान पान आराम हे सगळं दिवसभरात झालं पाहिजे. भूक लागेल तेव्हा जेवावं, तहान लागेल तेव्हा

0: द्यावं, शारीरिक श्रम करावे, सगळं दिवस चालणार आणि सूर्यानंतर आपल्याला आहार सेवन करायला नाहीये. आपलं जेवण झालेलं असं साधारण 2 ते 3 तास जो वेळ असतो आपण आपल्या फॅमिलीसाठी दिला पाहिजे, फॅमिली टाइम असं पाहिजे. आणि रात्र जी आहे रात्र ही मनासाठी आहे. मनासाठी आहे म्हणजे काय तर निद्रेसाठी आहे. रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतर आपल्या शरीरातील हॉर्मोन्सचं संतुलन व्यवस्थित राहतं. साधारणतः 7 वाजेपर्यंत जेवण झालं तर 10 ते 6 किंवा 10 ते 5 अशा वेळेत जर तुम्ही झोप घेतली तर तुमचं शरीर रिज्युव्हिनेट होण्यासाठी मी पुरेसा वेळ दिला असतो. मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये देखील रात्री 11 ते 3 हा जो वेळ असतो यामध्ये मेटाबॉलिक सिस्टम बूस्ट होण्याचं कार्य होतं. म्हणजे काय, सेवन केलेल्या आहाराचं पचन झालेलं असतं आणि 11 ते 3 या वेळेमध्ये आपले इंटरनल ऑर्गन्स असतात जसं की लिव्हर आहे आणि पॅनक्रियाज आहे, ह्या सगळ्या अवयवांना आराम मिळतो आणि म्हणून ते रिज्युनेट होतात, पुन्हा नवीन शक्ती कार्य करू शकतात. आणि औषधांशिवाय आपण दीर्घकाळ निरोगी राहू शकतो. आयुर्वेद, पंचकर्म, योग, प्राणायाम याचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास आपण आपली 100 वर्ष निरोगी आयुष्य वाटचाल नक्की होऊ शकते. धन्यवाद.
1: आताच पण आयुर्वेद आणि योग या संदर्भात आयुर्वेचार्य डॉक्टर रुपाली उत्तरवार यांचं भाषण ऐकलं.
2: लवकर पॅक करा राजू, मोबाईल सोड.
3: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय.
4: आला, लेट्स कॉल करू.
2: नंबर न तपासता नेहमी धोबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवर पैशांची फसवणूक करतात.
4: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
4: तुम्ही वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: आरबीआय ते
2: अधिक वागणं योग्य असतं ते तुला वाचवेल.
1: निर्मय आरोग्य कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्रानं प्रसारित केला.
5: दहावी झाली, 12 झाली, आता पण काय?
6: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स नाही तर तू तुझं पाय.
7: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या अंगण्यावर किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
8: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतो.
7: प्रत्येक फील्ड मध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
8: तेव्हा रविवार सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
1: करिअरच्या नव्या दिशा.
9: श्रोते हो, रोज धावपळीत थांबून स्वतःसाठी 2 क्षण काढूया
10: आणि याच साठी येतोय एक वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
9: चालता बोलता.
10: रस्त्यावर चालताना,
9: कॉलेजच्या परिसरात,
10: बाजारात की चौकात
9: आम्ही भेटणार आहोत
10: तुम्हाला
9: काही हलक्या फुलक्या गप्पा,
10: रंजक प्रश्न
9: आणि तुमच्या मनात आलेलं आवडतं गा,
10: तुमची गोष्ट,
9: तुमचा
10: आणि तुमचंच गाणं
9: ऐकत हा आकाशीच्या चंद्रपूर केंद्रून.
10: सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
9: चालता बोलता.
1: हे आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्रावरून साक्षात करीत आहोत.

ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव सुनिश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिवसाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंडमध्ये उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात. मुक्त आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सांगता चित्रपटा सर्वोत्तम मतीपटाठीचा सुवर्ण शंख. आता सविस्तर बातम्या. आधुनिक जगात सागरी सामर्थ्याला महत्व आहे. कोणत्याही देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक प्रभाव निश्चित करण्यासाठी सागरी सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकाता इथं केलं. या वास्तवाची भारताला जाणीव असून त्यानुसार देश क्षमता वृंगत करण्यात असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी बंदरावरून स्वदेशी बनावटीच्या 3 नौदल जहाजांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. नौदलाच्या अत्याधुनिक मध्यम आकाराच्या कमी आवाज करणाऱ्या INS दुनागिरी, सर्वेक्षण जहाज INS संशोधक आणि पाणबुडी विरोधी युद्धक्षमता असणारी उथळ पाण्यातील INS अग्रय ही जहाजं काल नौदलात दाखल झाली. विकास, सुरक्षितता आणि समृद्धी यांचा महासागराशी निकट संबंध असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. स्वच्छ बनावटीच्या या जहाजांच्या निर्मित 200 अधिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांनी योगदान दिलं आहे. याद्वारे आर्थिक घडामोडींना चालना मिळाल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. देशासह जगभरात काल आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलकातामध्ये रेड रोडवर आयोजित मुख्य कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार साधकांच्या साथीनं योग साधना केली. यावेळी बोलताना योग हा मानसिक आरोग्याकडून शारीरिक आरोग्याकडे नेणारा मार्ग असल्याचं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मध्य प्रदेशातील जबलपूर इथं गॅसन मैदानावर आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. यंदाच्या योग दिनाचं विषयसूत्र निरोगी वृद्धत्वासाठी योग असं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की योग मानवजातीला निरोगी संतुलित आणि अर्थपूर्ण जीवनाचा मार्ग दाखवतो. तो भारताच्या महान परंपरेचा उत्सव आहे. उपराष्ट्रपती पी राधाकृष्णन यांनी लेहमध्ये योग दिन साजरा केला. योग हा केवळ शारीरिक व्यायामाचा प्रकार नसून तो भारतानं मानवजातीला दिलेली प्राचीन देणगी आहे, असं राधाकृष्णन यावेळी म्हणाले. परदेशातही अनेक देशांमध्ये योगदान करण्यात नेपाळमध्येही काठमांडू आणि बिरगंज या भारतीय दूतावासाने विविध 22 योग कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. 13,000 अधिक योगप्रेमी मंडळी यात सहभागी झाली होती. संयुक्त अरब अमिरातीमध्ये हजारो नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर योगसरांमध्ये सहभागी झाला. दुबईमध्ये भारताच्या वाणिज्य दूतावासानं दुबई पोलीस ऑफिसर्स क्लबमध्ये योग सत्राचं आयोजन केलं होतं. तर अबुधाबीमध्ये हजारभर योगसाधक आणि राजनैतिक अधिकारी यांनी योगाचा सराव केला. इस्रायलमध्येही मोठ्या प्रमाणावर योगसाधना करण्यात आली. यामध्ये 500 अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. तेल अविव बंदरावर जमलेल्या लोकांनी 108 सूर्यनमस्कार घातले. इस्रायलमध्ये नियमित योगसाधकांची संख्या मोठी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाला जागतिक पातळीवर उत्सव मनवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात लोकांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात त्यांनी आरोग्य आणि सुदृढतेच्या सामूहिक ध्येयासाठी विविध क्षेत्रातील विविध देशातील लोक योग अभ्यासामुळे एकत्र येतात हे पाहणं आनंददायक असल्याचं नमूद केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सकाळी मध्य प्रदेशातल्या शिवपूर जिल्ह्याच्या कुन राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. या भेटीत जंगलात फेरपटकावत चिता पुनर्वसन प्रकल्पात झाल्या प्रगतीची माहिती घेतली. या उद्यानात चिता मित्र म्हणून काम करणारे सहारिया जमाती सदस्य, चित्त्याचा माग ठेवणारे कार्यकर्ते, वन विभागाचे स्थानिक कर्मचारी आणि गाय यांच्याशी संवाद साधत हा प्रकल्प राबवत असताना त्यांना आलेले अनुभव जाणून घेतले. महाराष्ट्रामध्ये मुंबईत दैनंदिन बस सेवा पुरवणाऱ्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप काल रात्री मागे गेला आहे. बेस्ट कर्मचारी संघटना आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरम्यान झालेल्या भेटीनंतर हा संप मागे घेतला गेला. बैठकीत मान्य झाल्यानुसार बेस्ट कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये अंतरिम वेतन वाढेल, तर वेतनाला नवीन दरात अंतिम होईपर्यंत बेट लिस्ट वावरील कंत्राटी चालकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये मिळतील अशी घोषणा शिंदे यांनी केली. तसंच कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युटी म्हणजेच उपदानाची रक्कम वर्तमान आर्थिक वर्षातच देण्याचे निर्देशही त्यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे

वरून ऐक आहात. अमेरिका आणि इराणच्या अष्टमंडळादरम्यान स्वित्झर्लंड हे उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या अंतिम करारा बळकटी देणं आणि पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या प्रयत्नांना गती देणं हा या चर्चा उद्देश आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स, अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे तर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघवी आणि सभापती मोहम्मद बागेर गलिबाफ यांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या चर्चेत कतार आणि पाकिस्तान मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान इस्रायलकडून लेबनानवर होत असलेल्या सच्च हल्ल्यामुळे हुर्मुझची समुद्रद्वीप पुन्हा बंद करत असल्याचं इराणनं जाहीर केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. मात्र अमेरिकेच्या लष्करानं हा जलमार्ग सर्व जहाजांसाठी खुला असल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत आजपासून दोन दिवसांच्या ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीला सुरुवात होत आहे. देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल अध्यक्षस्थानी असतील. ब्रिक्स गटातील 11 सदस्य देशांचे सुरक्षा प्रमुख यामध्ये सहभागी होत आहेत. जगासमोर असलेली अपारंपरिक सुरक्षितता आव्हानं या विषयावर बैठक केंद्रित असेल. राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याचे वेगाने बदलते स्वरूप आणि आगामी सुरक्षा संदर्भातील धोक्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाची भूमिका या बैठकीत चर्चा होणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजदूर पक्षाचे नेते की स्टारमर यांनी पदावरून पाय उतरावं यासाठी त्यांच्यावर त्यांच्या पक्षातूनच दबाव वाढत आहे. त्यांच्या जागी स्टारमर यांचे पक्षातील विरोध अँडी बर्नहॅम याची वर्णी लागली जावी अशी मागणी करत आहेत. उत्तर इंग्लंडमध्ये मेकरफील्ड मतदारसंघात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत बर्नहॅम यांनी निर्णायक विजय मिळवून नायजेल फर्ज यांच्या रिफॉर्म युके पक्षाच्या उमेदवाराला पराभूत केल्यानंतर या मागणीनं जोर धरला आहे. दरम्यान पक्षाचं नेतेपद आपल्याकडेच राहावं आणि त्यासाठी वेळ पडल्यास निवडणूक लढवण्यासही आपण आहोत. या भूमिकेवर स्टारमर अद्यापही ठाम आहेत. संपूर्ण इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला आलेल्या अपयशानंतर पंतप्रधान स्टारमर यांनी पद सोडावं अशी मागणी होत आहे. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट यूजीची पुनर्परीक्षा कडकोट सुरक्षा व्यवस्थेत काल पार पडली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार देशभरातील 5,440 आणि परदेशातील 14 केंद्रांवर 30 लाखांहून अधिक उमेदवारांनी पुनर्परीक्षा दिली. एकंदर 13 भाषांनीही परीक्षा पार पडली. परीक्षार्थींमध्ये 10,000 अधिक दिव्यांग व्यक्तींचा समावेश होता. तामिळनाडूमध्ये मासे निर्यात कंपनीमध्ये झालेल्या अमोनिया वायू गळतीच्या घटनेत काल किमान 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर 70 अधिक कामगार बाधित झाले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि इतर आपत्ती सुरक्षा दलाच्या विशेष पथकानं तातडीनं बचाव कार्य सुरू केलं. मुख्यमंत्री विजय यांनी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. शिवाय मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट उत्सवाची काल सांगता आली. 7 दिवसांच्या या सोहळ्याचा समारोप महाराष्ट्र राज्य जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत पडला. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्णशंख प्राप्त झाला. माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशनपटाचा रौप्य शंख मिळाला. अर्थ द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशनपटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्री या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई चित्रपटात सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द ओल्ड मोज ऑरन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम विद्यार्थी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत ऍट 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्तम पदार्पणाच्या दिग्दर्शनासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी या प्रदान करण्यात आला. महिला एफआयएच नेशन्स करंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर भारतीय हॉकी संघानं दुसऱ्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या विजयामुळे एफआयएच महिला प्रो लीगमध्ये संघाला स्थान मिळालं आहे. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. हा विजय संघाची कठोर मेहनत, समर्पण आणि सांघिक कार्याचं प्रदर्शन असल्याचं राधाकृष्णन यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचा आर्थिक आणि धोरणात्मक भाव सुनिश्चित करण्यासाठी सागर सामर्थ्य निर्णायक भूमिका बजावत असल्यास पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारतासह जगभरात विविध ठिकाणी योग दिन उत्साहात साजरा. या दिवसाचा जागतिक उत्सव केल्याबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त. अमेरिका इराण शिष्टमंडळादरम्यान झर्लंडमध्ये

0: उच्चस्तरीय चर्चेला सुरुवात आणि मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची सांगता पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटसाठीचा सुवर्ण शंख. याबरोबरच हे राष्ट्रातमी पत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर आहे. सकाळचे 8:23 झाले. सुगम संगीताचा आनंद घ्या. सुरीला आहे आशिष विकर यांनी गायलेलं, त्यांनीच लिहिलं आणि त्यांनीच संगीतबद्ध केलेलं गीत.

0: शेतकऱ्यांनो लक्ष द्या, जाऊ देवरा रवी सीड सोटेचे सोयाबीन बियाणे प्रति समृद्धी भरघोस उत्पादना खात्री मर्यादित साठा आज घ्या।
1: दहावी नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी।
2: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम 2027 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे।
1: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा साठ असल्याने आजच प्रवेश नोंदवा।
2: निःशुल्क प्रवेश फी,
1: खाण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा।
2: आजच संपर्क करा बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली मूल रोड जिल्हा चकोरी येथे।
1: अधिक माहितीसाठी 9552299996
2: या क्रमांकावर संपर्क करा।
0: वेळ जाऊ नका, रवी सालोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची प्री मर्यादित साठा आज घ्या।

सोपे उपाय सरळ प्रक्रिया निवांत आता घरी जाऊया न्याय मिळत नाही बाळा 5100 वर संपर्क साधा लोकदान त्वरित निष्पक्ष सुलभ न्याय

0: रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे नाधो महानोर यांनी संगीत रशीद अभिराज यांचं होतं.
1: शेतकरी लक्ष द्या, वेळ जाऊ देऊ ना. रवी सीड चालवटेचे सोयाबीन बियाणे उन्नती वृद्धी खपरी आदित्य साठा आजच घ्या.

0: सोपे उपाय सर प्रक्रिया विवाहता घरी जाऊया न्याय मिळण्यात काही बाधा 1510 संपर्क साधा लोक अदालत त्वरित निष्पक्ष आणि सुलभ न्याय
1: टीम कॉलेजला
2: काळजी नकोस
1: इस्पाइलिस काय कसा असल
2: फीस अटेंशन
1: राहुल बँक अकाउंट आहेच तर रस्ता क्लिअर बँकेकडून कर्ज एवढं स्टुडंट एज्युकेशन इझिली मिळेल ज्या 4 लाखांपर्यंत कोलॅटरल ती कुठे ठाई काय सांगते
2: करा यू सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: अनवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्टेल
2: 100 बेड सह अत्याधुनिक सुविधा
3: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सो मेडिकल स्पेशालिटी एका छताखाली
2: WCL CGHS रेल्वे PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबा एक भाग आहे
3: आज भेट द्या मानवडर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: विश्वासाचे ठिकाण
3: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: मानवट कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात तुझ्या करिअर साठी आजच प्रवेश घ्या BSc नर्सिंग GM नर्सिंग पोस्ट

0: बेसिक बी सी नर्सिंग बी फार्मसी बी फार्मसी बी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवशिक्षित आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049444 शिक्षण आणि यशाकडे जाऊ मानवत कॉलेज कडे
1: शेतकऱ्यांना द्या वेळ जाऊ देऊ नका रसीड चालवचे सोबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पन्नाची खाती मर्यादित आजच घ्या.

देने ची आता सवय जाही, साद देने ची आता सवय झाली, तूच याची जरी वाट पाहो, तू नयाची आता सवय आहली, येशी येणारही नाही तू, पण त्या वाटेव मी अजून तसाच उभा आहे, पूर्वक वळण असतय तिथून कधीच एक झाड असतय, काही पखर फांद्यांवरून त्यांचे डोळे आलेत.

पद्मनाभवेण आणि वेळकर यांनी गायलेली रचना आपण ऐकली. सुगम सरसा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून सकाळी 9 वाजता. आता हौजेपर्यंत विविध भारतीय सारांश कार्यक्रम

0: यह विविध भारती।
1: अभी ही देर में आप सुनेंगे आज की फनकार।

आपलं दमनकर यांनी निघालं मजरू सुलतान यांचं गीत आणि क्लच संगीत राहुल देव बर्मन यांचं होत. आता ऐकूया किशोर कुमार मोहम्मद रफी आणि सुमन कानपूर यांनी लिहिलेलं अनान यांचं गीत. श्रीबद्ध केलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: चिरोते हो रोज धावपळी थांबून स्वतःसाठी दोन क्षण करूया
1: आणि याच साठी येतोय एक वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
0: चटा बोटा
1: रस्त्यावर चालताना
0: कॉलेजच्या परिसरात
1: भारत किंवा दुकानात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला
0: काही हलक्या गप्पा
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलं आवडतं का
1: तुमची गोष्ट
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत रहा आकाशवाणी चंद्रपूर केंद्र हो
1: दर सोमवारी सकाळी 10:03
0: कार्यक्रम चालता बोलता
2: आकाशवाणी चंद्रपूर केंद्र माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतच, मात्र त्यासोबत आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: साठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तेव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आयोजनातलं मजरुस्तानपुरी गीत संगीत सचिन देवर्मन यांनी दिलं होतं. श्रोतो, हे चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता एक बार आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांना, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार कल्याण आनंदजी.

चित्रपट संगीता कार्यक्रमात आता ऐकून रशपंत संगीत बप्पी लहरी यांचं संगीत आहे. गायलाकार मोहम्मद रफी आणि उषा मंगेशकर.

0: श्रोते हो रोजच्या पळीत मन स्वतःसाठी दोन क्षण करूया
1: आणि याच साठी तो एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम
0: चालता बोलता
1: रस्त्यावर चालताना
0: कॉलेजच्या परिसरात
1: बाजारात किंवा चरात
0: आम्ही भेट आहोत
1: थेट तुम्हाला
0: काही हलक्या फुलक्या गप्पा
1: काही रंजकष्ण
0: आणि तुमच्या नादडलं अर्थ गाणं
1: तुमची गोष्ट
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच ग्रह
0: ऐकत राहा आकाशवाणी चंद्रपूर केंद्र आहोत
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: टाळता बोलता
2: हॅलो
3: हॅलो फरमाईश
2: हॅलो
3: हॅलो आपली आवाज
2: मलाही फोन करायचा आहे मलाही फोन करायचा आहे
3: कुठे
2: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात
3: छान
2: अरे पण ठे आणि फोन नंबर
3: 0712546344 या फोन बरोबर
2: आता वेळही सांग दे
3: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत करायचा महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फ्रेश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची वळ आपण कळवू शकतो
2: अरे वा मग गाणं ऐकायचं कधी तेही सांग रे
3: सांगतो ना प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत
2: हॅलो

0: आकाशवाणीचं हे चंद्र केंद्र आहे. जगाचे अजून 30 मिनिटाले तथा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत चालता बोलता. समाधिका रचना चौरी.
1: चालता बोलता, चालता बोलता. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही आलो आहोत तुमच्या भेटीला चालता बोलता या विशेष कार्यक्रमात. मी अर्चना आणि मी स्मिता आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. अर्चना, 9 दशकांचा प्रवास म्हणजे केवळ प्रसारण संस्था इतकाच नाही बरं, लाखो श्रोत्याच्या आठवणींचा खजिना आहे. अगदी बरोबर. एक काळ असा होता स्मिता की घरात रेडिओ सुरू झाला की संपूर्ण कुटुंब त्याच्या भोवती जमा व्हायचं. आजही अनेक जण सकाळची स्वाद आकाशवाणीच्या बातम्या भक्तिगीत आणि विविध कार्यक्रमांनीच करतात. बघ, काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणी आणि श्रोत्याचं नातं मात्र तिकच घट्ट राहिलं. अगं ना, म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत श्रोत्यांच्या भावना आठवणी आणि आकाशी बद्दल त्यांच्या मनात असलेलं प्रेम. चल तर मग स्मिता, सुरुवात.

0: पाठ कार्यक्रम
1: नक्कीच।
2: नमस्कार
3: नमस्कार,
2: ते आपलं मी सुरे पाटील। काय कर सुरेखा कोचिंग कर। अच्छा, तर मग हे ऑनलाईन घेता की ऑफलाईन क्लासेस आहेत?
3: दोन्ही ऑनलाईन आहेत आणि ऑफलाईन आहे।
2: या क्लासेस साठी वयोगट कुठला योग्य असतो?
3: 4 to 14।
2: आपल्या आवडी काय आहेत?
3: मला म्युझिक ऐकायला आवडतं, सायलेंट म्युझिक मला आवडतात आणि वाचनाची आवड आहे।
2: आपण सांगितलं की आपल्याला वाचनाची आवड आहे, तर आपलं आवडतीचं पुस्तक कुठलं आहे?
3: मृत्युंजय कांबळेंनी वाचलेली आहे, त्यातील काही वाक्य हे मनाला भावणारे आहे, मला ती कादंबरी आवडते।
2: अच्छा, असे खाते तुम्ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचे कार्यक्रम होता?
3: बिलकुल, तिचे सगळेच प्रोग्राम खूप छान आहे आणि आता नव्याने सुरू झाला जो चालता बोलता प्रोग्राम आहे तो मला अतिशय आवडला आहे। आणि की आकाशवाणीच्या पर्यंत पोहोचले आहे आणि आम्हाला आकाशवाणी पर्यंत पोहोचण्याची एक संधी मिळते, हा प्रोग्राम त्याच्यासाठी आवडला।
2: खूप खूप धन्यवाद सुधाताई। आपल्या या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाली आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
3: प्रथम तर आकाशवाणीला मी शुभेच्छा देते की 90 वर्षाचा हा प्रवास अतिशय सक्सेसफुल आकाशवाणी पूर्ण केला आहे आणि हा प्रवास पूर्ण करताना 90 वर्षामध्ये आकाशवाणीने अगदी खूप जुन्या, जसं आपण असं म्हणू शकतो ज्यावेळेस काहीच माध्यम नव्हते, त्यावेळेसही रेडिओच्या माध्यमातून आकाशवाणी थ्रू ज्याही खूप महत्वाच्या बातम्या आहेत त्यांना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं आकाशवाणीनेच केलेलं आहे। आकाशवाणीच्या माध्यमातून खूप आधीपासून म्हणजे लोकांची मनं जिंकण्यापासून ते लोकांचं मनोरंजन करण्यापासून त्यांना मन आणि त्यांच्या विश्वासामध्येही भर आणण्याचं मोठं काम हे आकाशवाणीचं आहे।
2: अरे बताई, किती छान तुम्ही भरभरून आकाशवाणी दल बोलला। आजच्या कार्यक्रम मला कुठली ऐकायला आवडेल?
3: आजच्या प्रोग्राम मध्ये एक गीत ऐकायला आवडेल, जुनं गीत आहे, ओहरे लाल मेले नदी किल में।
2: खूप खूप धन्यवाद।
3: धन्यवाद।

0: नमस्कार, आम्ही चालता बोलता या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, मी मालिनी वानखेडे, जे बी नगरला राहते, गृहिणी आहे.
0: आपण ज्येष्ठ नागरिक दिसत आहात.
1: हो, ज्येष्ठ नागरिक तर आहेच.
0: तर मला सांगा, आपण गृहिणी पण आहात, तर आपण मनोरंजन आणि काम दोन्ही तुम्ही असं काय सांगा?
1: तर काय आहे, लहानपणापासूनच रेडिओची खूप आवड आहे आणि पूर्ण राहतो आणि दिवस निघाला पहिल्यांदा 6:30 रेडिओ सुरू होता. तोच नियम चंद्रपूर पण सुरू आहे. उठल्यावर पहिल्यांदा रेडिओ लाईशिवाय मला काही सुरत नाही. कारण काय, टीव्हीवर आपण तिथे प्रत्यक्ष बसून कार्यक्रम बघावतो. रेडिओ कसा येत जातात कावर पडत आणि तो आनंद वेगळाच असतो. त्याच्यामुळे मला रेडिओ खूप आवडतो आणि नेहमीच रेडिओचे कार्यक्रम ऐकत असते. मी आणि माझ्या मुली पण रेडिओच्या कार्यक्रमांमध्ये सहभाग दिलेला आहे.
0: अरे वा,
1: आणि आमची जनी मंडळ आहे, आमची जन पण आलेली आहे आकाशवाणीवर.
0: अरे वा, तो आनंद वेगळाच असतो.
1: अगदी वेगळाच आहे.
0: अच्छा, पण 9 वर्ष आपल्या आकाशवाणीला पोहोचली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
1: आकाशवाणीची उत्तरोत्तर आणखी प्रगती होत जाईल ह्याच आमची शुभेच्छा आहेत. कारण आकाशवाणी सारखं माध्यम ही की केव्हाही कुठेही आपण ऐकू शकतो.
0: आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तर आजकाल न्यूऑन AIRI द्वारे तुम्ही तुझा कार्यक्रम, तुम्ही चंद्रपूरचा प्रसार कुठे ऐकू शकता? मुंबई, नागपूर, सांगली, सातारा, कुठेही. हा एक फायदा आपल्याला छान झालाय.
1: हे तू पच्छ आहे.
0: तर मग सांगा, कार्यक्रमात कोण करायचंय?
1: जीवनातही घडी यायचं राहू दे.
0: खूप खूप धन्यवाद. तुमच्या गीत

0: ताई नमस्कार।
1: नमस्कार,
0: आपलं नाव?
1: मी सीमा प्रेमकुमार बोके।
0: अच्छा, काय करताय तुम्ही?
1: मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि महिलांची एक संघटना आहे आमची, संघटनेचं नेतृत्व करते।
0: ताई, तुम्ही सांगितलं की महिलांच्या संघात तुम्ही काम करता, तर महिलांच्या कुठल्या कुठल्या प्रश्नाला घेऊन तुम्ही काम करता?
1: आम्ही सर्वप्रथम महिला ह्या मुख्य प्रवाहामध्ये जोडल्या गेल्या पाहिजे, यासाठी महिलांचे अनेक प्रश्न आहे, अनेक अडचणी, अनेक समस्या असतात, जसं महिला शोषण, महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार या वाचक होणे, आणि महिलांच्या जे खेड्यापाड्यापर्यंत, ग्रामीण भागांपर्यंत महिलांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना सर्वच दृष्टीने बोधन करणे, जसं महिलांचा सर्वांगीण विकास असे, महिलांमध्ये वाढत असे अंधश्रद्धा, बुवाबाई सुद्धा आम्ही बोधन करून त्याची एक वैचारिक उंची वाढ, यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र काम करतो।
0: अरे भाई, खूप छान आपलं काम आहे। महिला सक्षम झाली पाहिजे असं मला काय वाटतं?
1: कारण काळ गरज आहे, आपण 21 शतकामध्ये वावरत आहोत आणि त्या दृष्टीने हे तंत्रज्ञानाचं युग आहे, आपण सायन्स आणि टेक्नॉलॉजीचं युग म्हणतो, परंतु त्या दृष्टीने पाहिजे तशी महिलांची प्रगती झालेली नाही। आणि जर आपल्या देशाची प्रगती व्हावी असं सर्वांना वाटत असेल, त्यासाठी आपल्याला जी 50% लोकसंख्येच्या तुलनेत असलेली महिला आहे तिची प्रगती होणे आवश्यक आहे, आणि स्त्री पुरुष समानता हा आपला एक मुख्य उद्देश आहे, आणि त्या प्रमाणात आज पुरुष पुढे आहेत त्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री पुढे असली पाहिजे आणि तिचं सहज दृष्टीने सक्षमीकरण झालं पाहिजे। स्वतःचं म्हणजे व्यक्तिमत्व विकास असेल, आर्थिक सक्षमीकरण असेल किंवा बौद्धिक सक्षमीकरण असेल, या सर्वच बाबतीत महिला पुढे यायला पाहिजे दृष्टीने आमचं काम असतं।
0: अरे वा, खूप छान तर आपले विचार आहेत। आकाशवाणी कार्यक्रम आपण ऐकता का?
1: हो नक्की, खूप आवडतात आकाशवाणीचे कार्यक्रम।
0: कुठले कार्यक्रम आवडतात?
1: आकाशवाणीवर हॅलो फरमाईश, गाता रहे मेरा दिल असे गाण्याचे प्रोग्राम मला खूप आवडतात, आणि बाकीही अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या मुलाखती वगैरे आकाशवाणीच्या माध्यमातून ऐकायला मिळतात, आणि बस चांगले चांगले तुम्ही लोक म्हणजे जे समाजाला प्रेरणादायी असतील, समाजासमोर आदर्श असतील, आणि तुमचं नित्य नियम आणि जे महापुरुषांचं वगैरे तुम्ही आकाशवाणीवरून प्रसार करता ते सुद्धा खूप चांगलं असं, आणि मला वाटतं की एक चांगली करण्याची गोष्ट आहे की आपण सगळे घरातले काम करता करता आपले कान त्या आकाशवाणीकडे असते, आपण काम करता करता आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम ऐकू शकतो, ती एक जमेची जो आहे।
0: अरे वा, किती भरून तुम्ही आमच्या आकारणीचं कौतुक केलं। आजच्या कार्यक्रमात कुठे गीत आपल्या आहे?
1: मला तर खरं तर जुने गाणे खूप आवडत, सर्वच चित्रपटातील चांगले गीत, लता मंगेशकर असतील, मोहम्मद रफी असेल आणि किशोर कुमार असतील, असे सर्वच जुने आवडतात, परंतु मला एक खूप आवडीचं गीत की मी कोणत्याही मला स्ट्रेस असेल किंवा काही मला काही कंटाळा आला असेल आणि मला शांतता वाढवायचं असेल तर ती मी गायते, ते प्रार्थना आहे, शालेय प्रार्थना, ती मला आधी तीच ऐकावीशी वाटत आहे। तू बुद्धी दे, तू तेज दे।
0: किस ताई, खूप धन्यवाद।
1: धन्यवाद।

0: नमस्कार.
1: तया परिचय ना.
0: मी सौ पूजा दर्शन परिवार.
1: अच्छा, काय करता पण?
0: मी हाऊसवाईफ आहे आणि आमचं शॉप आहे प्रिंटिंग प्रेस, तर मी मिस्टरांना पण मदत करेल.
1: अच्छा अच्छा, तुमचे डे

0: जे आपलं रुटीन असतं ते तर बिराहत असत.
1: हो
0: पण या याच्यात तुम्ही आठवणी ऐकता.
1: हो आता मॅडम, याच्याशिवाय पण मी एक बँकेचा ऍडवाइस म्हणून मी का करते.
0: अच्छा, म्हणजे चला तुम्ही चांगलेच बिझी आहात असं मला हरकत नाही. आमच्या आकाशवाणीला 9 वर्ष पूर्ण झाली, तर याबाबत आपलं काय मत आहे?
1: आकाशवाणी हे केवळ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे.
0: अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, खेडेगाव असो, कुठल्या आपल्या मार्केटमध्ये असो, प्रत्येकाच्या घर असो, आकाशवाणी ही नेहमी नियमित आली जाते.
1: हो बरोबर आहे. आणि मग आकाशवाणीवरची सर्वच माहिती खूप उपयुक्त आहे, जसं शेतकऱ्यांसाठी किंवा आपण जे पदार्थ करतो किंवा गाणी वेगवेगळी ऐकायला भेटते.
0: माहिती पण छान
1: भेटते, मनोरंजन होते, आणि म्हणून मला ही आकाशवाणी खूप आवडते.
0: अरे खरंच तुम्ही म्हणालात तर फार मोठे

0: सामान्य कोकण पंतप्रोसेसच माध्यम आहे.
1: अगदी बरोबर. म्हणजे बघा ना, खेडेगाव असो, कुठल्या आपल्या मार्केटमध्ये असो, प्रत्येकाच्या घर असो, आकाशवाणी ही नेहमी नियमित आली जाते.
0: हो बरोबर आहे. आणि मग आकाशवाणीवरची सर्वच माहिती खूप उपयुक्त आहे, जसं शेतकऱ्यांसाठी किंवा आपण जे पदार्थ करतो किंवा गाणी वेगवेगळी ऐकायला भेटते,
1: माहिती पण छान
0: भेटते, मनोरंजन होते, आणि म्हणून मला ही आकाशवाणी खूप आवडते.
1: अरे खरंच तुम्ही म्हणाला तर फार मोठे आभार सगळ्यांसाठीच आकाशवाणी सैव असते. तर ठीक आहे मॅडम, तुम्ही छान मत दिली. कार्यक्रमात कोणते गाणं ऐकायला आवडेल?
0: मला सत्यम शिव सुंदरम हे गाणं खूप ऐकायला आवडेल, मला खूप आवडते.
1: ठीक, ऐकूया तुमच्या आवडीचं गीत.
0: हा
1: धन्यवाद.

0: सीता बघ ना किती छान आठवणी घेतल्यात ग आपल्या श्रोते हो ना. आणि अशा आठवणी आकाशवाणीचा पास समृद्ध झालाय बरं का. हो ना सीता, श्रोत्यांच्या अनुभव ऐकताना असं वाटत होतं की आकाशवाणी हा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्यच आहे. अगदी बरोबर बोलली अर्चना, कारण 9 वर्षांचा प्रवास तुम्हाला आमच्या प्रेमाशिवाय पूर्ण होऊ शकला नसता आणि श्रोत्यांचं भरून प्रेम आकाशवाणीला मिळालं म्हणून आजही आकाशवाणीचं अस्तित्व कायम आहे. हो 9 वर्षाचा प्रवास तुमच्या साथीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता. तुमची प्रत्येक कार्यक्रमाला मिळालेली साथ आम्हाला खूप उत्स्फूर्तता दे. खूप छान वाटत की रसिक श्रोत्यांचं आम्ही ज्ञान माहिती आणि मनोरंजन देऊन आपलं कार्य पूर्ण करतोय याचं. अर्चना कडायत काटे आपल्या खुणावतात आहे की आता बस झालं तर श्रोते हो कार्यक्रमात ना स्मिता आणि मिर्चना आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: चलता बोलता
2: आकाशवाणीच्या वधवर्ष पूर्तीच्या निमित्तानं बाह्य ध्वनिधरणावर आधारित कार्यक्रम चालता बोलता अशा कार्यक्रमामध्ये श्रोत्यांशी संवाद झाला होता. स्टार घुमडे अर्चना चौधरी यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी चंद्रपूरकरानं प्रसारित केला.

आकाशवाणीचे हे जगभर केंद्र आहे. सकाळी 11 वाजता श्रोत ही वेळ आहे हिंदी भजनांच्या कार्यक्रमाची. आजच्या या कार्यक्रमामध्ये हिंदी भजन सुरीला ऐकूया. अनुप जलोटा यांनी दिलं संत कबीर यांचं भजन.

0: अनुप जटायांनी संत कबीर यांचं भजन आता ऐकलं.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, जाऊ देवरा, रवी सीड चालवते ते सोयार बियाणे उन्नरी समधी भरघोस उत्पादनाची खी मर्यादित साठा आजच घ्या.
2: 10 नंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी स्वर्ण संधी.
3: महाराष्ट्र वन विभागाला बांबू संवर्धन आणि प्रशिक्षण गच्चिवली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026 प्रवेश प्रक्रिया झाली आहे.
2: 3 वर्षीय अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा साठ असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
3: निःशुल्क प्रवेश फी,
2: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
3: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली रोड जिल्हा कर्पूरी येथे.
2: अधिक माहितीसाठी 9552799996
3: या क्रमांकावर संपर्क करा.
1: शेतकरी लक्ष द्या, वेळ देऊ नका, रवी सीलोटेचे सोयाबीन बियाणे उन्नती समृद्धी भरघोस उत्पादनाची खात्री मर्यादित साठा आज घ्या.
4: आरोग्य ही खरी संपत्ती आणि संपत्तीची काळजी घेण्यासाठी
5: मानवटकर बस स्पेशालिटी हॉस्पिटल
4: 100 बेड अत्याधुनिक सुविधा
5: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
4: WCL CGHS रिवे PMJ आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध आणि इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
5: आझाद विद्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
4: विश्वासाचे ठिकाण
5: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल.

0: जसविंदर सिंग आणि सहकाऱ्यांना आता पडलेत.
1: शेतकऱ्यांना लक्ष द्या, वेळ देऊ नका. रवी चालवते सोयाबीन बियाणे, उन्नती समृद्धी, घोष उत्पादनाची खात्री, मर्यादित साठा आज घ्या.
0: शुरू एक निवेदन. शुद्ध येत्या शनिवारी अर्थात 27 जून रोजी पर्यंत होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांच्या आहारशक विविध समस्या आणि त्यावरील उपाय. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तज्ञ डॉक्टर विजय करमरकर. जो आजार मग ते कुठलाही वयाला असो आजदायक, पण त्या लहान मुलांचं आरोग्य हा प्राधान्याने महत्वाचा आहे. कारण बालवयातील रोगी आरोग्याचा संबंध मुलांच्या सुदृढ आणि सक्षम भविष्याशी आहे. मात्र आजची लहान मुलं रोजच्या आबद्दल ज्याबद्दल उदासीन असतात, जेवणासाठी सतत त्यांच्या मागे लागावं लागतं, ते जंक फूडला प्राधान्य देतात, तेव्हा लहान मुलांच्या आहारविषयक विविध समस्या काय आहे त्यावरती मात करता येऊ शकते हे आपण जाणून घेणार आहोत पुढल्या हॅलोटर या कार्यक्रमातून. तर या संदर्भात आपले प्रश्न असतील, समस्या असल्यास फोन करून आपण विचारू शकता आणि आपल्या समस्येचं निराकरण करून घेऊ शकता. त्या समस्यांचं निराकरण करतील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर विजय करमरकर. या कार्यक्रमाचं निमंत्रण होईल बुधवारी 24 जून रोजी 5:30 वाजता. तेव्हा रूल फोरा आणि मुलांच्या आरोग्य संबंधांबाबत चर्चा करा तज्ञ डॉक्टर विजय करमरकर यांच्याशी. निवेदन संपलं.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून.
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 07172254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर.
0: हिंदी भजनांचा कार्यक्रम आपण आहात. आपण ऐकूया शोभा गुरटू यांना आणि रचना आहे संत मीराबाई यांची.

श्रोतो, हिंदी भजनांचा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz FM ध्वनिवरून. यावेळी 11:31 राव मराठी चित्रपट संगीताचा आनंद घेऊया.

आशुसले आणि उषा मंगेशकर यांनी केलं. हे होतं एस ए शुक्ला असं गीत, स्नेहल भाटकर यांनी होतं. आता अनंत जाधव हे गीत ऐकूया. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं, स्वर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांना.

नवरे सगळे एक ढो या चित्रपटातलं हे गीत होतं उषा मंगल आणि सहकाऱ्यांनी गायलं. श्री मराठी चित्रपट संगीत आता मोठं लक्षण खोट या चित्रपटातलं गीत ऐकूया.

आराधना पौडवाल आणि महेंद्र कपूर यांनी गायले हे होतं फम शिंदे यांचं गीत. गीत होतं बाळपर्स यांचं. आता ऐकूया नसती उठा ठेव या चित्रपटातलं गीत.

नंदिनी चित्रपटातलं उषा वाघ यांनी गायलेलं गीत ऐकलं. गण माडगुळकर यांच्या गीताला संगीत होती विश्वनाथ मोरे यांचं. या सुरश्रुतीहून मराठी चित्रपट संघाचा हा कार्यक्रम समाप्त होईल. आकाशवाणीचं चंद्रपूर गीत आहे दुपारचे 12 वाजता. आता आकाशवाणी मुंबई केंद्रहून मंडळ महिलांचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

पंडित निळकंठबुवा अभ्यंकरच्या जन्मशताब्दी वर्ष स्वागताच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांनी नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आज ऐकूया या मुलाखतीचा भाग पहिला.

0: श्रोतेव नमस्कार. गुणसार गंभीर सूर आललय आनगा के किमया गार सुजान अशा शब्दात ज्यांचं वर्णन करता येईल ते पंडित निळकंठबा अभ्यंकर. आपल्या शिष्यांना सुरतालाचं भान आणि ज्ञान ज्यांनी अगदी भरभरून दिलं असे निळकंठबुवा अभ्यंकर. त्यांच्या आठवणींना उदा देण्यासाठी त्यांच्या शिष्या डॉक्टर वर्ष भावे आज आपल्याकडे आलेले आहेत. वरते नमस्कार.
1: नमस्कार.
0: आकाशवाणीचं आणि तुमचं अगदी जुन आता आहे, इथे येणं तुमच्यासाठी सुद्धा आनंदाचा भाग आहे ना?
1: अतिशय आनंदाचा भाग आहे आणि या कारणासाठी.
0: होय. बरं. वर्षाभाई हे नाव सर्वचित असं आहे. कलांग या संस्थेमध्ये गेले 28 वर्ष लहान मुलांना कला संस्कार देणे अशी संस्था, तिच्या संस्थापिका वर्षाभाई. निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे 1984 ते 2000 सालापर्यंत शास्त्रीय संगीताची तान घेतली आणि गुरूंकडनं आपल्याला जे हे मिळालं तेच आपल्या शिष्यांना वर्षात सातत्याने देत आहे. हजारो लहान मुलांना संगीत शिक्षण, संगीताचा कान देणं आणि भान देणं हे दोन्ही वर्षातही सातत्याने करत आहे. आणि आज वर्षातींचं येण्याचं प्रयोजन म्हणजे पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांचं जन्मशताब्दी वर्ष हे आता समाप्त होत आहे. यानिमित्ताने बुवांच्या आठवणींना उजाळपणे देणारा अनंत अंत नको पाहू जाय कुठे नव्हे तर चोरा थोरहूनही थोर श्रीहरी गोकुळीचा चोर नाम येता मुख राघवाचे अशी कितीतरी गाणी बुवाने संगीतबद्ध लिहिली आहेत. तर आज त्यांनाच काही आठवणी वर्षातही तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडणार आहे. तुम्हाला बुवांचा हवास दीर्घ काळ लाभला ना?
1: हो, खूपच दीर्घ काळ लाभला. माझं लग्न झालं त्या आधी मी पंडित कांडबुवांच्याकडे कत होते इचलकरंजीला. आणि माझी आजी इंदिराबाई गडीलकर हिकडे मी लहानापासून गाण्याचं शिक्षण घेतलं. पण जेव्हा कांडबुवांच्याकडे मी शिकवते आणि आता पुढे कुणाकडे मी शिकायचं असा प्रश्न निर्माण झाला. मी मुंबईला येणार होते सांगली सोडून, तेव्हा त्यांनी मला गुरुवारी अभ्यंकर बुवांचं नाव सांगितलं आणि ते मला ते अर्जुन यासाठी सांगितले. मला म्हणले शास्त्रीय संगीत ते उत्तम तुला शिकवतील प्रश्नच. प्रोफेसर बी आर देवांचे ते शिष्य आहे. त्याच्यानंतर पंडित जगन्नाथबुवा पुरोहितांच्या ऐकीचा त्यांच्यावर खूप चांगला प्रभाव आहे. आणि त्या व्यतिरिक्त जी गोष्ट तुला आवडते म्हणजे तुला भावसंगीताचं आवड आहे किंवा त्यातलं गम्य आहे तुला ते जमतं चांगलं, तर अशा सगळ्या गोष्टी नाट्यसंगीत हे खूप चांगलं शिकवतात. कारण 22 वर्ष श्यामचंद्रांच्याकडे सहाय्यक संगीत दर्शक होते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा माझा खूप प्रभाव पडला. आणि सगळ्यात त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे 1982 साली मी मराठी रंगभूमी जे शिलेदांची कंपनी पुण्यात त्यांच्या शारदा नाटकामध्ये शारदेची भूमिका केली होती.
0: अरे वा.
1: आणि ही जी भूमिका होती त्या भूमिकेसाठी जी जुनी पदं आहेत त्याच्यातच काही पदांना अभ्यंकर बुवांच्या झाली होत्या.
0: अच्छा.
1: आणि त्याचा इतक्या इंटरेस्टिंग इतक्या छान होत्या प्रभावित करणार होत्या. ते पण कारण आहे की मला असं वाटली असं संगीतकार असलेले गुरु आपल्याला लाभले तर आपल्याला खूपच अजूनही आपल्याला काही वेगळं मिळेल. मला माहित नाही तेव्हा मला संगीतकार म्हणून कितीस काही कळत होतं किंवा माझा त्याबाबत काही विचार होता का ते मला आता काही आठवत नाही. परंतु मी बुवांच्यामुळे संगीतकार झाले हे निश्चित पुढे जाऊन.
0: आणि लहान मुलांच्या अनेक असंख्य तुम्ही स्वतः सुद्धा केलेली
1: आहे.
0: बुवांचा आशीर्वाद तुम्ही
1: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
0: आणि एका गुरुने तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जाची ही दाखवली.
1: ते दोघं घनिष्ठ मित्र होते, अतिशय जवळीक होती त्यांच्या. दोघांना एकमेकांच्या गाण्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि गाणे सुद्धा गवयाचे गवई असा म्हणू अशा पद्धतीचे अत्यंत उच्च दर्जाचे ऋतुल्य गुरु तेहींचे. त्यांच्याकडे मला 4 वर्ष शिकायला मिळालं म्हणजे साधारण 12वीपासून मी ग्रॅज्युएट होईपर्यंत वगैरे त्याच्याकडे शिकले. सांगलीला मी त्याच्या आधी चिंपुवा म्हैसकरांच्याकडे गाणं शिकले. त्याच्यानंतर इचलकरंजीला भाकरबुवा शेंडे कीर्तनकार होते फार छान, त्यांच्याकडे गाणं शिकले. त्यांनी एक वधू म्हणून शाळेत नाटक केलं होतं, त्यात मी प्रमुख भूमिका पण केली होती 9वीत असताना. त्यामुळे अशा पद्धतीचं एक नाट्यसंगीत, संगीत नाटक आणि शास्त्रीय संगीत किराणा गाण्याचं गाणं जी गायची अशा सगळ्याचा संस्कार माझ्यावर होता. आणि प्रचंड आवड किल्ली देखील गाय

0: बर ते सांगली इचलकरंजीमध्ये संगीता तुमचं प्राथमिक शिक्षण झालं आणि पुढे मुंबईत आल्यानंतर निळकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे तुम्ही गेलात.
1: अभ्यंकर बुवांच्याकडे आल्यानंतर म्हणजे काणेबुवांच्याकडे बुवांच्याकडे आल्यानंतर एक गुरु म्हणून थोडस आपलं वय पण थोडस मोठे होतो आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने एका गुरूंकडे शिकायला लागतो त्यावेळेला त्या दोन गुरूंच्या मधली काय म्हणूया म्हणजे वेगळेपण असं म्हणायला पाहिजे.
0: काही प्रमाणात तणाव सुद्धा आपल्या मनात
1: हो वेगळ्या तरची तुलना होती ती म्हणजे आमचे काणेबुवा म्हणजे कुटुंब सल घरात आई गुरु शेती भाती आणि मला अगदी मनसोक्त शिकवणं असं आलायचं जेवायला खायला घ्यायला असं अगदी गुरुकुल पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे शिकलो. एक प्रकारचा मगाशी म्हटलं तसं कुटुंबवत्सल प्रेम अभ्यारबुवा एकटे होते लग्न केलेलं नव्हतं त्यामुळे एक अगदीच वेगळ्या प्रकारचा त्यांचा स्वभाव होता म्हणजे एकतर कठोर होते आणि कर्मठ होते निस्पृह होते. त्यांच्या काही काही तत्वप्राली इतक्या मजबूत होत्या की आम्हाला धरत होती त्यांची एक
0: प्रकारची
1: खूप शिस्तप्रिय होते. गाणं गवताना सुद्धा म्हणजे काणेबुवांची शिस्त होतीच प्रश्नच नाही पण अभ्यारबुवांची शिस्त करडी होती. हा म्हणजे दरार होता आणि त्यांचं गाण्याचं शिक्षण चांगलं म्हणजे आवाज साधनेच्या पद्धतीने आलेलं असल्यामुळे आवाज लावायचा कसा ह्याबद्दलची त्यांचे निश्चित विचार होते आणि त्या विचार

0: तुकारामाने ते मला शिकवत असत. माझी ज्येष्ठ गुरु भगिनी म्हणजे किती शिलेदा,
1: अच्छा, म्हणजे त्या सुद्धा निळकंठ बुवांच्या शिष्या.
0: तर त्यांच्या 25-30 वर्ष तिचं शिक्षण झालं. आणि म्हणजे आम्हाला बुवांबद्दल अतिशय आदर तो ह्या गोष्टीसाठी की त्यांचा संयम इतका कमाल होता की कितीही वेळ एखादी जागा ते शिकवायला तयार असत, तुम्ही कंटाळू पण ते कधीही कंटाळायचे नाही, येईपर्यंत शिकवत राहायचे. आणि त्यामुळे आवाजाला कस येणं, आवाजाचा विशेष लगाव तयार होणं, कसा आवाज लावायचा खालपासून वरपर्यंत, ह्याबद्दलच्या काही निश्चित त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या त्या आमच्यावर उत्तम पद्धतीने बिंबवल्या. म्हणजे याची खात्री आहे आज जे काही मी मुलांना शिकवते ते बुवांचं आहे आणि त्यांच्या मुखात जे आलेलं आहे ते अंशः जे मला घेत आलं ते मी मुलांना सांगायचा प्रयत्न करते.
1: म्हणजे आपल्या शिष्यांवरती मेहनत घेणारे असे गुरु मला लागले की न कंटाळता अथकपणे ते शिकवत असत
0: अगदी,
1: आणि त्यांच्या मनाप्राणे तुमच्या गळ्यातून जो उतरत नाही तोवर बुवा पुन्हा पुन्हा शिकवत. पण मग तुमचा क्लास कसा असायचा, म्हणजे वैयक्तिक असायची शिकवणी, काही शिष्य तुम्ही एकत्र शिकायचात?
0: वैयक्तिक असायची खरं तर. जेव्हा मी शिकायला सुरुवात केली त्यावेळेला एम ए करते, त्यामुळे काही बुवांनी मला सांगितलं की तुझं हे काय शिक्षण वगैरे एम ए वगैरे काही बुवा तुला शिकवतील असं मला वाटत नाही, तर त्यासाठी तू स्वतः अभ्यास करून तुझी परीक्षा देऊन टाक आणि मग त्यांच्याकडे जा. त्यामुळे माझं एम ए पूर्ण झाल्यानंतर अभ्यंकर बुवांच्याकडे खरं ते भेटायचे नाहीत, कारण ते एकटे हात असल्यामुळे ना तसंच त्यांचाही ना काही चालू असायचं, अकॉर्डिंग असतील किंवा कुणाच्या शिकवण्या असतील असे ते बाहेर. त्यामुळे मी त्यांच्या घरी चिठ्ठी टाकसे, येऊन गेले आणि मला तुम्हाला भेटायचंय आणि मी काही बुवांची इच्छा आहे वगैरे वगैरे. तर एके दिवशी ते आमच्या घरी आले.
1: अच्छा.
0: माझ्या सासूबाई सासऱ्यांना ओळखत असत आणि माझ्या मावस सासूबाईंच्या मिस्टरांचे खूप जवळचे मित्र होते, त्यामुळे त्या आमची सगळी कौटुंबिक माहिती होती. त्यामुळे घरी आले, अर्थात पताही लिहित असे.
1: पण हाही मोठे
0: हो खूपच. आणि आला आणि काय केलं असेल त्यांनी, म्हणजे त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या चिठ्ठ्या टाकायचे ना त्या सगळ्या घेऊन आले होते. आणि मला म्हणाले की मी आता बाबा तुमचं ठिकाणी गाणं ऐकलं आणि मला आवडलं ते.
1: बरं,
0: म्हणलं कुठे ऐकलं तुम्ही? तर ते म्हणले असं असं आदर माटुंगामध्ये तुम्ही क्लासिकल गायलात आणि मला चांगलं वाटलं गाणं तुमचं.
1: तुम्हाला माहित होतं?
0: मला माहित नव्हतं. आणि मग नंतर मला माझ्या सासूबाई म्हणा की आज अभ्यंकर बुवा आले होते तुझ्या ठिकाणी. खरं तर मी त्यांना पाहिलं होतं, माझ्या काही ते लक्षात आलं नाही खरं त्या दिवशी, कारण खूपच वर्ष आधी पाहिलं त्यांना. मग त्या माझ्या सासूबाईंच्या चिठ्ठ्या दिल्या आणि म्हणले यांना शिकवायला तयार आहे. आणि ह्या फार चांगली गोष्ट, म्हणजे अतिशय दाणेदार अक्षर आहे बाईंचं, ह्या फार सुंदर अक्षर आहे बरं का. म्हणजे मला हे सगळं वेगळंच वाटत होत. आणि मग नंतर म्हणाले मी येतो आणि म्हणाले आठवड्यातनं 2 दिवस संध्याकाळी 5-5 वाजता येईन.
1: बर, अच्छा,
0: घरीच येईन तुझ्याकडे. मग तसे यायला लागले. मग अर्थातच माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांनी मिस्टरनी म्हणजे खूप चांगलं स्वागतही केलं त्यांचं. तुम्ही फी काय येणार बुवा असं विचारलं तर ते म्हणाले नाही, ह्यांनी याज मारायचा भरपूर आणि चांगलं यायचं, तीच माझी आहे असं त्यांनी सांगितलं. माझ्या पोट गोळाच आला म्हणजे रच. आणि मग नंतर शिकवायला लागल्यानंतर मला म्हणाले जे आधीचे काय काय दोष ना ते सगळे काढायचे, त्यामुळे ते सगळं पुसून टायला लागेल, हिलं सगळं वाईट वाईट काय आहे ते.
1: आणि असतं ना म्हणजे गाणं शिलेले पदवी सुद्धा
0: पदवी सुद्धा घेतलेली होती तरी सुद्धा त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांना म्हटलं हो बुवा तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार.
1: आत्ताच्या मुलांना की कठीण आहे, म्हणजे सुरू झाले की मुलांना लगेच परफॉर्मन्स कधी पहिला होऊन जात.
0: खरंच असं आता म्हणजे खरंच बदललंय, खूपच बदललंय. म्हणजे तू म्हणताय मला की म्हणजे आता कशी मुलं हे करतात ते करतात, तर मी सांगू का मी पुढच्या 2 आठवड्यातच माझ्या लक्षात आलं मी कुठे सापली आहे ते.
1: अच्छा.
0: चांगलंच त्यांनी मला धारेवर धरलं आणि त्यांनी चांगलं करून घेतलं माझ्याकडनं. म्हणजे मला त्यांनी इतका गोष्टी बारीक बारीक बारीक गोष्टीत ते शिकायला लागले की नाही असा नाही व्हायचा षडज, हे सुरा नाही आहे, हे असं नाही चालणार, हा उच्च असा नको, पास इथे नाही घ्यायचा. म्हणजे ज्या गोष्टींची जाणीव अवेअरनेस

0: जागरूकता आम्हाला अजिबात नव्हती. म्हणजे काहींच्याकडे गत असताना अर्थात बुवा सांगत तसे आम्ही गात असू पण बुवा फारसं बोलत नसत. अभ्यंकर बुवांचं ते जिथल्या तिथे हे असं म्हणून असं करायचं असं सारं सांगत कदाचित चित्रपट सृष्टीमुळे त्यांना तो हे आलेला असेल आणि बी आर देवधनच्यामुळे पण आवाज साधना म्हणजे आवाज असा लागला की आरश तुम्ही एक माणूस म्हणून प्रतिबिंब पाहता तेव्हा तुम्ही कसे दिसायला हवे असता ही असते की नाही कल्पना. तशी तुमचा आवाज ऐकत असताना माझा आवाज कसा असेल याबद्दलची तुमची कल्पना स्पष्ट पाहिजे.
1: बरं,
0: हे त्यांनी
1: केवढा विचार आहे. हा
0: खूपच मोठा विचार आहे. हा म्हणजे अगदी काय बरं म्हणतात साक्षात म्हणजे हा शब्द मोठा असला तरच म्हणजे क्लिक होणारा असा विचार होता. आणि त्या विचारात मला खूपच झपाटून टाकलं. म्हणजे त्रास व्हायचा. मी आधी 100% सांगते की तितकंसं सोपं नव्हतं. जे पहिले आपल्यावर जे संस्कार झालेले असतात किंवा अननोईंग झालेले असतात आपले कुठलेच गुरु आपल्यावर वाईट संस्कार करत नसतात पण आपल्याला त्या गोष्टीतून काय घेता येतं काय घेता येत नाही हे करण्याचं वय नसतं बुद्धी नसते ते सगळं हळूहळू उलगडायला लागलं. आणि मग वाटायला लागलं मला हे करायचंय. म्हणजे जलदान घेताना तोंड वाकणं हे झालं पाहिजे. एका शब्द उच्चारताना जर दीर्घ असेल तो दीर्घच असला पाहिजे. त्यानंतर तुम्ही श्वास कुठे घेतला पाहिजे. आता हे सगळं म्हणजे सारेगम शिकवत असताना मला ह्याचा फारच उपयोग झाला की जो श्वास आहे श्वासाच्या जागा आहेत कुठमध्ये पोकळ श्वास मोठा श्वास दीर्घ श्वास शॉर्ट पट श्वास घेऊन गाणं म्हणायचं पुढे हे सगळंच
1: टेक्निक त्याच्यातली तंत्र
0: ते तंत्र मला फारच चांगल्या पद्धतीने बुवांकडनं शिकायला मिळालं होतं. आणि ते कुठे वापरायचं असं वापरायचं स्वतःसाठी आणि शिकणाऱ्या मुलांसाठी.
1: काय मला उदाहरण ऐकू शकाल का म्हणजे सूर लावण्याची पद्धत काय याच्या बाबतीत बुवांनी सांगितल्यानंतर कसा बदल करता
0: आला. आता

0: हा चंद हा शब्द आहे हा कधीच माझा एका असत यायचा
1: नाही.
0: म्हणजे तिथे क्षमा वगैरे नव्हती. ते म्हणायचं इतकंच आणलाच पाहिजे. तीन मात्रांमध्ये हा जर शब्द आहे तर तो तीन मात्रांमध्ये पूर्ण म्हणून शेवटी तो सोडल्यानंतर सुद्धा तुमचा शब्द अजून आहे
1: पाहिजे
0: असं समोरच्याला वाट पाहिजे. तुमची दया का येऊ द्या असाच चांगला ठेवा.
1: आवाज साधना जी म्हणतात ते
0: त्यांच्याकडनं नंतर आकार इकार उकार या उच्चारणाबद्दल ते अत्यंत म्हणजे ईचा उच्चार खूप वेळा भावला गाताना मुलींचा ए ऐकू येतो किंवा ईचा ई ऐकू येतो ते कधीही मान्य केलं त्याबद्दल त्यांचा हट्ट असायचा आग्रह म्हणणे हट्ट असायचं की हे असं असं झालं पाहिजे. अजून काही शब्द जेव्हा एखादं भक्तिगीत की भावगीत असेल तर उदाहरणार्थ जाशी कुठे नवनीत चोरा या गाण्यामध्ये असे राधा गळण वेळी तर असेल हा शब्द मधला से जो तो दीर्घ आहे तर असेल राधा असं कधीतरी मी म्हणायचे तर असंच तुम्हाला मराठी भाषेचा काही अभ्यास नाही तुमचा असं कसं तुम्ही से शॉर्ट कसं म्हणू शकता मी असेल असं मी म्हटलं तर म्हणजे गाण्याचा भाव काय असेल राधा गवळणवेळी असेल राधा गवळणवेळी मग ते असं नको असेल राधा गवळणवेळी तो असेल हा शब्द किंवा चार अक्षरी शब्द असेल तर कुठल्या अक्षरावर तबल्यामधला आला पाहिजे ज्या योग्य शब्दाचा तुकडा पडणार नाही याची काळजी घ्या पाहिजे. हे ना ते मला सारखं सांगत असत प्रत्येक म्हणजे क्लासिकलमध्ये लाईटमध्ये भक्तीगीत भावगीत गझल नाट्यपद सगळ्यामध्ये त्यांचा तो विचार सतत बोलत असत आणि ह्याचा परिणाम एक संगीतकार होण्यासाठी मला आपोआप मिळालेलं शिक्षण आहे ते मला फार उपयोग आला.

0: डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद सुरू आहे. मी शिकवत होता त्यांच्याकडे शास्त्रीय संगीत, त्याच्या जोडीने संगीताची.
1: ऍक्च्युली काय माहितीये का, त्यांना आवड होती सर्व प्रकारच्या गायनाची, त्यांना आवड होती. कारण तसा त्यांच्यावरही झालेला संस्कार होताच, म्हणजे ते क्लासिकल उत्तम गायचेच. सी रामचंद्रांच्याकडे 22 वर्ष म्हणजे प्रचंड कालखंड होता, आणि त्या कालखंडात त्यांना कितीतरी गायक बघायला, ऐकायला, अनुभवायला मिळाले. सी रामचंद्रांबद्दल सुद्धा त्यांना अतिशय आदर. ते म्हणले त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं होतं. ते सगळं त्या अनुभवायला मिळालेलं असल्यामुळे ना, आम्हाला शिकवत असताना त्याच्यावरचे ते सगळे प्रयोग आमच्यावर आपोआप होत असत. म्हणजे क्लासिकल शिकून झालं 2-3 तास 5-5:30 ते आले की आम्ही अगदी चहा पाणी झालं की 6:45 जे सुरू करायचो ते 8:30 तरी सज वाजायचं. क्लासिकल
0: संपायला.
1: आणि मग त्यानंतर त्यांना ठरवायचं की हे तुम्ही हे जरा नाट्यपद सांगतो किंवा हे एक नन भजन आहे ऐका, हे आमच्या सी रामचंद्रांनी असं असं गायलं होतं पण ते रेकॉर्ड मध्ये गायलंय, आपण ते गायकीच्या अंगाने होतं बघूया. मग पळभरत जरा रिठू ते शिकवायचे. मग ते सुद्धा शिकत असताना आमचा आजभर सहज जायचा.
0: अच्छा.
1: हा असं नाही की 5-10 मिनिटात काय संपलंय वगैरे. ठुमरी, दादरा, गझल, शब्दोच्चारावर तर त्यांचं इतकं विलक्षण प्रेम होतं, त्या भावभावनांवर इतकं प्रेम होतं. म्हणजे हाय हा शब्द ठुमरीत आला की म्हणायचे काय तुम्ही बायका असून उच्चारता शब्द, तो कसा उच्चारला पाहिजे ऐका, असं ते अगदी दाखवायचे की असं असं उच्चारण असलं पाहिजे या शब्दात. असे म्हणजे अगणित अनुभव, अगणित गोष्टी, आणि त्या सगळ्यातून जे काही त्यांच्याकडून मिळालं, म्हणजे कृतज्ञ हा शब्द कमी पडेल इतकं खूप त्यांच्याकडनं मिळालं.
0: सूर ताल याच्याबरोबरच शब्दांमागचा भाव
1: हो,
0: अर्थ आशय हे सगळं आपल्या गायकीतून पोहोचवलं पाहिजे अशी सगळी शिकवण
1: भगवानने तुम्हाला. शास्त्रीय गायनात सुद्धा शब्द तोडायचा नाही, शब्दाचा अर्थ सांगायचा. बंदिशीचा अर्थ कळला पाहिजे, बंदिशीचा अर्थ आधी समजून घेऊन मग तुम्ही गायची, नंतर त्यात सुद्धा शब्द वेडेवाकडे तोडायचे नाहीत. त्याही पुन्हा एक्सप्रेशन जे आहे, बंदिश गाना जेव्हा बोल बनाव केले जातात, ते बोल बनाव सुद्धा त्यांचे फार आनंददायक अनुभव आहेत. की पहिल्यांदा बनाव करायला खूप अवघड जात, तेव्हा आपण काय शिकतो एक काय असतं माहिती, ते एकावर एक स्तर आहेत. पहिला स्तर असे की तुम्हाला सरगम उत्तम कळली पाहिजे, नोटेशन कळलं पाहिजे, ते लईच्या अंगाने गाता आलं पाहिजे, आणि त्या

0: नोटेशनच्या आधाराने त्याच्यावर आपल्याला शब्द म्हणायचे आहे. बरं, ते शब्द म्हणत असताना आईचा दीर्घाचा लघुगुरुचा विचार करायचा आहे. क्लासिकल गाताना ते वेडेवाडे तोडायचेही नाहीत. ते काय म्हणायचे मला की क्लासिकलच्या अंगाने म्हणजे तुमचा पूर्ण आवाज लावून तुम्हाला भावगीत गायचंय. बोल बनाव करताना म्हणजे एक्सप्रेशन्स व्यक्त करायचे आणि शब्द तोडायचे नाहीत, ऐकारी गायचे. अशा सगळ्या चौफेर त्याचा तुम्हाला विचार करायला आला पाहिजे.
1: वा,
0: अर्थात हा फार सुंदर विचार होता. तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला पण ते अवघडही अतिशय होतो. परंतु तो एक संस्कारला शब्द न तोडणं

0: गुणसागर गंभीर टिळकंठबुवा अभ्यंकर यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत त्यांची शिष्या डॉक्टर वर्षा भावे. वर्षा, ते बुवांची एखादी बंदिश आम्हाला सांगाल का?
1: हो सांगते. यमन मधली एक बंदिश आहे.

0: कैसे
1: बात है बोला ताई, किती सुंदर, अतिशय मी त्याच्यात तो अर्ज हे सगळं त्या सजावण्यातलं तुमच्या गातनं अगदी थोडकी ही जग ऐकली, पण त्यात आम्हाला अनुभव आलं. असेच आहे गुरुला हे खरोखरच भाग्याने होत असावं नाही. तुला गुरुंना कानपुरात साथ करण्याची संधी आली का? त्यांच्या मैत्री कशा असायच्या?
0: नाही मिळाली. म्हणजे मी मग अशी म्हटलं असं की त्यांचे काही विचार होते स्वतः. ते मला म्हणता नेहमी म्हणाले की मी गाणं शिकलो, क्लासिकल शिकलो, पण मी व्यवसायाने वेगळा होतो. म्हणजे मी सी रामचंद्रांच्याकडे होतो, मी संगीतकार होतो, पण मी मैफलीचा गवई होण्यासारखा रियाज नाही केला कधी.
1: अच्छा.
0: त्यामुळे मी फारसा कधी गाणार गात नाही किंवा गायलो नाही.
1: म्हणजे मचीय सादरीकरण नाही.
0: मचीय सादरीकरण म्हणजे रेग्युलर मैफली करणारे गवई असतात ते नव्हते. पण आमच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठी असायची ती, किती ताईकडे पुण्याला खूप मोठा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे, त्यात मी सगळे गायतो. नंतर शेवटी ते गायचे किंवा काही एक दोन मुसक्या त्यांच्या मी मैफली सुद्धा ऐकलेल्या आहेत. त्याच्या तानपुर्याच्या साथीला नव्हते, मी समोर नाही, कारण फारच कमी मैफली त्यांनी
1: करायचे.
0: पण ते तेव्हा करायचे तेव्हा जगन्नाथ बुवांच्या गायकी त्यांच्यावर असलेला प्रभाव इतका स्पष्ट दिसायचा. ते आम्हाला नेहमी सांगत असत की जगन्नाथ बुवा असे गात असत की इथे स्वर त्यांना काळजाला भिडायचे. क्लासिकल गात असताना की गबलाला डोळ्यात पाणी यायचं असं ते सांगायचे. पण हा अनुभव त्यांच्या गायकीतून यायचा आम्हाला. ते जेव्हा गायचे बुवा, जेव्हा कधीही गायचे किंवा आम्हाला शिकवायचे ना, तेव्हा कधी कधी वाटत की हे अशक्य आहे, हे जे काही आत्ता हे केलं त्यांनी असं भरून आतून, आणि हे नाही आम्हाला कधी सार वाटायचं. मैफली सुद्धा त्यांचं गाणं, म्हणजे मी तर त्यांची शिष्य आहे, परंतु ते तबला वादक माझ्या बरोबरीचे, म्हणजे तीन डेगवेर म्हणून मुलीत आता असतात, भाईंचे शिष्य आहेत. तर मला नेहमी म्हणतात ते बुवांचं ऐकलं की कासावी राहिला होतं, काहीतरी त्यांच्या गाण्यात असं वेगळं आहे, त्यांच्या वरात एक वेगळी आर्तता आहे, एक आर्द्रता आहे. तर ती त्यांनी आम्हीमध्ये पेरण्याचा त्यांच्याकडून खूप प्रयत्न केला, आम्ही ती कणभर घेऊ शकलो असं म्हणायला हरकत नाही. ते खरंच खूपच दिव्य असं शिकणं होतं निश्चितच.

0: संगीत ही खरं तर गुरुमुखी विद्या आहे. गुरु जायचं आणि त्या गाण्यात शिष्याने मस्त करायचं. परंतु प्रोफेसर दुधरांनी ही विद्या शब्दबद्ध केली. पुस्तक जी आहे ती प्रोफेसर डी आर देवरांची. तर नीलकंठांनीही आवाज साधना शास्त्र याचा अभ्यास केला, त्याविषयी आम्हाला सांगा.
1: ऍक्च्युली कसं झालं बुवांचं की ते खूप लहानपणी पुण्यात राहत होते आणि पुण्यात ते पण विनायकबुवा पटवर्धनांच्याकडे काही काळ शिकले. विनायकबुवा पटवर्धनांना त्यांना स्पार्क जाणवला आणि बी आर देवधरांनी पण त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन मुंबईला आपल्याकडे बोलवून घेतलं.
0: अच्छा.
1: तेव्हा लहान होते बुवा, म्हणजे 14-15-16 असं काहीसं वय त्यांचं असावं असं मला त्यांनी जे सांगितलेलं आठवतंय त्याच्यावरून. आणि तिथे आल्यानंतर मात्र बी आर देवधरांच्याकडे ते पुन्हा तेच मला वाटतं की देवधर गुरुजींनी काही त्यांना समोर बसून आवाज साधनेचे शिक्षण दिलं असेल असं मला वाटत नाही, परंतु ते जे त्यांना शिकवत होते त्यातूनच बुवांनी ते वेचलं असणार. कारण मला शिकवत असताना त्यांनी नक्की त्या गोष्टीचा अभ्यास केलाय, विचार केला, हे मला सहज कळलं. माझा आवाज फार, ज्याला काय म्हणतो, मी अगदी लहानपणापासून प्रचंड आवडीने गात आलेली आहे, पण माझा आवाज फार सुंदर सुरेल, ज्याला म्हणतात ना आदर्श आवाज, असा नाही. श्वासाच्या पण खूप कमतरता माझ्या आवाजात होत्या. काणेबुवांनी त्याच्यावर प्रयत्न केले पण अभ्यंकर बुवांनी त्याला अक्षरशः ते कस दिला त्याला असं मला जाणवतं. कारण त्यांनी मला इतक्या सूचना ते करत असत ना आवाजाच्या लगावाच्या संदर्भात की मला सारखं, मी त्यांना कितीतरी शंका म्हणजे भीती वाटायची पण विचारायचे, बुवा हे असं केल्यावर चोरून नाही का वाटत, हे असं केल्यानंतर हे असं नाही का वाटत, मग माझा श्वासच मध्ये संपून जातो. तर ते म्हटले की नाही, हे असंच करायचं, करत राहायचं, करत राहायचं. या गोष्टीला सातत्य पाहिजे. आधे मध्ये थांबलात की परत तुम्ही मागे येणार आहात. तुमचा आवाज चांगला तुम्हाला व्हायला हवा असेल तर तुम्हाला हे हे हे हे कळलं पाहिजे. आणि मग त्या मला गोष्टी ते सांगत असत की कशा पद्धतीने आवाज लावला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बी आर देवधरांच्या कडून त्यांना ही संस्था मिळाली असणारच कुठल्या ना कुठल्या प्रकारे. पण देवधर गुरुजींच्याकडे खूप मोठे गायक त्यावेळेला येत असत.
0: अच्छा.
1: खूपच, म्हणजे उस्ताद बडे गुलाम अली खां यांच्यापासून ते त्या काळातले जे जे म्हणून होते, पंडित कुमार गंधर्व म्हणा, अशी बरीच मोठी मोठी मंडळी त्यांच्याकडे येत असत. आणि गुरुवर्य बी आर देवधर यांच्याकडे ना बंदिशींचा प्रचंड मोठा खजिना होता. तर ते त्यांना देतही असत ह्या सर्व मोठ्या मोठ्या गायकांना
0: बंदिशी
1: ते देत असत, त्यांच्याकडून ऐकत असत. म्हणजे त्यांचं सातत्याने ते ना सतत देवाणघेवाण चालायची, त्यामुळे बुवांना खूप ऐकायला मिळालं. त्याचाही त्यांच्यावर खूप परिणाम झालेला असणार असं मला वाटतं.
0: गाणं शिकताना अर्थातच ऐकणं हा सुद्धा फार महत्वाचा भाग आहे ना. श्रवण
1: खूपच श्रवण

0: संस्कार खूप महत्त्वाचा आहे, आणि आम्हाला श्रवण संस्कार म्हणजे आम्ही खूपच मैफली ऐकायचो.
1: हा म्हणजे बुवा सुद्धा सुचवायचे हो ऐकायला
0: ऐकायला जा म्हणून सुचवायचे. परंतु जेव्हा त्यांच्या समोर मी गाणं गायला बसायचे तर तेव्हा ते सहज पटकन म्हणायचे. म्हणजे जर मी त्या दिवशी गायला लागले तर ते हा काल ह्यांचा ऐकून आल्याचा प्रभाव दिसतोय असं लगेच म्हणायचे. त्यांना कळायचं ते मग मला म्हणायचं की घ्यायला काहीच हरकत नाही पण गाणं पॅची नाही वाटलं पाहिजे. गाण्याला एकसंधता पाहिजे, नेटकेपणा पाहिजे, शिस्त पाहिजे. आवडलं म्हणून पटकन ते उचलून गायचं असं नाही करायचं. हे खूप वेगळे संस्कार होते, त्यामुळे संयम शिकायला मिळाला. काय चांगलं काय वाईट, आपण आपल्या गायकीत काय घातलं पाहिजे काय नाही घातलं पाहिजे हे सगळं बुवांच्यामुळे कळायला लागलं.
1: म्हणजे अनुकरण सुद्धा अंधानुकरण नको
0: नको.
1: तुमच्या गळ्याला ते झेपतंय की नाही,
0: बरोबर
1: गोड वाटतंय की नाही, स्वाभाविक वाटलं पाहिजे.
0: बरोबर बरोबर.
1: तर हे शिष्याची गायकी सुद्धा ओळखणारा असे हे गुणग्राहक असे गुरु तुमचे होते. तुमच्याबरोबर आणखी शिष्य मंडळी कोण कोण बुवांची होती?
0: एकतर कीर्तीताई शिकतच होती मी शिकत असताना.
1: कीर्ती शिलेदार.
0: हो कीर्ती शिलेदार फारच उत्तम गाणं होतं तिचं. लयकारी अतिशय उत्तम होती, ती पखवाज वाजवायची स्वतः. आणि आमच्या ह्या सगळ्या वर्तुळामध्ये पंडित भाई गायतोंडे, पंडित विश्वनाथ पेंढारकर, पंडित काणेबुवा ही सगळी मंडळी बुवांचे मित्रवर्य होते सगळे हे. आणि आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी जोडले गेलेले होतो. त्यानंतर माझ्याबरोबर जान्हवी आपटे म्हणून, म्हणजे आत्ताचा जो प्रसिद्ध गायक आहे मंदार आपटे, त्याची आई, त्या माझ्याबरोबर शिकायच्या. लीना दाणी म्हणून एक गायिका डोंबिवलीची, ती माझ्याबरोबर शिकायची. असे बरेच जण होते शिकणारे. शिवानंद पाटीलही काही काळ बुवांच्याकडे शिकलेले होते.
1: अच्छा.
0: पण प्रामुख्याने कीर्तीताई शिलेदार आणि वर्षा भावे ह्या बुवांच्याकडे
1: सातत्याने शिकलात तुम्ही
0: बरीच वर्ष. प्रदीर्घ शिक्षण आमचं झालं.
1: वा.

मंडळी, गुणसागर गंभीर पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेच्या निमित्ताने त्यांच्या शिष्या वर्षा भावे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलेत. आज आपण या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला, उद्या आपण या मुलाखतीचा भाग दुसरा ऐकू शकाल. मंडळी, काल आणि आज सकाळी पावसानं मुंबई आणि अगदी आजूबाजूला असणारा परिसर इथे अगदी सुखद चिडकावा केला. येरे येरे पावसा म्हणणारे आपण या पावसाच्या हजेरीनेही सुखावलो. अशा छान छान बातम्या कानावर पडल्या की मनासारखा रविवार गेला असं आपल्याला वाटतं, नाही का? कालचा रविवार सुद्धा असा छान सुखद आणि समाधानकारक असा होता. भारतीय महिला हॉकी संघानं काल 21 जून

ला म्हणजे रविवारी न्यूझीलंडचा 2-0 पराभव केला. नवनीत कौरने 4th मिनिटाला तर सुनीता टेप्पोने 15व्या मिनिटाला गोल केला. तसंच दीपिकाला सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं. या शानदार आणि दमदार कामगिरीमुळे भारतीय महिला हॉकी संघानं पुढच्या वर्षीच्या FIH हॉकी महिला प्रो लीग मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. कालचा रविवारचा दिवस अनेक कारणांसाठी खास होता. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे मिफ चित्रपट महोत्सवाच्या सांगतेचा सोहळा कालच्या दिवशी म्हणजे रविवारीच पार पडला. या महोत्सवात 17 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या वर्षीच्या स्पर्धा विभागात जवळपास 46 देशांमधून जवळपास 1469 प्रवेशिका आल्या होत्या. या महोत्सवात सिल्वर चित्रपटाला सुवर्णशंख पुरस्कारानं गौरवण्यात आलं. देवा आज पण या सिनेमाला सर्वोत्कृष्ट ध्वनी रचनेसाठी अभय रुमडे यांना गौरवण्यात आलं.

0: ऐकूयात उद्याच्या कार्यक्रमाची एक झलक.
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर यांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद. गुणसागर गंभीर.

शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर यांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी या घरात
1: प्रत्येक मंगळवारी
3: वारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

वचनीनो श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना, सुहिता, दीप्ती आणि सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राहून प्रसारित झालेला वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आता दुपारचा 1 वाजतोय. आतापासून विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी। महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ। 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर। अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं। नवी दिल्लीत आजपासून 2 दिवस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील। आजच्या जगापुढली अपारंपरिक सुरक्षा विषयक आव्हानं या संकल्पनेवर आधारित असलेल्या या बैठकीत सदस्य देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि शिष्टमंडळ प्रमुख आपले विचार मांडतील। राष्ट्रीय सुरक्षा पुढल्या आव्हानांचं बदलतं स्वरूप तसंच उद्याचे सुरक्षाविषयक धोके हाताळण्यातली तंत्रज्ञानाची भूमिका या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल। तसंच दहशतवाद विरोधी कारवाई आणि माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानाच्या वापराबाबतची सुरक्षा या विषयावर नुकत्याच झालेल्या ब्रिक्स संयुक्त कार्यगटाच्या बैठकीच्या निष्कर्षांचा आढावा घेतला जाईल। महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले। 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले आहेत, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे। नांदेड मतदारसंघातून अर्नाथ राजूरकर, सांगली सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, भंडारा गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून बसवराज पाटील विजयी झाले आहेत। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला आहे, तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले। नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे। इथून भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली। सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनित्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या। अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मोसमी पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला।

त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव थोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर पद्मविभूषण आशा भोसले, पद्मभूषण सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिका आणि इराण दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 3% मोठी घट झाली. यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत होण्याची तसंच इराणकडून होणाऱ्या तेल निर्यातीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पश्चिम आशियामधील तणाव दूर करण्याच्या तसंच युद्धविराम कायम ठेवण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेची पहिली फेरी पूर्ण झाल्यानंतर ही घट दिसून आली. यामुळे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क असलेल्या ब्रेड क्रूडच्या किमतीत 2% जास्त घसरण झाली आणि तो प्रतिबॅरल सुमारे $79 आली. तर अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचा व्यवहार प्रतिबॅरल $75 आला. ही घट सुमारे 3% इतकी आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर 2 दिवसांच्या मंगोलिया दौऱ्यावर आहेत. मंगोलियाचे परराष्ट्र मंत्री बी बत्तसेत्सेग यांच्याशी तसंच इतर नेत्यांशी ते चर्चा करणार आहेत. मंगोलियानंतर डॉ जयशंकर दक्षिण कोरियाला जाणार आहेत. दक्षिण कोरियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री चो ह्युन यांच्याशी ते चर्चा करतील. शांतता आणि समृद्धीसाठी जेजू परिसंवाद ते येत्या गुरुवारी बीजभाषण करणार आहेत. नीट फेरपरीक्षेत पेपर पुन्हा फुटल्याच्या वृत्ताचा राष्ट्रचाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकार मुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. अशी वृत्त फैलावण्यासाठी जबाबदार असणाऱ्यावर कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती www.nit.nite.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सांगता झाली. महोत्सवात सिल्वर या पोलीस चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटासाठीचा सुवर्ण शंख प्राप्त झाला आहे. तर माया सॉन्ग या चित्रपटाला सर्वोत्तम अॅनिमेशन पटाचा रौप्य शंख मिळाला. अंडर द स्नो चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित चित्रपटाचा रौप्य शंख मिळाला. राष्ट्रीय स्पर्धा विभागात सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन पटासाठी आर्मस्ट्रॉंग फ्रॉम अंगालमन स्ट्रीट या चित्रपटाला गौरवण्यात आलं. स्मॉल क्लाउड या चित्रपटाला सर्वोत्तम लघुकथेवर आधारित तर वाई या चित्रपटाला सर्वोत्तम माहितीपटाचा रौप्य शंख प्राप्त झाला. द वोल्ड बुल नोज ऑर वन्स न्यू या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. तर विकसित भारत वंदे मातरमची 150 वर्ष भारत 2026 या विषयावरील सर्वोत्तम लघुपटाचा पुरस्कार द लास्ट शेल्टर या चित्रपटाला मिळाला. सर्वोत्कृष्ट नवोदित दिग्दर्शकासाठीचा दादासाहेब फाळके चित्रनगरी पुरस्कार पूजा तोलानी यांना प्रदान करण्यात आला. मुंबईत विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टल्या कायम कामगारांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कामगारांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ तूर्त दिली जाईल.
प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेतल्याचं सहकारी संघटनांनी जाहीर केलं. मणिपूरमध्ये सक्रिय असलेल्या आणि बंदी घालण्यात पीएलए अर्थात पीपल्स लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेच्या एका फरारी सदस्याला गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेनं काल फतरोडो मडगाव या परिसरातून अटक केली. जवळजवळ 2 दशकांपासून तो फरार होता. इंगो हा पीएलए संघटनेचा स्वयंघोषित लेफ्टनंट कर्नल होता. अटकेनंतर पुढल्या कायदेशीर कारवाईसाठी त्याला मणिपूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. पुन्हा एकदा ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक आज नवी दिल्लीत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. महाराष्ट्रात विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. अमेरिका इराण चर्चा सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाचे दर घसरले. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र झालं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ. 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार. बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागे. आणि नीट फेरपरीक्षेत पेपर फुटल्याचं वृत्त एनटीएनं फेटाळलं. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय. महाविकास आघाडीला 1ही जागा जिंकता आली नाही. नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपाचे धैर्यशील कदम भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालना सुहास शिरसाट, जळगाव नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे, तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. अल निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणायचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. याबाबत पटोले यांनी विधानभवन परिसरात वार्ताहरांना माहिती दिली.
1: जे तलाव होते, डॅम होते, नद्या होत्या, छोटे नाले होते, त्यांना वेळेवर पाणी थांबवलं असतं आणि ते पाणी आता भरलं असतं तर पिण्याच्या पाण्याचा महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला सोडवता आला असता. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातली जनता आणि शेतकरी हे दोघंही अडचणीत आलेले आहेत.
0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 पुरवणी मागण्या अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. त्यानंतर

0: दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी आमदार भाऊराव देशमुख आणि सुरेश कुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकूण 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आले. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधले मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मुंबईत विधान भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते.
1: लोकसभेमध्ये ह्या 6 च्या 6 खासदारांनी ओम बिर्ला साहेबांना पत्र दिलेलं आहे की आम्ही मूळ जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, धनुष्यबाणजीचं निशाणी आहे, अशा पक्षामध्ये आम्ही 6 जण मर्च होतोय असं गेल्याच आठवड्यात त्यांनी पत्र दिलेलं आहे. आज फक्त ते ओम बिर्ला साहेबांच्या माध्यमातून जे काही त्यांचं मत पत्र त्यांनी दिलेलं आहे त्याचा खुलासा या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थित.
0: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील आणि भाऊसाहेब वाकोरे हे ते खासदार आहेत अशी चर्चा आहे. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे.
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी इथं या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. याच मतदारसंघातले त्यांच्या पक्षातले खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश आहेत. मुंबईत बेस्ट उपक्रमातल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकलेला बेमुदत संप काल मागे घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल कर्मचारी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सचिन अहिर, मुरजी पटेल तसंच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे, बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी उपस्थित होते. पुढचा सविस्तर वेतन करार होईपर्यंत बेस्टमधल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना दरमहा 3,000 रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये वेतनवाढ दिली जाईल. प्रलंबित देय अंशदानाची रक्कम चालू आर्थिक वर्षात दिली जाईल. हे आणि इतर मुद्दे मान्य झाल्यावर संप मागे घेण्यात आला. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केलाय. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलंय. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून आगेकूच करत कोकण पश्चिम

मंडळी, आपण नेहमीच वेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आपण गप्पा मारणार आहोत अशा विषयावर जो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे, आणि तो विषय म्हणजे वाढत्या वयासोबत बदलत गेलेली आपली स्वप्न. मित्रांनो, लहानपणी आपण सगळेच स्वप्न पाहतो. काही स्वप्न इतके निरागस असतात की त्यांचा विचार केला तरी चेहऱ्यावर हसू येतं. कुणाला डॉक्टर व्हायचं असतं तर कुणाला शिक्षक, कुणाला पायलट तर कुणाला क्रिकेटपटू, कुणाला चित्रपटातील नायकासारखं प्रसिद्धही व्हायचं असतं. बालपणातील स्वप्नांना वास्तवाच्या मर्यादा असतात. स्वप्नांमध्ये कल्पनाशक्तींचा रंग असतो, आशेचा प्रकाश असतो आणि आयुष्याबद्दलची निष्पाप उत्सुकता असते. पण जसं आपण मोठं होत जातो तसं आयुष्य आपल्याला नवीन अनुभव देऊ लागतं. नवीन माणसं भेटतात, नवीन परिस्थिती समोर येते, कधी यश मिळतं तर कधी अपयश पडतं. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतात तर काही पूर्णपणे अपेक्षितात. आणि या सगळ्या अनुभवांमधून आपण बदलत जातो, आपले विचार बदलतात, आपले प्राधान्यक्रम बदलतात आणि अनेकदा आपली स्वप्नही बदलतात. म्हणूनच आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण मागे वळ पाहतो आणि लक्षात येतं की एकेकाळी ज्या गोष्टींसाठी आपण जगत होतो त्या आता इतक्या महत्वाच्या वाटत नाहीयेत, आणि ज्या गोष्टींची आपण कधी कल्पनाही केली नव्हती त्या आता आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनल्यात. पण मित्रांनो, एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे स्वप्न बदलणं म्हणजे पराभव नाही. अनेकदा आपल्याला असं वाटतं की लहानपणी ठरवलेला मार्ग बदलला तर आपण आपल्या ध्येयापासून दूर गेलो. पण वास्तवात जीवन हे सरळ रेष चालणार नसतं. जीवन हा सतत विकसित होणारा प्रवास असतो. आपण जसं बदलतो तसं आपल्या स्वप्नांचं स्वरूपही बदलतं, कारण स्वप्न ही आपल्या व्यक्तिमत्वाची, अनुभवाची आणि मूल्याची प्रतिबिंब असतात. जे अगदी सोपं उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी एखाद्या मुलाला क्रिकेटपटू असतं, तो खेळतो, सराव करतो, पण पुढे जाऊन त्याला कदाचित क्रीडा प्रकारितेची आवड निर्माण होऊ शकते. तो खेळाडू होत नाही, पण खेळाशी संबंधित एका वेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करतो. मग अशा वेळी प्रश्न असा पडतो की त्याचं मूळ स्वप्न हरवलंय का? त्याचं उत्तर नाही. स्वप्नानेच त्याला एका नव्या दिशेने नेलं. स्वप्नाचा पत्ता बदलला पण त्याचा आत्मा तसा राहिला.

मंडळी अनेक वेळा आपण एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो, नंतर लक्षात येतं की आपली खरी आवड काही वेगळीच आहे. काहींना विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर कलेची आवड सापडते, काही जण वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतात, पुढे सामाजिक क्षेत्रात काम करतात, काही जण स्थिर नोकरी सोडून उद्योजक बनतात, तर काही एका शहरात राहण्याचं स्वप्न पाहत असताना दुसऱ्याच ठिकाणी आपलं भविष्य घडवतात. यातूनच आयुष्याचा हा बदला प्रवास आपल्याला शिकवतो की स्वप्न ही स्थिर नसतात तर जिवंत असतात. कधी कधी परिस्थिती स्वप्नाचं स्वरूप बदलते. प्रत्येक व्यक्ती सम परिस्थिती वाढत नाही. काहींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो तर काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या लवकर स्वीकारा लागतात, तर काहींच्या आयुष्यात अशा घटना घडतात ज्यांच्या संपूर्ण विचार विश्व बदलू लागतात. अशा वेळी स्वप्नांचा मार्ग बदलतो, पण याचा अर्थ असा नाही की जीवन संपलंय. अनेकदा या बदलांमधून अधिक अर्थपूर्ण, अधिक वास्तववादी स्वप्न जन्म घेतात. मंडळी बऱ्याचदा आपण उदाहरण करून एकाच स्वप्नाला चिकटून राहतो. चिकन महत्वाची हे खरे, पण बदल स्वीकारण्याची क्षमता त्याही महत्वाची आहे. जर एखादा मार्ग आपल्याला समाधान देत नसेल, जर आपल्या आवडी बदलल्या असतील किंवा जर नवी संधी आपल्यासमोर उभ्या राहिल्या असतील, तर त्या स्वीकारण्यात काही चुकीचं नाहीये. बदल ही कजोरी नसून परिपक्वतेची खूण. तरुणपण हा स्वप्नांच्या बदलाचा सर्वात महत्वाचा काळ असतो. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रथम स्वतःबद्दल विचार करण्याची संधी मिळते. नवीन कल्पना ऐकतात, नवीन लोकांना भेटतात, विविध क्षेत्रांबद्दल माहिती मिळवतात, स्वतःच्या क्षमतांचा शोध घेऊ लागतात. अनेकदा याच काळात त्यांना जाणवतं की त्यांचं मूळ स्वप्न हे आता इतकं जवळचं वाटत नाहीये. काही जण यामुळे घाबरतात, काही जण स्वतःला दोष देतात, पण प्रत्यक्षात ही वाढीची नैसर्गिक प्रक्रिया असते. आयुष्यात काही स्वप्न पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात, काही स्वप्न नवीन रूप घेऊन परत येतात. एखाद्याला लेखक व्हायचं असतं पण तो पत्रकार बनतो, एखाद्याला गायक व्हायचं असतं पण तो संगीत शिक्षक बनतो, एखाद्याला जगभर प्रवास करायचा असतो तो स्वतःच्या गावात राहून लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतो. बाहेरून पाहता हे वेगळे लग वाटतात, पण त्यांच्या केंद्रस्थानी असलेली प्रेरणा अनेकदा तीच असते. आपण मोठे होत जातो तसे यशाची व्याख्याही बदलते. लहानपणी प्रसिद्धी स्वप्न असतं, तारुण्यात करिअर हे स्वप्न असतं, पुढे जाऊन अर्थपूर्ण नाते संबंध, मानसिक शांतता, सामाजिक योगदान आणि आत्मसंतोष ही नवीन स्वप्न बनू लागतात. म्हणूनच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली ध्येय ही बदलत राहतात, आणि हे बदल स्वीकारणं म्हणजे आयुष्याशी प्रामाणिक राहणं.

मित्रांनो, आता सोशल मीडियाच्या युगात अनेकदा स्वतःची तुलना इतरांशी केली जाते. एखादा मित्र आपला स्वप्न पूर्ण करताना दिसतो आणि आपल्याला वाटतं की आपण मागे पडलोय. पण प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो, प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, प्रत्येकाची स्वप्नही वेगळी असतात. त्यामुळे दुसऱ्यांच्या यशाचा आदर्श घ्यावा पण आपल्या स्वप्नांचा मार्ग स्वतःच शोधावा. खरं तर जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे बदलण्याची क्षमता. तर आपण आयुष्यभर एका विचारात अडलो तर आपण नवीन शक्यता कधीच शोधत नाही. नवीन स्वप्न पाहण्याचं धैर्य हेच आपल्याला पुढे येत असतं. कालचं स्वप्न बदललं तर त्यात चुकीचं काहीच नाही, कारण कालचे आपण आणि आजचे आपण एकसारखे नसतो. त्यामुळे एक गोष्ट आपण काय लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपली स्वप्न जर बदलत असेल तर घाबरता कामा नये. आपण जी दिशा निवडत असू तर स्वतःवर शंका घेता कामा नये. जर आयुष्यानं आपल्याला वेगळ्या मार्गावर आणून उभं केलं तर त्यातही संधी शोधा आली पाहिजे, कारण अनेकदा आपण जिथे पोहोचण्याचा विचार केला नव्हता तिथेच आपल्या स्वतःची खरी अक्ष सापडे. म्हणजे ही स्वप्न बदलतात कारण आपण बदलतो, आपली समज वाढते, आपली दृष्टी विस्तारते आणि आपले अनुभव समृद्ध होतात. जुन्या स्वप्नांनी आपल्याला चालायला शिकवलं असतं, पण नवीन स्वप्न आपल्याला पुढचा प्रवास दाखवतात. म्हणूनच जुनी स्वप्न सोडून न म्हणजे त्यांचा विश्वासघात नाही तर त्यांनी दिलेल्या शिकवणीला सन्मानित पुढे जाणं होय. आयुष्याच्या प्रवासात स्वप्नांचे पत्ते बदल राहतील. काही स्वप्न नवीन शहरामध्ये जातील तर काही नवीन व्यवसायामध्ये, काही नवीन नात्यांमध्ये, काही नवीन विचारांमध्ये. पण महत्व हे नाहीये की स्वप्न कुठे पोहोचले, तर महत्वाचं हे की त्या स्वप्नामुळे आपण काय बनलोय. कारण शेवटी

आयुष्य हे केवळ गंतव्यस्थानावर नसतं, तर ते त्या प्रवासाबद्दल असतं ज्यामध्ये आपण स्वतःला शोधत असतो. त्यामुळे जेव्हा आपण आयुष्याकडे मागे वळून आहोत तेव्हा कदाचित आपल्याला जाणवेल आपली अनेक जुनी स्वप्न पूर्ण झाली नाहीयेत. त्याच वेळी आपल्याला हेही दिसेल तर जुन्या स्वप्नांनीच आपल्याला अशा ठिकाणी उभं केलंय जिथे आपल्यासाठी आणखी सुंदर, आणखी अर्थपूर्ण आणि आणखी समृद्ध अशी नवीन स्वप्न आपली वाट पाहत. म्हणजे अशाच भरपूर गप्प मारायच्यात, खूप माहिती शेअर करायची, पण घड खुणावते आणि त्यामुळे थांबा लागणार आहे. पण थांबण्याआधी गाणं आज तुमच्यासाठी.

0: तर म्हणजे कार्यक्रमाचा वेळ झाले इथे थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. तसंच तुमचा ईमेल आयडी आहे yourmumbai@gmail.com. या कार्यक्रमाच्या निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मिथिली जगताप तुमची रजा घे. नमस्कार.
1: योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. रकमेवर व्याज मिळेल जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील.
2: आय नो ना.
1: आई सांगे
3: करा योग्य स्वाद बनायला स्मार्ट.

0: राजीव पोद्दार यांनी विजय मिळवला. राजीव पोद्दार यांना 682 तर काँग्रेसच्या अतुल लोंढे यांना 130 मतं मिळाली. हा काँग्रेसच्या नेतृत्वाचा दारुण पराभव असल्याची टीका पोद्दार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
1: काँग्रेसला स्वतःही त्यांची मतं राखता आली नाही, त्यांच्या नेतृत्वाचा हा दारुण पराभव आहे. त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासहित काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांचा हा अतिशय दारुण पराभव केवळ नागपूरमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालाय. आणि आज 17 पैकी 17 जागावर विक्रमी मतदान घेत त्या ठिकाणी महायुतीचे सर्व आमदार निवडून आलेले आहेत.
0: अमरावती विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी काँग्रेस आणि एमआयएमवर टीका करत विरोधी मतांच्या विभागणीमुळे निकालावर परिणाम झाल्याचा दावा केला. भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या एमआयएमच्या काही नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. दरम्यान राज्यात नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपात आलेले अमरनाथ राजूरकर मोठ्या फरकानं विजयी झाले. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूरमधून राजेंद्र राऊत तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपात आलेले बसवराज पाटील विजयी झाले. परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपा नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीत ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. शिवसेनेत प्रवेश करणारे 6 खासदार जमिनीशी नाळ जोडलेले आहे, आपल्या मतदारसंघातील लोकांशी बांधिलकी जपणारे आहे, आपल्या मतदारसंघात विकास झाला पाहिजे अशी त्यांची भावना आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबा कर, संजय दीना पाटील आणि भाऊसाहेब वाघचौरे या 6 खासदारांनी आज शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते, आमची शिवसेना ही विचारांशी बांधील असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आम्ही चालतो. राज्याचा विकास करण्याची आमची नीती स्वच्छ आहे असंही शिंदे यावेळी म्हणाले. तत्पूर्वी या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली. भाजप विरोधी प्रचार करून महाविकास आघाडीच्या मदतीनं हे खासदार जिंकून आणि आज लोकांच्या मतांचा विरोधात जाण्याचं कृत्य करत आहे असं ठाकरे म्हणाले. दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहे. याच मतदारसंघातल्या त्यांच्या पक्षातल्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली. सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांना सदस्यत्वाची शपथ दिली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2026-27 पुरवणी मागण्या सादर केल्या. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अल्निनो प्रभावामुळे नैऋत्य मान्सून पावसाला विलंब झाल्यानं राज्याच्या विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा मुद्दा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर योग्य चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, श्रीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना सभागृहानं श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित सदस्यांचा परिचय सभागृहाला करून दिला. त्यानंतर सन 2026-27 साठीच्या पुरवणी मागण्या अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सादर केल्या. सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी आणि सुनील शिंदे यांची तालिका सभापतीपदी नियुक्ती केली. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे, तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगरविकास विभागाच्या 15,152,43,00,000 तर उद्योग, ऊर्जा, कामगार आणि खनिकर्म विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात

0: समावेश आहे. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी आभाराणी पटवर्धन.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
2: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य शासनानं 2 जून 2026 रोजी जाहीर केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेती कर्जमुक्ती योजना ही शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आणि फसवी असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं आज नागपुरात आंदोलन करण्यात आलं. व्हरायटी चौकातील गांधी पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी शासन निर्णयाच्या प्रतींची होळी करून निषेध नोंदवला. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्यात यावी तसंच 7/12 कोरा करण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून बस समोर झोपत रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत रस्ता रोको करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील बोरधा गावातील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईवर मात करण्यासाठी लोकवर्गणीतून बोरवेल खोदण्याचा उपक्रम राबवला. प्रशासनाकडून दखल घेतली नसल्याचा आरोप करत 110 कुटुंब प्रत्येकी 2500 रुपये जमा करून 2,75,000 रुपयांचा निधी उभारला. 650 फूट खोदकाम केल्यानंतर अखेर पाण्याचा स्रोत सापडला. काही ग्रामस्थांनी यासाठी दागिने गहाण ठेवले, उसनवारी करणं आणि बकरी विकणं अशा मार्गांनी आर्थिक योगदान दिलं. गोंदिया जिल्ह्यात नवीन शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासह कृषी विकासाशी संबंधित सर्व प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे खतं आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. यावेळी खत विक्रीतील अनियमिततेविरोध राज्यभर सुरू असलेल्या कारवाईची माहिती देताना त्यांनी आतापर्यंत 55 विक्रेत्यांचे परवाने रद्द तर 833 परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती दिली. तसंच युरिया खताच्या काळाबाजारविरोधात कठोर कारवाई सुरू असल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान फळ पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असं भरणे म्हणाले. विदर्भात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान दुपारपासून नागपुरात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाच्या सरी वर्षाव करत असल्यामुळे तापमानात किंचित घट झाली आहे. तत्पूर्वी गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात आज दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. दुपारनंतर कडक ऊन होतं, मात्र 3:30 हवामानात बदल होऊन पाऊस पडला, यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. दरम्यान नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्याची परिस्थिती अनुकूल झाली असल्याचं हवामान विभागानं सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आरंभ. 97,706 कोटी 40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपुरात रास्ता रोको. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षी सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिताहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: श्रोतेहो, मैदानापासून पदकापर्यंत,
2: विजयापासून विक्रमापर्यंत,
1: प्रत्येक खेळ,
2: प्रत्येक खेळाडू
1: आणि प्रत्येक यशोगाथा घेऊन येत आहे क्रीडा विश्व.
2: क्रीडा जगताशी जोडून राहण्यासाठी ऐकायला विसरू नका क्रीडा विश्व.
1: दर महिन्याच्या 2 आणि 4 बुधवारी संध्याकाळी 6:30 वाजता
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा क्रीडा विश्व.

0: श्रोतेहो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिडचा जरूर उपयोग करा।
1: यार, कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
2: PLI है ना?
3: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा, और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी। अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर।
4: आपले डेजर्ट तर आला आहे, पण आपली चॅम्पियन नाही आली अजून। बिल भरायच्या आधी तरी येईल ना? चल चाललंय,
5: बिल भराय।
4: चल तुझं कार्ड दे, पिन दे।
6: सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणालाही देऊ नका। ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा। हे खाण्याची चॅम्पियनशिप होती का? RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा।

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण. येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी आज एकंदर 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर झाल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007,10,00,000 रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केली आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,367,32,00,000 रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या 22,015,42,00,000, नगर विकास विभागाच्या 15,152,43,00,000, तर उद्योग ऊर्जा कामगार आणि खनिज

0: विभागाच्या 14,760,48,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्यांचा यात समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दिना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश लाष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील, विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही, खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानानं वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशामुळे शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
1: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत, हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आलेत आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नांदेड मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपत आलेले अमरनाथ राजूरकर यांचा मोठ्या फरकानं विजय झाला. त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकर यांना केवळ 84 मतं मिळाली. सांगली सातारा मतदारसंघातून भाजपचे धैर्यशील कदम, भंडारा गोंदियामधून अविनाश ब्रह्मणकर, छत्रपती संभाजीनगर जालनामधून सुहास शिरसाट, जळगावमधून नंदकिशोर महाजन, सोलापूर राजेंद्र राऊत, अमरावती प्रवीण पोटे तर लातूर बीड धाराशिव मतदारसंघातून काँग्रेसमधून भाजपत आलेले बसवराज पाटील विजयी झाले आहेत. नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या राजू पोद्दार यांनी विजय मिळवला तर परभणी हिंगोली मतदारसंघातून शिवसेनेचे सईद खान विजयी झाले. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजप नेते गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते हे अपक्ष म्हणून तिथून निवडून आले. या निवडणुकीत 6 उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. ठाणे मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र फाटक, यवतमाळमधून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे, पुणे इथून राष्ट्रवादीचेच विक्रम काकडे, वर्धा गडचिरोली चंद्रपूर इथून भाजपचे अरुण लखाणी आणि अहिल्यानगर मतदारसंघातून भाजपचे प्राजक्त तनपुरे यांचा यात समावेश आहे.
0: पुण्यात भिडेवाडा इथं मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू झाली. याचा उल्लेख बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराष्ट्रातल्या मुलींची पहिली शाळा असाच आहे, ही चूक दुरुस्त करण्याची मागणी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दुर्घटनास्थळी बचाव मोहीम राबवली जात असून अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान इमारतीच्या सर्व भागात शोध घेत असल्याचं उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी बातमीदारांना सांगितलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर नेमळे गावात एका चारचाकी गाडीच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोंदियात एका

0: भरधाव प्रवासी बस अनियंत्रित होऊन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज अकोला जिल्ह्यातल्या भौरद इथं आगमन झालं. जिल्ह्याच्या सीमेवरच्या गावांमधल्या भाविकांनी या पालखीचं उत्साहात स्वागत केलं. राज्यातल्या फळपीक विमा योजनेच्या लाभार्थींना त्यांच्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी प्रत्येक गावात हवामान केंद्र बसवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे लवकरच पाठवणार असल्याचं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सांगितलं. जालना जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असल्यामुळे विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाजमाध्यम मंचावर परीक्षेआधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं एनटीएनं म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीने या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन एनटीएनं केलं आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागात आज पावसानं हजेरी लावली. मुंबई शहर आणि उपनगरात तसंच ठाणे पालघर आणि नवी मुंबईमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसानं आजही हजेरी लावल्यानं सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. धुळे शहर आणि परिसरात आज मान्सूनचं आगमन झालं. धुळे शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुपारी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात आज दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. नैऋत्य मोसमी पावसानं आज तळ कोकणातून नागेकूच करत कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या पुढच्या काही भागापर्यंत मजल मारली. सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सांगली पुणे जिल्ह्याचा काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये तो सक्रिय झाला आहे. येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मुंबई ठाणे पालघर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही जिल्ह्यांमध्ये ही स्थिती राहील. अकोला अमरावती भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 पैकी 10 जागांवर महायुती विजयी. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवाराकडून शिवसेना उमेदवाराचा पराभव. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. आणि राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, येत्या 2 दिवसात मुंबईपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, सर्वोच्च उच्च जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाइन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
2: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
3: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
2: सहज संवाद.
4: सहज संवाद.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. यात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील कामकाजाचं समालोचन. लेखक गौरी शंकर खाळे.
1: वंदे मातरम आणि राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात. 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ. आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मंत्री आणि विधानसभा सदस्य सभागृहात उपस्थित होते. कामकाजाच्या सुरुवातीलाच नवनिर्वाचित आमदार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांनी विधानसभा सदस्यत्व आणि गोपनीयतेची शपथ घेतली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनीही शपथ दिली. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटींच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या. यात शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 20,752 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापूर्वीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या पुरवणी मागण्यांमध्ये सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी

0: 22,015 कोटी, वित्त आणि नियोजन विभागासाठी 19,473 कोटी, नगरविकास विभागासाठी 15,152 कोटी, उद्योग ऊर्जा कामगार आणि खाणकाम विभागासाठी 14,760 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,361 कोटी, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागासाठी 3,481 कोटी आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 3,061 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 कोटी रुपयांचा पडणार आहे. या मागण्यांमध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं भव्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय, तर महापालिका क्षेत्रातल्या मूलभूत सुखसोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी नगर परिषदांना 770 कोटी, अमृत अभियानांतर्गत शहरांना जलसुरक्षित करण्यासाठी 3,076 कोटी आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले. कोकण आणि सागरी दळणवळणाला गती देणाऱ्या रेवस रेड्डी सागरी महामार्ग प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला 1,000 कोटी रुपयांचं भाग भांडवली अंशदान मंजूर करण्यात आलंय. याशिवाय अंगणवाडी सेविकांच्या मानधन आणि पगाराच्या वाढीसाठी 1,734 कोटी, सामाजिक न्याय विभागांतर्गत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी 2,000 कोटी आणि संजय गांधी निराधार योजनेतल्या दिव्यांग तसंच सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 1,874 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीनं घेतलेलं कर्ज आणि त्यावरच्या व्याजाची परतफेड करण्यासाठी 8,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. याशिवाय राज्यातलं कृषी पंप, यंत्रमाग, वस्त्रोद्योग आणि औद्योगिक ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज दर सवलतीसाठी 2,722 कोटी रुपयांच्या तरतुदीचा यात समावेश आहे. विधानसभा कामकाजाच्या पहिल्या दिवशीच्या कामकाजात विविध विभागांचे अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले, तर 3 शासकीय विधेयकं पुनःस्थापित करण्यात आली. विधानभवनातली प्रवेश व्यवस्था अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी डिजिटल फेस रिकग्निशन अर्थात चेहरा पडताळणी प्रणाली लागू करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांच्यासह विधानसभेच्या दिवंगत सदस्यांना आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर पाटील, कृष्णराव देशमुख, पटलाल मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेतलिया, उषादेवी जगदाळे, शकुंतला शर्मा यांच्या निधनाबद्दल अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोक प्रस्ताव मांडला आणि दिवंगत सदस्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यानंतर सभागृहातल्या सर्व सदस्यांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.
1: आताच आपण विधानसभेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते गौरीशंकर खाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या केल्या सादर. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेशी प्रक्रिया. दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर आणि विधान परिषद सदस्यांना श्रद्धांजली. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी दुपारी 12 वाजता प्रारंभ झाला. विधान परिषदेत वंदे मातरम आणि जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीतानं कामकाजाची सुरुवात झाली. विधानसभेच्या आमदारांकडून निवडून आलेल्या 10 विधान परिषद सदस्यांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला करून दिला. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये डॉ नीलम गोऱ्हे, ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, अंबादास एकनाथराव दानवे, डॉ प्रज्ञा राजीव सातव, प्रमोद शांताराम जठार, जिशान जियाउद्दीन सिद्दीकी, माधवी संजय नाईक, सुनील विनायक कर्जतकर, विवेक बिपिनदादा कोल्हे आणि संजय नथुजी भेंडे यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांनी या सर्व सदस्यांना

0: यांचं सभागृहात स्वागत करून पुढल्या कामासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 97,706 कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर करून नवा विक्रम नोंदवला. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अवघ्या 3 महिन्यातच इतक्या खर्चाच्या मागण्या सादर झाल्यानं विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली. या पुरवणी मागण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरकारनं नुकतीच घोषणा केलेल्या शेतकरी कर्जमाफीसाठी तब्बल 40,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यात आधीच्या कर्जमाफीतल्या प्रलंबित बोजासाठी 200 कोटी तर आताच जाहीर करण्यात आलेल्या नव्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 साठी 20,552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. एकूण 97,706 कोटी रुपयांच्या या स्थूल पुरवणी मागण्या असल्या तरी विविध तांत्रिक समायोजन आणि केंद्र सरकारच्या मदतीचा परतावा लक्षात घेता राज्याच्या तिजोरीवर प्रत्यक्ष निव्वळ अतिरिक्त भार 74,817 पेक्षा जास्त कोटी रुपयांचा पडणार आहे. सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागासाठी सर्वाधिक 22,015 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून यातला बहुतांश हिस्सा हा शेतकरी कर्जमुक्ती आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना भाग भांडवलापोटी वापरला जाणार आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान तालिका सभापती म्हणून सभापती राम शिंदे यांनी प्रमोद जठार, कृपाल तुमाने, संजय खोडके, अभिजित वंजारी, सुनील शिंदे यांची घोषणा केली. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचं विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाला प्रतिबंध अधिनियम 2026 विधान परिषदेत मांडण्यात आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधानसभेचे आमदार, सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार यांना विधानभवन ई प्रवेश ही प्रक्रिया राबवण्यात येत असून यापुढे प्रत्येकाला फेस रेकॉग्निशन प्रणालीद्वारेच प्रवेश दिला जाईल अशी माहिती सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिली. या नव्या प्रणाली अंतर्गत लोकप्रतिनिधी, आमदार, अधिकारी आणि कर्मचारी यांना त्यांच्या चेहऱ्याची डिजिटल नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यावर संबंधितांना विधानभवनात प्रवेशासाठी स्वतंत्र ओळखपत्र पडताळणीची आवश्यकता भासणार नाही. फेस रेकॉग्निशनद्वारे जलद प्रवेश मिळेल. सर्व विधिमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी फेस रेकॉग्निशनसाठी तातडीनं नोंदणी करणं आवश्यक आहे. विधिमंडळाच्या कामकाजात आधुनिक तंत्रज्ञान वापर वाढवण्याच्या दृष्टीनं हा महत्वाचा उपक्रम मानला जात असून यामुळे सुरक्षा व्यवस्थेसह प्रवेश प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे. विधान परिषदेत आज दिवंगत आशा भोसले, सुमन कल्याणपूर, माजी विधान परिषद सदस्य प्राध्यापक भाऊराव तुळशीरामजी देशमुख, सुरेश कुमार कन्हैयालाल जेथलिया यांच्या निधनाबद्दल आदरांजली अर्पण करण्यात आली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी या संदर्भातला शोक प्रस्ताव मांडला.
1: आताच आपण विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. निवेदन केलं होतं राजश्री आगाशे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत.

0: दहावीनंतर सरकारी नोकरी आणि व्यवसायासाठी सुवर्ण संधी.
1: महाराष्ट्र वन विभागाच्या बांबू संवर्धन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे बांबू तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
0: 3 वर्षीय या अभ्यासक्रमासाठी मर्यादित जागा 60 असल्यानं आजच प्रवेश नोंदवा.
1: निःशुल्क प्रवेश फी,
0: राहण्याची आणि जेवणाची उत्तम सुविधा.
1: आजच संपर्क करा बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली, मूल रोड, जिल्हा चंद्रपूर येथे.
0: अधिक माहितीसाठी 9552729996
1: या क्रमांकावर संपर्क करा.

103 मेगाहर्ट्स एफएम ध्वनीलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले. ऐकूया शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: 马车喜欢，
1: 马车喜欢，
0: 马车看，马车看，马车喜欢，
1: 马车喜欢。
2: मंडळी नमस्कार, मी संगीता लोखंडे, माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो नमस्कार, माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी संगीता लोखंडे आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज भारतीय सौर 30 ज्येष्ठ शके 1948 अर्थात सोमवार 22 जून 2026. आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण या छान अशा गीतानं.

0: स्त्रीच्या कष्टाचे आणि कल्पकतेचे पडसाद उमटले की मातीतून सूर उगवतं, याचाच प्रत्यय आणून देणारा आजचा आमचा हा कार्यक्रम. आज आपण एका अशा रणरागिणीला भेटणार आहोत ज्यांनी आपल्या जिद्दीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर फळबाग लागवडीत एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी बंधूंनो, आंबा हा आपल्या फळांचा राजा, पण या राजाला आपल्या शेतात अत्यंत प्रेमाने आणि कौशल्याने जपणं, वेगवेगळ्या हवामानात आंब्यांच्या विविध जातींची यशस्वी लागवड करणं हे एक मोठं आव्हान असतं. हेच आव्हान लीलया पेललं आहे आपल्या आजच्या या कार्यक्रमातील अर्चना नगरकर यांनी. अर्चनाताईंनी त्यांच्या शेतात केवळ पारंपरिक आंबेच नव्हे तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अशा आंब्यांच्या जातींची यशस्वी लागवड करून फळबाग क्षेत्रात महिला शेतकऱ्यांचा एक नवा ब्रँड तयार केला आहे. तर मग त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता, त्यांनी कोणकोणत्या अडचणींवर मात केली, वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांची लागवड करताना त्यांना कोणकोणत्या आधुनिक म्हणा किंवा तांत्रिक अडचणी आल्या, याविषयी आपण जाणून घेऊया आजच्या या मुलाखतीतून. तर ऐकूया फळबाग लागवड करणाऱ्या आपल्या या भगिनी अर्चना नगरकर यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली ही मुलाखत.
1: अच्छा, माझं घर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपण एका भगिनीला भेटणार आहोत ज्या आंब्याच्या झाडांची लागवड करून रसायन विरहित अतिशय गोड अशी वेगवेगळ्या जातीचे आंबे भरून विक्री करून त्याद्वारे संसाराला हातभार लावत आहेत. आणि या भगिनींचं नाव आहे अर्चना नगरकर. यांनी पडीक जागेमध्ये आंब्याची झाडं लावलेली आहे, त्यांची काळजी घेतलेली आहे आणि त्यापासून आता त्यांना उत्पादन सुद्धा मिळणं सुरू झालेलं आहे. तर त्यांच्या या अनुभवाबद्दलच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. अर्चनाताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आकाशवाणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद.
1: तर ही जी तुम्ही आंब्याची झाडांची लागवड केलेली आहे तुमच्या गावातला लागून असलेल्या पडीक जागेमध्ये, तर कोणकोणत्या जातीची आंब्याची झाडं लावलेली आहे तुम्ही?
2: लाडू आंबा आहे, केशरी, हापूस आंबा असतो, लंगडा आणि गावरान आहेत.
1: तर किती वर्षापूर्वी या झाडांची लागवड केली?
2: 15 वर्षापूर्वी.
1: तुम्हाला ही झाडं लावण्याची आवड आहे का?
2: हा, म्हणजे मला आवड होती असं लावायचं म्हणून लहानपणापासूनच, वडिलांपासून ती आद लागली आहे.
1: कोणकोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहे मग तुम्ही?
2: माझ्याकडे सीताफळचं झाड आहे, चिकू लावलाय, अनार, बोर, जाम, गुलाबाची फुलं आहेत खूप सारे. वेगवेगळी लावायची आवड झालेली आहे मला. शेवकेशचे आहेत, शेवक्याच्या शेंगाचं झाड आहे, चिकूचं आहे, आंब्याचे आहेत, अनार आहे, चेरीचा आहे, आवडा, लिंबू,
1: ही सर्व झाडं तुम्ही लावलेली आहे?
2: लावलेली आहे.
1: आंब्याचे वेगवेगळे प्रकार तुम्ही सांगितले, तर यांचे कलमा कुठून मिळवल्या मग?
2: ते आधीच कलम घेऊन आलेले आहेत बाजारातूनच.
1: बाजारातून विकत घेतलेले आहेत. आणि तुम्हाला ही झाडांची आवड आहे त्यामुळे झाडांची तुम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल. ही फळांची झाडं मोठी करण्यासाठी कशा प्रकारे त्यांची काळजी घेतली तुम्ही? खत कसं दिलं त्यांना?
2: पावसाळा सुरू झाला की त्याला पूर्ण खोदकाम करून 3 इंच 5 फूट रुंद करून त्याच्यामध्ये ठोकळ मीठ टाकते, कोळसा टाकते आणि जो झाडाचा पाला पाचोळा जो जमा होतो तो पूर्ण गोल टाकून त्याला मग मातीने भुजवून देतात.
1: अच्छा, मिठामुळे काय फायदा होतो नेमका?
2: त्याला बुरशी लागत नाही, मुळापासून त्याचं रूट जे असते ते चांगलं मजबूत होते. अच्छा. आणि फळं पण जेव्हा पावसाळ्यामध्ये पाऊस आल्यानंतर जे फळं तुटतात ते तुटत नाही.
1: आणि कोळशामुळे कुठला फायदा मिळतो मग?
2: त्याला कोळशामुळे एक फॉस्फरस मिळतं, हवा मिळतं पूर्ण पोकळ होऊन जमिनीला.
1: आणि हे दरवर्षी करावं लागतं?
2: दरवर्षी करावं लागतं, जेव्हा जून जुलै मध्ये करावं लागतं.
1: अच्छा. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी रिंग करून त्याच्यामध्ये जाड मीठ आणि कोळसा टाकतात तुम्ही आणि यामुळे फळगळ होत नाही. हे प्रत्येकच झाडासाठी उपयोगी आहे का?
2: मी फक्त आंब्याच्या झाडाचीच उपयोग करते.
1: अच्छा. किती वर्षापासून मग ही आंबे लागणं सुरू झालेलं आहे?
2: हे झाले आता 10-12 वर्ष होत आहे.
1: 10-12 वर्षापासून तुम्हाला आंब्याचं उत्पादन मिळणं सुरू झालं. आता जसं तुम्ही मीठ आणि कोळशाचा वापर करता तर फळगळ होत नाही, पण चांगला बहार यावा, भरपूर फळं लागावी यासाठी काही प्रयत्न करता का?
2: त्यासाठी फक्त मी युरिया टाकते.
1: तर जसं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची आंब्याची झाडं सांगितलीत की लाडू आंबा आहे, लंगडा आहे, केशर आहे, तर लाडू आंब्याचं काय वैशिष्ट्य आहे?
2: त्याची जी साल आहे वरची ती खूप पातळ आहे आणि आतमध्ये त्याची गुई खूप छोटी आहे आणि त्याचा बुरांदा जो असतो खूप असा सॉफ्ट आणि खायला गोड
1: गर जो आहे
2: गर आहे तो भरपूर असतो, म्हणून त्याला लाडू आंबाच नाव दिलं आहे.

0: अच्छा आकार आहे
1: त्याचा आकार लाडू सारखाच आहे. केशर तो तर सगळ्यांनाच माहितीच आहे, पण बिना खताचा असल्यामुळे तो झाडावर पिकल्यावर जो हातात घेतल्यावर जो माणसाला स्वाद देतो तो थांबाव असं वाटत नाही.
0: म्हणजे एकदा
1: खायला लागलं की ते खाव असं वाटतं. झाडं बघून असं मन प्रसन्न होत, एक खाल्ले मन प्रसन्न होतं.
0: अच्छा, या झाडांची तुम्ही काळजी घेता, त्यापासून फळं तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. पण आंब्याचं झाड बरंच उंच जातं, मग याची काढणी कशा प्रकारे करता?
1: त्याला छाटत असतो दरवर्षी.
0: अच्छा, झाडाची उंची कमी ठेवली,
1: कमी ठेवलेली आहे.
0: अच्छा, दरवर्षी छाटणी केल्यामुळे फळांचं प्रमाण वाढतं का? मग
1: हा, दरवर्षी छाटणी करावं लागतं. जून जुलै जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जुलैच्या नंतर ऑगस्ट मध्ये त्याला छाटणी करायची, मग त्याला आपोआप फांदे फुटतात आणि ते झाड मोठं झालं की त्याला भरपूर आंबे येतात.
0: झाड जास्त उंच न झाल्यामुळे काढणीचा फारसा प्रश्न येत नाही. मग आता बाजारात आंबे मिळतात, ते रसायनं टाकून पिकवलेले असतात, तर तुमच्या घरच्या आंब्यांना कशा प्रकारे पिकवता? मग
1: झाडावरच पिकतात ते पिकलं की मग ते एक तोडायची काडी आहे, त्याच्यानेच तोडतात, ते खाली नाही पडत.
0: तर अशा प्रकारे पूर्णपणे झाडावर पिकलेला आंबा तुम्हाला खायला मिळतो आहे आणि जास्तीचं जे उत्पादन मिळतं की घरचं आपण खाऊन किती खाणार ना, मग जी उरलेली फळं असतात त्याचं कशा प्रकारे नियोजन करता?
1: ज्या लोकांना माहिती आहे की आमच्याकडे भरपूर आंबे येतात तर त्या हिशोबाने ते येतात आणि घेऊन जातात. आणि माझ्याकडे एप्रिल महिन्यापासून तर जुलै महिन्यापर्यंत दर महिन्यामध्ये एक एक आंबा पिकत असतो. प्रत्येक झाडाचा प्रत्येक महिन्यामध्ये पिकतो. एप्रिल मध्ये लोणच्याचा आंबा असतो, मे मध्ये केशरी लंगडा आणि जुलै मध्ये हापूस आंबा असतो.
0: हापूस उशिरा
1: होतो.
0: अच्छा, सर्वात जास्त फळं देणार झाड कोणतं आहे या तीन चार प्रकारच्या आंब्यांपैकी?
1: केशरी आणि लाडू आंबा
0: भरपूर मिळतं तुम्हाला. बाकी जी फळं आहेत, फळांची झाडं, तुम्ही जसं नाव घेतलं, आवळा आहे तुमच्याकडे, चिकू आहे, शेवगा आहे, तर या झाडांची कशा प्रकारे काळजी घेता? मग
1: त्यांना फक्त मी युरियाच टाकते, दुसरं काहीच नाही.
0: अच्छा, आणि मग तोडणी वगैरे?
1: ते पण झाड मी दरवर्षी त्यांना पण त्याची छाटणी करत असते. ते सगळ्यांची झाड मी छोटे ठेवले आहेत.
0: अच्छा, सगळ्यांची
1: उंची कमी ठेवली आहे, त्याच्यामुळे तोडायला सोपी असते आणि काही कीड पण लागत नाही. फवारणी पण सुरू असते.
0: झाड म्हटलं की त्याच्यावर कीड येणार किंवा रोग येणार आणि आपल्या फळांचं नुकसानही करतात, ते झाडांचं नुकसान करतात, तर या किडींच्या किंवा रोगांच्या प्रतिबंधासाठी तुम्ही कुठला उपाय करता? मग
1: मी त्यांना फक्त पाण्यामध्ये राख मिसळते आणि ते राख त्या झाडांवरती टाकते, त्याच्याने ती कीड लागत नाही. जे काही कीड असेल ते झाडांना होऊ देत नाही. माझ्याकडे चूल पण आहे, मी दरवर्षी पाणी गरम करणार स्वयंपाक त्याच्यावरती करते. जे राख जमा होते ती जपून ठेवते आणि ती मग जुलै किंवा ऑगस्ट मध्ये पाण्याचं ते शिडकाव सगळ्या झाडांवरती करते.
0: या राखेच्या पाण्यामुळे कुठली कीड आणि रोग येत नाही?
1: अळी पडतात किंवा पानांना बुरशी लागतं, पान खातं, ते होत नाही मग.
0: अच्छा अच्छा, तर ही चुलीमधली लाकूड जाळलेली राख सुद्धा औषधी म्हणून वापरता येतात?
1: वापरते.
0: ह्या झाडांची निगा राखावी लागते की उधळी लागते जमिनीतून, किंवा मग पक्षी येतात, किंवा मग चोरी होते फळांची, अशा प्रकारे आपल्या फळांना कोणी ना कोणी नुकसान पोहोचवत असतं, तर त्यापासून कशा प्रकारे संरक्षण करतात?
1: त्यासाठी माझ्याकडे एक डॉगी आहे, तो संरक्षण करतो. आणि एक मला सांगायचं आहे, आंबे आपण खातो पण जर आंब्याच्या पानाचा रस आणि गाजराचा रस जर दोन्ही मिक्स करून जर डेली 15 दिवस जर आपण पिला ना, तर आपला मूत्राशयाचा जो रोग असतो तो नायनाट होतो. जो काही आहे त्रास आपल्याला, मूत्राशयाचा जो भी त्रास असेल तो नायनाट होतो.
0: अच्छा, म्हणजे झाडांच्या काळजीसोबतच तुम्ही त्यापासून आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास आहे. तर अर्चनाताई, तुम्ही ही झाडं अगदी आपल्या स्वतःच्या लेकराप्रमाणे मोठी केली आहेत आणि त्यापासून तुम्हाला फळं मिळणं सुरू झालेलं आहे, तर यापुढे तुमची योजना काय आहे?
1: याच्यानंतरही मी खाली जागेमध्ये जे माझ्या घरी जे फळाचं झाड नाही आहे ते लावायची खूप इच्छा आहे. आणि आता जो सीझन सुरू आहे, जागा खाली आहे, त्याच्यामध्ये मी तुवर पण लावते.
0: तर अर्चनाताई, झाडं म्हटलं की आपल्याला विशेष प्रयोजन करावं लागतं ते पाण्याचं, तर इतक्या मोठ्या फळबागेसाठी मग पाण्याची कशा प्रकारे सोय केलेली आहे?
1: पाणी जे आहे ते बोरिंगचाच युज करतोय आम्ही. बोरिंग आहे त्याच्यानेच आम्ही पाणी टाकतो झाडाला.
0: किती दिवसाआड टाकावं लागतं की रोज टाकावं लागतं?
1: मोठ्या झाडांना तर मी 15 दिवसांनी एकदाच टाकते, छोट्या झाडांना 1 दिवसाआड टाकते.
0: आता यावर्षीचा उन्हाळाचा कडक होता, खूप ऊन तापलं, तर अशा वेळेस मग झाडांची कशा प्रकारे काळजी घेतली?
1: त्यांना दररोज पाणी टाकत, सकाळ संध्याकाळ पाणी टाकणं,
0: भरपूर
1: पाणी, दोन टाइम पाणी टाकून. झाडाची पानं वरचे जे असतात ते पूर्ण सुकून गेले. मला वाटलं की इतके मेहनतीने केलेलं काम आता गेलंय, पण आता जसा तो आता पाऊस पडला 2 दिवसाआधी, त्याच्याने थोडं
0: म्हणजे इतकं तापलं होतं की तुमच्या झाडांवर त्याचा परिणाम
1: झालेला आहे.

0: आता इतकी झाडं आहेत तुमच्याकडे फळांची वगैरे, तर रोजचा पालापाचोळा पडतो तो त्याचं कशा प्रकारे नियोजन करता?
1: खत तयार करण्यासाठी एक खड्डा तयार केलाय 10x10 चा, त्याच्यामध्ये रोज सकाळी उठून त्याचा पूर्ण साफसफाई करून झाडांचा जो भी पालापाचोळा जमा होतो त्या खड्ड्यात मी टाकते आणि त्याच्यामध्ये शेणखत टाकून ठेवते आणि त्याला झाकून ठेवते, ते मग 15 दिवसांनी त्याचं शेणखत तयार होतं, मग ते सगळ्या झाडांना टाकत राहते.
0: तर तुम्हाला झाडं लावण्याची जी आवड होती त्या आवडीतून आता तुम्हाला हळूहळू उत्पादने मिळणं सुरू झालेलं आहे, तुमच्याकडे भरपूर आंबे पिकत आहेत आणि त्याच्या विक्रीतून तुम्हाला फायदाही होत आहे. तर हा जो तुमचा प्रवास आहे की आपण झाडं लावणे, त्यांना जपणे, त्यांची वाढ होणे आणि त्यापासून मग आपल्याला फळं मिळायला लागली की नक्कीच आनंद होतो त्यापासून आपल्याला, तर आमच्या ज्या भगिनी आहेत हा जो कार्यक्रम ऐकत आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही याबद्दल?
1: मी तर एवढंच म्हणेल की तुम्ही जसं स्वतःवर प्रेम करता ना तसं झाडांवरतीही करा. जेव्हा तुम्ही सकाळी उठून ज्या झाडांना गुड मॉर्निंग म्हणता ना ते तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी देते, त्यांना बघितल्यावर एक एनर्जी येतं की नाही या जगात काहीतरी आहे की आपण काहीतरी करू शकतो त्यांच्यासाठी. आणि जर आपण सकाळी उठल्यानंतर जेव्हा बगीचा सरकत असतो आपला, फुलं लागतात, फळं लागतात, जेव्हा आपण त्यांना बघतो की नाही आज हे फूल उमलेल, उद्या उमलेल, जेव्हा उमलल्यानंतर त्याला पाहतो आपण, जे खुशी आपल्या गगनात मावत नाही ना ते कुठेच नाही, त्यांना बघून एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, जे उत्साह असतो तो भरपूर गगनात मावत नाही आपल्याला आणि असं वाटतं की नाही त्याला कोणी तोडावं नाही, ती तिथंच असावं तसंच असावं. ते माझ्या घरी एप्रिल महिन्यापासून हर महिन्यामध्ये मला हर वेळेस हर प्रकारचे फळं खायला मिळतात. एप्रिल ते जुलै पर्यंत मला आंबे खायला मिळतात, ऑगस्ट मध्ये चिकू राहतात, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये सीताफळ असतात, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये अनार, बोर, जाम हे सगळं असतात. त्याच्यामुळे आम्ही बाहेर काहीच घेऊन खात नाही, सगळं घरचंच फळं बाग सगळं असल्यामुळे घरचेच पदार्थ खातो आम्ही. त्याच्यामुळे रसायन पोटात जात नाही आणि केमिकल मुक्त सगळे पदार्थ असल्यामुळे फळं ते आरोग्यासाठी चांगले असतात. आम्ही विकतचे बाहेरचे फळं घेणं बंदच केलेलं आहे आणि ते खाल्ल्यामुळे आमचं आरोग्यही सुधारलं आहे आणि बाहेरचं फळं घेणंही आमचं बंद झालेलं आहे, त्यामुळे आमचा पैसा पण वाचतो.
0: तर अशा प्रकारे आपल्या घराजवळ असलेल्या पडीत जमिनीचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची फळं लावलेली आहेत आणि त्याचं नियोजन अशा प्रकारे केलेलं आहे की तुम्हाला वर्षभर घरची फळं खायला मिळतील. स्वतःच्या आरोग्यासोबत पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण करतात आणि येणाऱ्या फळांचा फुलांचाही तुम्ही आस्वाद घेत आहात. तर या सगळ्यासाठी तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि अर्चनाताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या फळबागेबद्दल आमच्या श्रोत्यांना छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.
1: धन्यवाद.
2: तर मंडळी, आताच आपण आंब्याची बाग फुलवताना आलेले अनुभव, घेतलेले कष्ट आणि मिळालेलं यश याबद्दल अर्चना नगरकर यांनी आजच्या या मुलाखतीत छान अशी माहिती आपल्याला सांगितली.
3: मंडळी, कार्यक्रमात आता पुढे आपण एका गीताचा आनंद घेऊया. ऐकूया हे गीत.

0: आता आपण कार्यक्रमात पुढे वळणार आहोत ते हवामान अंदाजकडे. बदलतं हवामान आणि निसर्गाचा नूर, वेळीच माहिती असेल तर संकटाचा ओसरतो पूर असं म्हटलं जातं. शेतीची कामं असोत, दैनंदिन प्रवास असो की भविष्यातील बेत, हवामानाचा अचूक अंदाज हा आपल्या रोजच्या जगण्याचा एक महत्वाचा भाग बनला आहे. आज राज्यात कुठे पडणार पाऊस, कुठे राहणार कडक ऊन आणि तुमच्या भागात हवामान कसं असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही आलो आहोत आजच्या या हवामान अंदाजमध्ये. चला तर मग ऐकूया हवामान अंदाज.
1: डॉक्टर पंजाबराव देशमुख, कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मौसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांच्याकडून प्राप्त हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐकूया. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर च्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात दिनांक 13 ते 17 जून 2026 रोजी आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 42.2 ते 42.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26.8 ते 27.2 अंश सेल्सिअस राहून येत्या 1-2 दिवसात तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 1-2 दिवसात तुरळक किंवा 1-2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची आणि विजांचा कडकडाट, मेघगर्जना, वादळ वारा आणि हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं शेळ्या, अंड्या आणि इतर जनावरं मोकळ्या जागेत चरावया सोडण्याचं टाळावं. शेतात काम करताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावं. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाच्या उंचीपासून 2-4 पट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसंच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पीक लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावं. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमध्ये अन्नद्रव्यांची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खतांचे नियोजन करता येते आणि खतांची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते.
0: मंडळी कार्यक्रमात आता पुढे आपण एका गीताचा आनंद घेऊया. ऐकूया हे गीत.

0: आहेत. म्हणजे आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तेव्हा मी संगीता लोखंडे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया आपण पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.
1: नवी क्षितिज नव्या वाटा
2: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस. युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास.
3: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात.
4: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30.
3: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम. देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचंय. ही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता. तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय? आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271 2548-271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. हे हाय प्रतीक्षा.
5: हाय.
3: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होतोय ना.
5: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.

0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा पाहत आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है. प्रसार भारती भारत

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्कर रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय? मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला
2: देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर.
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एआयआर या ऍप वर सुद्धा क्रीडा विश्व.

सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्यास प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला आणि युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज एकंदर 97,706 कोटी 47 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर सादर करण्यात आल्या. यात सर्वाधिक 20,552 कोटी रुपयांची तरतूद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी करण्यात आली आहे. त्याखालोखाल 10,007 कोटी 10 लाख रुपयांची तरतूद केंद्र शासनाकडून राज्यांना भांडवली उतुकीसाठी विशेष सहाय्य योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्जासाठी केले आहे. विकसित भारत जी रामजी योजनेसाठी केंद्र आणि राज्याचा हिस्सा 7,362 कोटी 30 लाख रुपये इतका आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्याचं नियोजन आणि अंमलबजावणीसाठी 3,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर, संजय वाघचौरे, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांचा यात समावेश आहे. हे खासदार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेत सामील झाले असून प्रवेशाची प्रक्रिया कायद्यानुसारच झाल्याचं एकनाथ शिंदे यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. या सर्व खासदारांच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जातील. विकास निधी कमी पडू दिला जाणार नाही. खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने वागवलं जाईल अशी हमी शिंदे यांनी या खासदारांना दिली. तसंच 6 खासदारांच्या प्रवेशा

0: शिवसेना राज्यात भक्कम होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: जे खासदार आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं, विकास कामं, त्यांचे प्रश्न, त्यांचे प्रकल्प जे आहेत ते प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम शिवसेना करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे.
0: या खासदारांच्या प्रवेशाच्या मुद्द्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले,
2: ही लोक जी गेलेली आहेत यांना जनता कुठचं ऑपरेशन करायचं ठरवेल, पण ह्याच्यात एक महत्वाचं आहे, हे सगळे जे खोटारडे लोक आज तिथे चाललेले आहेत हे जिंकून आले ते भाजपच्या विरोधातल्या मतांवर, हे जिंकून आले ते उद्धव साहेबांच्या चेहऱ्यावर जिंकून आले आणि आमचे सगळे मित्रपक्षांच्या सभा मागून मागून जिंकून आलेले आहेत, हे स्वतःच्या चेहऱ्यावर किंवा भाजपच्या चेहऱ्यावर जिंकून आलेले नाहीयेत.
0: दरम्यान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारपासून 3 दिवस या खासदारांच्या यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, धाराशिव आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. 11 पैकी 10 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून नाशिकच्या 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे, तर 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींद्वारे निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीत 17 पैकी 16 जागा जिंकत महायुतीनं दणदणीत विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये अलीगंज इथं आज दुपारी एका कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले विद्यार्थी 16 ते 18 वयोगटातले होते. अलीगंजमध्ये पूर्णिया भागात एका इमारतीत हे कोचिंग सेंटर चालवलं जात होतं. या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारनंही आर्थिक मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसंच रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची विचारपूस केली. मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी 5 लाख आणि जखमींना 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गेल्या 24 तासात झारखंडमध्ये वीज कोसळून 11 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांमध्ये खुंटी जिल्ह्यातल्या 4, रामगड जिल्ह्यातल्या 2, लोहारडाग, देवघर, जामतारा, साहिबगंज तसंच गिरिधी जिल्ह्यातल्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रातून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहारमध्ये नीट यूजी फेरपरीक्षेत गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 28 जणांना अटक झाली आहे. देशभरात काल कडक बंदोबस्तात ही फेरपरीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेत फेरफार करून बनावट उमेदवार बसवल्याच्या आणि मध्यस्थांशी संगणमत केल्याच्या आरोपावरून या प्रक्रियेशी संबंधित 18 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तर नोंदणीकृत उमेदवारांच्या वतीनं परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून लखीसराय इथून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तसंच गया वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित एका मध्यस्थालाही पोलिसांनी अटक केली आहे. नीट फेरपरीक्षेत पुन्हा पेपर फुटल्याच्या वृत्ताचा NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इन्कार केला आहे. नीट फेरपरीक्षा 2026 पेपर टेलिग्राम या समाज माध्यम मंचावर परीक्षा आधी फुटल्याची चर्चा होती, मात्र कालची परीक्षा सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडल्याचं NTA ने म्हटलं आहे. या प्रकरणी जबाबदार व्यक्तीविरोधात कारवाई केली जाईल. भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र आणि इतर यंत्रणांच्या मदतीनं या प्रकाराचा तपास सुरू आहे. विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती नीट परीक्षेच्या www.neet.nta.nic.in या संकेतस्थळावर पडताळून पाहावी असं आवाहन NTA ने केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वीचे गुण पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकनानंतर बदलले आहेत त्यांच्या सुधारित गुणपत्रिका योग्य वेळी CBSEच्या प्रादेशिक कार्यालयांमध्ये

उपलब्ध करून दिल्या जातील असं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. सुधारित गुणपत्रिका मिळण्यापूर्वी उमेदवारांना त्यांच्या जुन्या गुणपत्रिका जमा कराव्या लागतील. अद्ययावत गुणपत्रिका डिजिलॉकर खात्यातही उपलब्ध असून पुढच्या सर्व प्रक्रियांसाठी ती वैध असल्याचंही बातमीत म्हटलं आहे. युकेचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मजूर पक्षाचं प्रमुख पदही त्यांनी सोडलं असून आज 10 डाउनिंग स्ट्रीट इथल्या निवासस्थानी त्यांनी चाहत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. ब्रिटिश पार्लमेंटचं अधिवेशन येत्या सप्टेंबरमध्ये सुरू होणार असून त्याआधी नवीन नेत्याची निवड होईपर्यंत आपण पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याचं स्टारमर यांनी जाहीर केलं आहे. राजे चार्ल्स यांना आपला निर्णय कळवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. अलीकडेच पोटनिवडणूक जिंकणारे अँडी बर्नहॅम हे स्टारमर यांची जागा घेतील असं मानलं जात आहे. जेफ्री एपस्टीन बरोबर कथित संबंध असलेले पीटर मंडेलसन यांची नेमणूक अमेरिकेत राजदूत म्हणून करण्याचा स्टारमर यांचा निर्णय सर्वात वादग्रस्त ठरला. व्हॉट्सअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कुणाल शहा या भारतीय व्यक्ती नियुक्त झाले आहे. मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली. कुणाल शहा यांनी भारतात क्रेड या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीत मेटा सुमारे 8,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या 16व्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर इराणचे संरक्षण उपमंत्री गदिर निझामीपोर यांनी आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी यावेळी पश्चिम आशियातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. ब्रिक्स व्यासपीठाच्या माध्यमातून सहकार्य आणि भारत इराण द्विपक्षीय भागीदारीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली. कतारमध्ये गॅस निर्यातीच्या एका प्रमुख केंद्रावर झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं कतारच्या ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं आहे. अमेरिका इराणमधल्या युद्धबंदीच्या वाटाघाटीदरम्यान कतारनं आपलं निर्यात केंद्र पुन्हा सुरू करण्याचं काम हाती घेतलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पावसाळी अधिवेशनात तब्बल 97,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर. शिवसेना उद्धव साहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचा मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. उत्तर प्रदेशात लखनौमध्ये कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू. वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या नीट फेरपरीक्षेदरम्यान गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 28 जणांना बिहारमधून अटक. पेपर फुटल्याचा दावा एनटीएनं फेटाळला. आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांचा राजीनामा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: ये है विविध भारती।
1: थोड़ी ही देर में आप सुनेंगे आज के फनकार।

आज का कार्यक्रम केंद्रित है अभिनेता अमरीश पुरी पर।

0: नजाकत को समझो।
1: कहा आपका ये बजा ही सही कि हम बेकदर बेवफा ही सही।

0: gold medal by teenager Pritam Kendre at Zue in Germany to strengthen its position at the top of the medals tally. India's overall medal tally has now risen to 12, comprising 5 gold, 1 silver and 6 bronze medals. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या पहाटे 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभ